सुप्रभात श्रोते हो, 100.1 मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं आजच्या प्रसारणात मी शीतल ठोंबरे आपलं स्वागत करते. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 9 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 30 मे 2026. आजच्या प्रसारणाला आम्ही आता सुरुवात करीत आहोत मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग भैरोबहार आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

101.1 मेगाहर्ट्स FM बँडवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यनगर केंद्र. सकाळचे 6:05 झाली आहेत. श्रोते हो, आजच्या प्रसारणात आपलं पुन्हा स्वागत. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं रामानंद यांचं गीत. संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

श्रोते हो, आत्ताच आपण पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं रामानंद यांचं गीत ऐकलं. गायलं होतं लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी. यानंतर ऐकूयात अजित कडकडे यांच्या स्वरातलं हे गीत. संगीत आहे शांकनील यांचं.

श्रोते हो, आत्ताच आपण अजित कडकडे यांच्या स्वरातलं हे गीत ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं शांकनील यांनी. आता ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

श्रोते हो, आत्ताच आपण कृष्ण भट बांदकर यांचं गीत ऐकलं. स्वर आणि संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. आता कार्यक्रमात शेवटी ऐकूयात अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे नंदू होनप यांनी.

0: श्रोते हो, जगदीश खेबुडकर यांच्या गीताबरोबरच मंगल प्रभात हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यनगर केंद्र. आता सकाळचे 6:25 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम दिनविशेष.
1: श्रोते हो, आज आहे 30 मे. आजचा हा दिवस इतिहासाच्या दृष्टीनं कसा महत्वाचा आहे हे पाहूया. 1942 या दिवशी दुसऱ्या महायुद्धादरम्यान इंग्लंडच्या 1000 विमानांनी जर्मनीतील कोलोन शहरावर तुफानी बॉम्ब हल्ला केला.
2: Only perfect staff work could have achieved the devastating success of this raid. For something like an hour and a half, bombs were dropping at the rate of about 20 tons a minute. Just work that out. Maybe the Hun is less proud now of the Luftwaffe's savage attacks on Warsaw, Rotterdam, Belgrade and elsewhere.
1: 1987 साली या दिवशी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला. 1993 पु ल देशपांडे यांना त्रिदल संस्थेच्या वतीनं पुण्यभूषण पुरस्कार प्रदान. 30 मे हा जन्मदिवस असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत 1894 इतिहासकार डॉक्टर पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचा जन्म. 30 मे 1916 या दिवशी चित्रकार दीनानाथ दलाल यांचा जन्म झाला. 1949 इंग्लिश जलदगती गोलंदाज बॉब विलिस यांचा जन्म. आज स्मृतिदिन असणारी व्यक्तिमत्व ही आहेत 30 मे 1431 या दिवशी फ्रान्सला परकीय जोखडातून मुक्त करणाऱ्या जोन ऑफ आर्कला चेटकीन ठरवून जाळण्यात आलं. 100 वर्षांचं युद्ध म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कालखंडातलं इंग्रजांचं फ्रान्सवरचं वर्चस्व उलथून टाकण्यात तिचा महत्वाचा वाटा होता. मृत्यूसमयी तिचं वय अवघं 19 वर्ष इतकं होतं. तिच्या मृत्यूनंतर काही शतकांनी तिला संतपद बहाल केलं गेलं. 1778 फ्रेंच तत्वज्ञ आणि लेखक वॉल्टेअर यांचं निधन. आपला भाऊ ऑर्व्हिल राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते विल्बर राईट यांचं निधन 1912 या दिवशी झालं. प्राच्यविद्या संशोधक दत्तात्रय रामकृष्ण भांडारकर यांचं निधन 1950 या तारखेला झालं. 1955 भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी यांचं निधन. चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांचं निधन 30 मे 1968 या दिवशी झालं. सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी असलेले सावळाराम हळदणकर जलरंग आणि तैलरंग या दोन्ही प्रकारात निपुण होते. ग्लो ऑफ होप किंवा वुमन विथ द लॅम्प हे त्यांचं प्रसिद्ध चित्र म्हैसूरच्या राजवाड्यात आहे. 1989 शीख संतकवी दर्शन सिंहजी महाराज यांचं निधन.
0: श्रोते हो, दिनविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यनगर केंद्रावरून.
3: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:15 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
4: वणक्कम.
5: नमस्कार.
6: नमस्कार.
4: राम राम.
5: अस्सलाम वालेकुम.
6: सत श्री अकाल जी.
7: या सर्वांचा अर्थ एकच.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यनगर केंद्र. आता सकाळचे 6:30 वाजतायत. ऐकूयात चिंतन.
1: राग येणं हे प्रत्येकाच्या बाबतीत घडतं. राग येत

0: आहे असा माणूस शोधूनही सापडणार नाही. फारच क्वचित प्रसंगी मनाचं संतुलन ढळतं आणि राग येतो अशी माणसं बरीच सापडतील, म्हणजे कधीतरी राग येणारी. पण राग येतच नाही अशी माणसं आढळणं कठीण. माणसाच्या प्रगतीच्या आड येणारे जे सहा शत्रू आहेत, ज्यांना षडरिपू म्हणतात, त्यातल्या दुसऱ्या क्रमांकावर राग विराजमान झालेला आहे. राग म्हणजे काय? तर मनाला आलेला ताप म्हणजे राग. जसं शरीराचं तापमान वाढल्यावर माणसाला ताप येतो, तसं मनाचं तापमान वाढलं की माणूस रागावतो, त्याला राग येतो. राग हा दोन प्रकारांनी येतो. पहिला म्हणजे क्षणात येणारा राग. काय होतं की अगदी अचानकपणे एखादा अपमानकारक प्रसंग घडतो आणि क्षणार्धात रागाचा पारा चढतो. अनेकदा असं होतं की समोरच्या व्यक्तीचा अपमान करण्याचा इरादा नसतो, पण राग येणाऱ्याला तो आपला अपमान वाटतो, यथावकाश खुलासा होतो, तो मनाला पटतोही आणि मग ज्याला राग आलेला असतो तो अगदी ओशाळून जातो. त्याला स्वतःचाच राग येतो की कसं आपलं संतुलन घालून बसलो. दुसऱ्या प्रकारात राग एकदम येत नाही. त्यावेळी रागाची पहिली पायरी असते ती रुसवा किंवा नाराजी. एखादी अप्रिय घटना घडते आणि मन नाराज होतं, परंतु अशा घटनांची वरचेवर पुनरावृत्ती होऊ लागली की नाराजीचं रूपांतर रागात होऊ लागतं. संताप, क्रोध हे रागाचे जुळे भाऊ, अधिक उग्र आविष्कार घडवणारे. स्वतःला रागाच्या स्वाधीन करणं म्हणजे आपण स्वतःहून आगीत उडी घेण्यासारखं आहे, आपल्याच हातानं आपल्या अंगावर चिखल ओतून घेण्यासारखं आहे. राग ही एक नकारात्मक भावना आहे, नशा आहे. चार लोकांमध्ये जेव्हा तिचं प्रदर्शन होतं तेव्हा ते घडवणारा अगदी बेहोश झालेला असतो, त्याचा तो राहिलेला नसतो. त्याच्या तणामनावर राग स्वार झालेला असतो. त्यावेळचं त्याचं वागणं, बोलणं, बघणं, एकूणच त्याची सारी देहबोली मोठी विपरीत होऊन गेलेली असते. रागाचा भर ओसरल्यावर आपली विचित्र देहबोली, आपण केलेलं वागताडण हे सारं त्याला आठवतं आणि तो अगदी शर्मिंदा होऊन जातो. कसे आपण रागाच्या आहारी गेलो याचं आश्चर्य आणि त्याबरोबर पश्चातापही त्याला वाटू लागतो. आणि जो कोणी त्याच्या रागाला बळी पडलेला असतो त्याची तो क्षमाही मागतो, परंतु अशी पश्चातबुद्धी होऊन त्यातून बोध घेणारे तसे कमीच असतात. रागाची भावना क्षणिक असते, पण तिचे परिणाम मात्र अनेकदा दीर्घकालीन असतात. कित्येकदा माणसं त्यांना आलेला राग अन्य व्यक्तीवर काढतात. खरं तर त्याला आलेल्या रागाशी त्या व्यक्तीचा काहीही संबंध नसतो, पण ते खूपदा घडतं. राग शत्रू असला तरी तो मोठा मोहक आहे. माणूस अगदी अलगतपणे त्याच्यात फसतो. याचं कारण म्हणजे राग येण्याचा जो क्षण असतो त्यावेळी माणसाला संयम सुचत नाही किंवा तो दाखवावा असं वाटत नाही. जिथं विचार करून उत्तर देणं गरजेचं असतं तिथंही तोंडाला येईल ते बोलतो, आणि जेव्हा काहीही न बोलणं हिताचं असतं तेव्हा तो अक्षरशः नको ते बोलून बसतो आणि शब्दानं शब्द वाढत जातो. रागानं अंध झालेल्या व्यक्तीला आपण तेवढ्याच रागानं प्रत्युत्तर देत गेलो तर त्याच्या रागाचा आणखी भडका उडतो. रागानं बेधुंद झालेल्या माणसाला प्रतिसाद देणं म्हणजे त्याच्या रागाला इंधन पुरवल्यासारखं असतं. म्हणून शांत राहणं, मौन धारण करणं कधीही चांगलं. राग आणणारा क्षण टाळला तर मिळणारं समाधान फार अपूर्व असतं. परंतु काही प्रसंगी राग येणं इष्ट असतं. उदाहरणच द्यायचं झालं तर अन्यायाविरोधात, असत्याविरोधात राग असलाच पाहिजे. तो सकारण आलेला राग आहे, अर्थात तो व्यक्त करण्याच्या पद्धतीही सनदशीर आणि योग्यच असाव्यात.
1: श्रोते हो, चिंतन आपण ऐकलं. लेखन केलं होतं नवेंदू मराठे यांनी, वाचक स्वर होता बाबासाहेब खराडे यांचा.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
1: शंभर.1 MHz FM बँडवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 6:35 होत आहेत. जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आजच्या प्रसारणात आपल्यासोबत मी आहे शीतल ठोंबरे. श्रोते हो, या रूपरेषेनंतर लगेच

म्हणजे 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला, 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पोस्टमार्टम डिप्रेशन याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती, निर्मिती आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची. 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसर यामध्ये आज बायोक्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयी डॉक्टर पल्लवी भोसले यांनी दिलेली माहिती, निर्मिती आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची. 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक, संकलक गोरक्षनाथ बांदल. 7:00 आजचा सुविचार, प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास 7:25 मुंबई केंद्रावरून, 7:45 प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी साडी आपण ऐकू शकाल. 7:15 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया, 8:20 आनंद घेऊ शकाल सुगम संगीताचा. 8:40 31 मे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने कार्यक्रम मौजे चौंडी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, लेखन प्राध्यापक डॉक्टर नवनाथ वावळ यांचं, तर सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे. श्रोतेहो, हाच कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 7:45. 9:00 ऐकू शकाल रुपेरी गाणी आणि सोनेरी आठवणी हा कार्यक्रम. 9:30 ते 10:00 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 10:00 हिंदी चित्रपट संगीत, 10:30 नाट्य संगीत, 11:00 मराठी चित्रपट संगीत, 11:15 आपली गाणी, 11:30 मिश्र संगीत, 12:15 आपण ऐकू शकाल लोकसंगीत हा कार्यक्रम. यामध्ये आज माधुरी पुरंदरे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील काही लोकगीतं. 12:00 वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची. 1:15 मालिका निरंतर स्वरलहरी मुंबई केंद्रावरून. श्रोतेहो, 1 ते 5:00 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:02 मिक्स मसाला या कार्यक्रमानं. 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी, आजचा विषय आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. सूत्रसंचालन केलं आहे कोमल पाटील हिनं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे. 6:00 मराठी चित्रपट संगीत, 6:35 सांगितली जाईल आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 लोकसंगीत, यामध्ये आज आपण ऐकू शकाल शाहीर आनंदराव सूर्यवंशी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील काही भारुडं. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावर. 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी, यामध्ये आज सुरुवातीला विद्युत कुंपण याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर ममता पटवर्धन यांची मुलाखत. यानंतर याच कार्यक्रमात खरीप हंगामातील भाजीपाला पिकांची पूर्वतयारी याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या भाजीपाला सुधार प्रकल्पाच्या कनिष्ठ भाजीपाला पैदासकार डॉक्टर शर्मिली शिंदे यांची मुलाखत, सादर करते सुदाम बटुळे. 8:35 सुगम संगीत, 9:00 श्रोत्यांच्या पत्रपसंदीवर आधारित कार्यक्रम आपकी पसंद, 10:30 जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. श्रोतेहो, शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात 10:30 पंडित विश्वमोहन भट यांचं गिटारवादन, राग बागेश्री आणि राग हंसध्वनी. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेवर सहक्षेपित केली जातील. श्रोतेहो, कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत आकाशवाणीच्या अहिल्यनगर केंद्रावरून.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 6:40 झाली आहेत. ऐकूयात कृषीवाणी हा कार्यक्रम. यामध्ये आज हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार दिनांक 1 जून ते 3 जून आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसंच दिनांक 31 मे ते 3 जून रोजी काही ठिकाणी मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामान्यतः सल्ला याप्रमाणे आहे. पावसाची शक्यता असल्यानं काढणी केलेली पिकं सुरक्षित ठिकाणी ठेवावीत किंवा प्लास्टिकच्या कागदानं झाकून ठेवावीत. विजेचा पूर्वानुमान मिळण्याकरता दामिनी मोबाईल ॲपचा वापर करावा. हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला आणि हवामानाच्या पूर्वानुमानाकरता मेघदूत मोबाईल ॲपचा वापर करावा. खरीप नियोजनासंदर्भात पूर्व मशागत झालेली असल्यास पावसाचं पाणी जमिनीत मोरवण्यासाठी मध्यम जमिनीत वाफे आणि भारी जमिनीत सरी बरंबे तयार करावेत. खरीप हंगामात भाजीपाल्याची लागवड करण्यासाठी ज्यांच्याकडे पाण्याची सुविधा आहे त्यांनी रोपं तयार करण्यासाठी रोपवाटिका तयार करावी. आपल्या शेतातील मातीचा नमुना, त्यात अन्नद्रव्याचं प्रमाण, जमिनीचा आम्लबिंब निर्देशांक म्हणजे सामू तपासून जमिनीबाबतची माहिती घेणं आवश्यक आहे. खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी दर्जेदार आणि प्रमाणित बियाणांचं नियोजन करावं. पिकांच्या निवडीसंदर्भात जमिनीच्या प्रकारानुसार भारी जमिनीत कापूस, तूर, सोयाबीन, मध्यम जमिनीत सूर्यफूल, तूर, बाजरी, सोयाबीन, तर हलक्या जमिनीत बाजरी, कुळीथ, तीळ, कारळा आणि एरंडी अशा पिकांची निवड करावी. पीक निहाय सल्ला याप्रमाणे आहे. ऊस पिकाच्या बाबतीत हुमणी अळीच्या भुंग्यांच्या नियंत्रण करावं. हुमणी अळीच्या भुंग्याचा वावर हा प्रामुख्याने संध्याकाळी 6 ते 8 वाजेच्या दरम्यान असतो. त्याकरता एकरी 1 प्रकाश सापळा संध्याकाळी 6 ते 8 वाजेच्या दरम्यान लावावा. कापूस पिकाच्या बाबतीत मध्यम ते खोल आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असावी. पूर्व मशागतीमध्ये 1 नांगरट 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. सोयाबीन पिकाच्या बाबतीत मध्यम काळी पोयट्याची चांगली निचरा होणारी जमीन निवडावी. पूर्व मशागत 1 नांगरट 2 कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. मूग आणि उडीद पिकाच्या बाबतीत मूग आणि उडीद पिकाला मध्यम ते भारी चांगली निचरा होणारी जमीन आवश्यक असते. पाणी साचून राहणारी क्षारपड, चोपण किंवा अत्यंत हलकी जमीन टाळावी. पूर्व मशागतीमध्ये चांगली पूर्व मशागत ही मूग आणि उडदाच्या अधिक उत्पादनासाठी आवश्यक बाब आहे. यासाठी उन्हाळ्यापूर्वी जमीन नांगरावी. तूर पिकाच्या बाबतीत मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन तूर पिकाकरता योग्य असते. चोपण पाणथळ जमिनीत तूर चांगली येत नाही. कसदार भुसभुशीत पोयट्याच्या जमिनीतसुद्धा तूर चांगली येते. जमिनीत स्फुरद, कॅल्शियम, गंधक या अन्नद्रव्यांची कमतरता नसावी. साधारणतः 6.5 ते 7.5 सम असलेली जमीन या पिकाला योग्य असते. पूर्व मशागतीमध्ये 1 नांगरट आणि 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. भुईमूग पिकाच्या बाबतीत मध्यम भुसभुशीत चुना आणि सेंद्रिय पदार्थ योग्य प्रमाणात असलेली आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. पूर्व मशागतीमध्ये 1 नांगरट आणि 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. मका पिकाच्या बाबतीत मध्यम ते भारी खोल रेतीयुक्त उत्तम निचऱ्याची विशेषतः नदीकाठची गाळाची जमीन फारच उत्तम असते. पूर्व मशागतीमध्ये 1 खोल नांगरट 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या देऊन 20 ते 25 गाड्या प्रति हेक्टरी शेणखत किंवा कंपोस्ट खत याचवेळी शेतात मिसळून द्यावं. हिरवळीचं खत गाडलं असल्यास शेणखत किंवा कंपोस्ट खताची जरुरी नसते. पशुसंवर्धनाच्या बाबतीत जनावरांच्या पिण्यात दूषित किंवा गाळ मिश्रित पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी. जनावरांचे जंत निर्मूलन करून घ्यावं. कोवळ्या गवतामुळं होणारी बुळकांडी या रोगाकरता सल्फा गोळ्यांचा वापर करावा. जनावरांना उत्तम संतुलित आहार द्यावा. जनावरांचा गोठा स्वच्छ, कोरडा आणि हवेशीर ठेवावा. तसंच वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणं महत्त्वाचं आहे. औषधे देताना औषध योग्य मात्रेतच द्यावं. जनावरांना मोकळ्या जागेत बांधू नये. त्यांना गोठा, शेड किंवा मजबूत इमारतीत ठेवावं. पाण्याच्या पुनर्भरणाबाबतीत चर, विहीर, तलाव यामध्ये गाळ साचू देऊ नये किंवा तो काढून घ्यावा. तसंच पाणी जमिनीत जास्तीत जास्त मुरल आणि वाहून जाणार नाही याचा प्रयत्न करावा. पावसाचं घराच्या छतावर पडणारं पाणी पाईपद्वारे एखाद्या टाकीत जमा करावं आणि त्याचा

0: विहीर पुनर्भरण किंवा बोरवेल पुनर्भरण करण्यासाठी उपयोग करावा. हा होता हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला.
1: श्रोते हो, कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकलत हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला.
2: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
3: वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
4: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया.
3: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
5: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
6: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
5: थायरॉइडच्या गाठी,
6: गर्भाशयातील फायब्रॉइड,
5: वाढलेली प्रोस्टेट,
6: विविध बायोप्सीज,
5: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
6: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
5: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
6: फोन 74008440088.
5: 74008440088.
1: श्रोते हो, आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
2: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
3: लग्न होऊन बरीच वर्ष झालीत पण मूल होत नाही, गर्भनलिका बंद आहेत,
2: पुरुषांमध्ये शुक्राणूचं प्रमाण कमी आहे, या आणि यासारख्या वंध्यत्वाच्या अनेक कारणांसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर.
3: इथं IUI, IVF, ICSI तसंच एम्ब्रियो फ्रीझिंग आणि ब्लास्टोसिस्ट ट्रान्सफर सारख्या अद्ययावत सुविधा सर्वात कमी दरात उपलब्ध आहेत.
2: बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
1: कार्यक्रमात आज ऐकूयात पोस्टमार्टम डिप्रेशन याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
7: पोस्टमार्टममध्ये न्यूट्रिशनचाही महत्वाचा रोल आहे. त्यासाठी ताजं, गरम, सात्विक अन्न खाणं गरजेचं आहे. अगदी सोप्या भाषेत सांगितलं तर आपलं महाराष्ट्रीयन फूड किंवा आपली जी थाळी आहे ती अगदी ह्यासाठी बेस्ट आहे, पण ती घरी केलेली. आयर्न रिच फूड म्हणजे ज्यामध्ये पालक, बीट, गाजर तसेच तूप, बदाम, अक्रोड याचा समावेश असायला पाहिजे. पाणी भरपूर प्यायला पाहिजे. पाणी हे नॅचरली आश्वासन देण्याचं काम करतं, त्यामुळे पाणी किंवा इतर द्रवपदार्थ, सरबत वेगवेगळ्या फॉर्ममधली ही अवश्य घ्यावीत. आई, बहीण किंवा विश्वासातील मित्रांशी संवाद किंवा आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायला हव्यात. स्वतःची काळजी घेणंसुद्धा ह्यामध्ये खूप गरजेचं आहे. यामध्ये हेड मसाज म्हणजे केसांना किंवा डोक्याला तेल लावून घेणं किंवा अभ्यंग म्हणजे संपूर्ण शरीराला शास्त्रोक्त पद्धतीने तेल लावून त्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करणं ही यामध्ये ट्रीटमेंटचा भाग येतो. कोमट पाण्यात खडे मीठ किंवा निंबाची पानं टाकून त्याने आंघोळ करावी. स्वतःसाठी थोडा वेळ काढावा, कमीत कमी 10 मिनिटं का होईना, स्वतःची एखादी हॉबी किंवा एखादं छान गाणं ऐकण्यासाठी वेळ काढावा. याबरोबरच काही हेल्दी बाउंड्रीज आपल्याला सेट करणं गरजेचं आहे. सततच्या किंवा अननेसेसरी सूचनांना नम्रपणे नकार देता यायला हवा. घरातील सर्व जबाबदाऱ्या लगेच स्वीकारण्याचा अट्टहास करू नका, त्याचं प्रेशरही घेऊ नका. घरातल्यांशी व नवऱ्याशी प्रेमानं व मोकळेपणाने संवाद साधावा. यामध्ये काही होम रेमेडीज किंवा आयुर्वेदिक औषधांचाही आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने उपयोग करून घेऊ शकतो. यामध्ये सगळ्यात महत्वाचं द्रव्य म्हणजे अश्वगंधा, जे आपल्या बॉडीमध्ये अँझायटी कमी करतं किंवा कॉर्टिसोलचं लेवल कमी करते. पण अश्वगंधा घेताना मात्र स्त्री ही फीडिंग नसावी, बाळाला दूध पाजणारी नसावी, आणि हे औषध घेताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. अदरवाईज अर्धा चमचा अश्वगंधा चूर्ण हे दुधासोबत घेता येतं. शतावरी चूर्ण हे मूड स्टॅबिलायझर म्हणून काम करतं किंवा मूडला छान एनहान्स करण्याचं काम करतं. अर्धा चमचा शतावरी चूर्ण हे कोमट दुधाबरोबर घेता येतं. त्यानंतर ब्राह्मी, ब्राह्मी हे मनावर छान काम करणारं औषध आहे. संज्ञा जननाचं काम करतं, संज्ञा स्थापनाचं काम करतं, त्यामुळे ब्राह्मी हे चूर्ण किंवा गोळी या फॉर्ममध्येही आपल्याला घेता येतं. हळदीचं दूध हे यामध्ये छान काम करतं. हळद ही अँटी इन्फ्लॅमेटरी काम करते, त्यामुळे हळदीचं दूध हे रात्रीच्या वेळेला छान झोप येण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो.

0: श्रोते हो, आत्ताच आपण पोस्टमार्टम डिप्रेशन याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. निर्मिती होती आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची आणि कार्यक्रम होता बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
1: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
2: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
2: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
3: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यनगर केंद्र. आता प्रसारित करीत आहोत त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली त्रिमुखे हॉस्पिटल.
3: एंजियोग्राफी, स्ट्रेस टेस्ट, एंजियोप्लास्टी, होल्टर मॉनिटरिंग, ऍडव्हान्स 2D इको आणि कलर डॉप्लर, 24 तास ECG, हृदयाच्या झडपांच्या आजारांचे निदान आणि अत्याधुनिक उपचारासाठी डॉक्टर राहुल त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94 222 80 380.
1: श्रोते हो, कार्यक्रमात आज ऐकूयात बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयी डॉक्टर पल्लवी भोसले यांची लिखित माहिती.
4: बायो क्लिन्झरच्या वैज्ञानिक आधारामध्ये सूक्ष्म जीवशास्त्र अर्थात मायक्रोबायोलॉजी आणि जैव रसायनशास्त्र अर्थात बायोकेमिस्ट्री यांचा मोठा वाटा आहे. सूक्ष्म जीवांच्या क्रियेमुळे एन्झाईम्स तयार होतात, तर जैव रासायनिक प्रक्रियांमुळे विविध सेंद्रिय आम्ल आणि इतर घटक तयार होतात. या सर्व प्रक्रियांचा एकत्रित परिणाम म्हणजे एक प्रभावी आणि पर्यावरणपूरक क्लिन्झर होय. बायो क्लिन्झरच्या कार्यपद्धतीत आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे त्याची सर्फंक्टंट क्रिया. सॅपोनिन्स आणि इतर नैसर्गिक घटक पाण्याचा पृष्ठताण कमी करतात, ज्यामुळं पाणी खोलवर घाणीत जाऊ शकतं. त्यामुळं घाण सहजपणे सुटते आणि पाण्यासोबत वाहून जाते. ही क्रिया रासायनिक क्लिनर्समध्ये वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम सर्फंक्टन्स प्रमाणेच असते, परंतु बायो क्लिन्झरमध्ये ती नैसर्गिकरित्या होते. या सर्व वैज्ञानिक प्रक्रियेमुळे बायो क्लिन्झर एक बहुउद्देशीय स्वच्छता द्रावण बनतं. ते केवळ पृष्ठभाग स्वच्छ करत नाही, तर जंतुनाशन, दुर्गंधी नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षण यासाठी देखील उपयुक्त ठरतं. बायो क्लिन्झरची कार्यपद्धती आणि वैज्ञानिक आधार हे दर्शवतात की हे केवळ पारंपरिक किंवा लोकसाहित्यावर आधारित उपाय नसून त्यामागे ठोस वैज्ञानिक तत्व आहेत. एन्झाईम्स क्रिया, सूक्ष्मजीवांची भूमिका, सेंद्रिय आम्लांची निर्मिती आणि बायोडिग्रेडेशन या सर्व प्रक्रियांचा एकत्रित परिणाम म्हणजे एक प्रभावी, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक स्वच्छता साधन तयार होतं. आजच्या काळात पर्यावरणीय समस्या वाढत असताना अशा वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध आणि नैसर्गिक उपायांचा अवलंब करणं अत्यंत आवश्यक आहे.
1: श्रोते हो, आत्ताच आपण बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयी डॉक्टर पल्लवी भोसले लिखित माहिती ऐकलीत. निर्मिती होती आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची आणि कार्यक्रम होता त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर.
3: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक

0: घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
1: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थि रोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
3: दर रविवारी सकाळी 7:45 ऐकायला विसरू नका हृदय स्वास्थ्य. प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉक्टर अभिजित पाठक यांच्याशी किरण डहाळे यांनी साधलेला संवाद हृदय स्वास्थ्य.
4: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
5: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
4: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
5: संपर्क 232-29-29.
6: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
7: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
6: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
7: फोन नंबर 0241-235-3515.
6: मोबाईल 960-44-988-36.
8: 100.1 मेगाहर्ट्झ एफ एम बँडवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. प्रसारित करीत आहोत मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
2: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारं मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
9: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅक केअर हॉस्पिटल मध्ये.
2: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
9: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
2: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
9: मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
8: संकलक गोरक्षनाथ बांधल. आजच्या ठळक घडामोडी. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काल अजून एक उमेदवारी अर्ज दाखल. अहिल्यानगर महापालिकेमध्ये नागरिकांना 69 विविध सेवा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध. महाराष्ट्र विधान परिषदेच्या आचारसंहितामुळे लोकशाही दिन रद्द. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उपकेंद्राच्या परिसरात रविवारी प्रतिबंधात्मक आदेश आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त श्री क्षेत्र चौंडीत 3 दिवसीय भव्य महोत्सव. आता सविस्तर घडामोडी. विधान परिषदेच्या अहमदनगर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकरणे मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काल एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. आतापर्यंत 27 जणांनी 39 अर्ज घेतले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या धोरणाअंतर्गत अहिल्यानगर महापालिकेमध्ये नागरिकांना 69 विविध सेवा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांना जलद, पारदर्शक आणि तत्पर सेवा मिळाव्यात, तसंच या सेवांबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने झेंडी गेट प्रभाग समिती कार्यालयात स्वतंत्र मार्गदर्शन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुक्तेकर यांच्या हस्ते या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. सहाय्यक आयुक्त मेहर लहारे, अशोक साबळे, अंबादास साळी आणि प्रभाग अधिकारी श्याम गोडळकर आदी उपस्थित होते. महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावरील जून महिन्यातील पहिल्या सोमवारी होणारा लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत आयोजित महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026 रविवारी जिल्ह्यातील 15 परीक्षा उपकेंद्रांवर होणार आहे. परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये, तसंच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आयोगाचे केंद्र प्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी परीक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त जामखेड तालुक्यातील श्री क्षेत्र चौंडी इथे आज आणि उद्या भव्य जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्यास सर्व अहिल्याभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी केले आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काल अजून एक उमेदवारी अर्ज

0: दाखल. अहिल्यानगर महापालिकेमध्ये नागरिकांना 69 विविध सेवा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध. महाराष्ट्र विधान परिषदेच्या आचारसंहितामुळे लोकशाही दिन रद्द. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उपकेंद्राच्या परिसरात रविवारी प्रतिबंधात्मक आदेश. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चौंडीत 3 दिवसीय भव्य महोत्सव. याबरोबरच अहिल्यानगर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारं मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 7 वाजलेत. ऐकूयात आजचा सुविचार. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आत्मविश्वासानेच जग जिंकता येते. आजचा सुविचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
3: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
4: एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
3: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
5: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
3: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
6: विजिट आत्मा मलिक online.com.
7: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.

0: श्रोते हो, मराठी साहित्य विश्वातील एक प्रतिभा संपन्न कवयित्री म्हणजे शांता शेळके. 6 जून हा कवयित्री शांता शेळके यांचा स्मृती दिन. त्या अनुषंगाने 5 जूनच्या फोन गाणी कार्यक्रमात ऐकूयात शांता शेळके यांची तुमच्या आवडीची गाणी. तेव्हा कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी बुधवार दिनांक 3 जून रोजी संपर्क करा 8:15 ते 9:15 या वेळेत. त्यासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 242-36-72.
1: श्रोते हो, फोन इन कार्यक्रमासंबंधी एक नम्र निवेदन.
2: फोन गाणी, हॅलो गीतबहार, हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमात आपण एकदा सहभागी झाल्यानंतर किमान 3 आठवड्यानंतरच पुन्हा कार्यक्रमात फोन करावा,
1: जेणेकरून इतर श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी आपल्याला देता येईल.
2: निवेदन संपलं.
3: शेतकरी बांधवांशी संवाद साधणारा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर
4: सोमवार बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 7:30 ते 8:30 या वेळेत.
3: शेतकरी बांधवांचं हक्काचं व्यासपीठ, यामध्ये शेतकऱ्यांशी गप्पा, त्यांचे अनुभव, तज्ञांच्या मुलाखती, अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी बरच काही.
5: ऐकायला विसरू नका कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर 100.1 MHz आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून.
0: श्रोते हो, कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 4 जून 2026 विषय आहे खरीप हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर R.M. गेठे, राहता इथले तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आणि मुक्काम पोस्ट पिंपरी लोकई तालुका राहता इथले प्रगतशील शेतकरी सुभाष विठ्ठल गडगे. प्रसारणाची वेळ 7:30 ते 8:00. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-

0: 34 71 आणि 242 36 72 निवेदन संपलं. श्रोते हो, एक नजर वेळेकडे. आता सकाळचे ठीक 7:05 झाली आहेत.
1: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
2: हो मग.
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं.

0: त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
0: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
2: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
3: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला.
2: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
4: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे आपली आवड आणि आपकी पसंत. श्रोते हो, मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपली आवड आणि हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत हे दोन्ही कार्यक्रम आता प्रसारित होतील दर मंगळवारी आणि शनिवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा आपण आपली पत्रपसंती नक्की कळवा आणि असंख्य श्रोत्यांसोबत आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
5: वणक्कम.
6: नमस्कार.
7: नमस्कार.
5: राम राम.
6: अस्सलाम वालेकुम.
7: सत श्री अकाल जी.
8: या सर्वांचा अर्थ एकच.
9: श्रोते हो, काही निवेदनं आपण ऐकलीत आकाशवाणीच्या अहिल्यनगर केंद्रावरून. यानंतर ठीक 7:10 प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.
10: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊ न गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम ऋतुगान अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
11: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
12: काय सांगत होतीस ग तू?
13: होतं ग बाया, रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
12: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
13: पाणी उकळून शान प्यावं.
12: काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
13: अग मग गार करून का पिनास? आणि ते हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी.
12: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
13: रेडोने सांगितलं मला. बर का, कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समजत तो शिकवतोय ना.
12: अक्के, रेडिओच्या जीवावर लई फुरफुरायला लागलीस बघ.
11: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी.
14: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
15: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
16: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
17: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
18: आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुण्यात विषारी

0: प्यायल्यानं 12 जणांचा मृत्यू, या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक. महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड मधील दापोडी आणि फुगेवाडीमध्ये 9 जणांचा तर काळेपडळ आणि हडपसर परिसरात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस वेगानं तपास करत आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. ते म्हणाले,
1: माझं पोलीस आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे. कुठल्या ठिकाणी हे तयार झालं आहे ते देखील त्यांनी शोधून काढलेलं आहे. त्याच्या पाठीमागे कोणकोण आहे हे देखील पोलीस शोधून काढतायत. 8 लोक अटक झाल्यात, अजून काही लोक अटक होऊ शकतात. 100% पूर्ण साखळी शोधून आणि त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल, कारण हा एक प्रकारे ही हत्याच आहे. त्यामुळे अतिशय कडक अशा प्रकारचे त्यांच्यावर कलम लावण्यात आले.
0: या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यासह 8 जणांना अटक करण्यात आली आहे. वानखेडे याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचं समजतं. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई टेक वीक 2026 उद्घाटन केल्यानंतर आयोजित मुलाखतीत ते काल बोलत होते. मुंबईच्या महापौर रितू तावडे, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक, स्टार्टअप संस्थापक, गुंतवणूकदार आणि जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. एआयचा वेगानं विस्तार होत असताना निर्माण होणाऱ्या डीप फेक, डेटा सुरक्षा या समस्यांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की एथिकल एआय हीच राज्याच्या धोरणाची मध्यवर्ती संकल्पना आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता महाविकास आघाडीचं 15 जागांवर एकमत झालं आहे. त्यानुसार काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 4, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. याबाबत काल मुंबईत झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही माहिती दिली. उर्वरित 2 जागांवरही लवकरच निर्णय होईल, असं त्यांनी सांगितलं. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे उपस्थित होते. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड तसंच पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर मतदारसंघात काँग्रेस उमेदवार देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा या 3 जागा, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रायगड, जळगाव, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या 4 जागा लढवत आहे, असं सपकाळ यांनी सांगितलं. नीट परीक्षेसारख्या प्रकरणात जबाबदारी निश्चित केली पाहिजे, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नीट पेपर फुटीनंतर दाखल झालेल्या याचिकांवर न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर काल सुनावणी सुरू झाली. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्याकरता वेगळी मजबूत आणि स्वायत्त यंत्रणा तयार करावी किंवा सध्याच्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावा, अशी मागणी यातल्या एका याचिकेत केली आहे. येत्या 21 जून रोजी नीट फेरपरीक्षा होणार असून त्यावेळी काही गैरप्रकार होऊ नयेत याकरता विशेष उपाययोजना केल्या आहेत. पंतप्रधान स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत, असं महाअधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: कोल्हापूर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण प्रथमच तृतीय पंथीयांच्या एका पथकाला दिलं जात आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर प्रसाद संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्तरावरचा हा अशा प्रकारचा पहिलाच नाविन्यपूर्ण प्रयोग आहे. ऐकूया याविषयी अधिक माहिती प्रसाद संकपाळ यांच्याकडून.
1: या तृतीयपंथीयांकडे पुरुषाची ताकद का स्त्रीची कोमलता आणि तिचा इनोसेन्स सुद्धा आहे हे त्याच्यामध्ये दिसून आलं. निश्चितच या गोष्टी बघत असताना असं लक्षात आलं की बाबा आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रामध्ये तृतीयपंथी लोक जे समाजाच्या मुख्य प्रवाहात नाही आहे आणि फक्त भिक्षा मागणं किंवा शरीर विक्रय करणं ह्या दोनच गोष्टी त्या आज मितीला करतायत, त्यांना जर आपण या आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये सहभागी करून घेतलं तर त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचा जो आपला एक प्रयत्न आहे त्याला कुठं तरी हातभार लावल्यासारखा होईल. आता या प्रशिक्षणानंतर जर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची आपत्कालीन परिस्थिती येणाऱ्या पावसाळ्यामध्ये वगैरे निर्माण होती असं वाटलं तर या 10 जणांच्या तृतीयपंथीयांच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमला आम्ही आमच्या सोबत मदतीसाठी सोबत घेणार आहोत.
0: राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे एनडीएच्या 150व्या तुकडीच्या दिमाखदार दीक्षांत संचलनाला आज पुण्यात प्रबोधिनीच्या खेत्रपाल मैदानावर सुरुवात झाली. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी या संचलनाचं निरीक्षण करत आहेत. थोड्याच वेळात होणाऱ्या भारतीय वायुदलाच्या नेत्रदीपक हवाई कसरती हे या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण असेल. दरम्यान एनडीएचा दीक्षांत समारंभ काल हबीबुल्ला सभागृहात दिमाखदार वातावरणात पार पडला. निवृत्त आयपीएस अधिकारी डॉक्टर किरण बेदी या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. बदलत्या जागतिक सुरक्षा परिस्थितीत स्कॉलर वॉरियर्स म्हणून नेतृत्व करण्याचं आवाहन किरण बेदी यांनी कॅडेट्सना केलं. समारंभात एनडीएचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर विनयदीप यांनी शैक्षणिक अहवाल सादर केला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये 4 वर्षीय पदवी अभ्यासक्रम, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स, इंटर्नशिप, भारतीय ज्ञान परंपरा तसंच कौशल्याधारित शिक्षणाची अंमलबजावणी सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान विविध बाबींमध्ये एकसमानता आणण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. या कृती दलाच्या अध्यक्षपदी प्राध्यापक डॉक्टर नितीन करमळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विविध विद्यापीठांचे कुलगुरू, उच्च शिक्षण तंत्रशिक्षण संचालक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ सदस्यांचाही यात समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. यंदाच्या मान्सूनच्या दीर्घकालीन अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉक्टर मृत्युंजय मोहपात्रा यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांना माहिती दिली. एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलं. ईशान्येकडील राज्यांमध्ये सरासरी इतका पाऊस पडेल तर देशाच्या मध्य आणि वायव्य भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाबसह अनेक राज्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. येत्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचे वारे आणि विजांसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं 12 जणांचा मृत्यू, या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक. महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र

0: नमस्कार। शंभर अंश एक मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र। आता सकाळचे 7:20 झाली आहेत। श्रोते हो, प्रसारणात आपलं पुन्हा स्वागत। ऐकूयात काही निवेदनं थोड्याच वेळात।
1: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता।
2: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी।
1: 0241-242-7620 या दूरध्वनी क्रमांकावर।
0: श्रोते हो, हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधी निवेदन। येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 3 जून 2026 विषय आहे स्किझोफ्रेनिमा मानसिक आजार, कारणं, लक्षणं आणि उपचार। आपल्या शंकांचं निरसन करतील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे। लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10। संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 0241-242-3471 आणि 2426-3672। निवेदन संपलं।
3: श्रोते हो, मोबाईलमुळे झालेले अपघात अनेकांना कायमचं अपंगत्व देऊन गेलेत,
4: तर काहींना अशा अपघातांमध्ये आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे।
3: त्यामुळे गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकणं टाळा।
4: मोबाईलवर दाखवलेल्या मॅपऐवजी तिथे आसपास राहणाऱ्यांना संबंधित रस्त्यांविषयी विचारा।
3: आणि महत्त्वाचं म्हणजे गाडी चालवताना रील्स बनवणं बंद करा।

0: श्रोते हो,
1: दिवसभराच्या धावपळीनंतर रात्रीच्या निवांत वेळी हिंदी चित्रपटातील जुन्या गीतांची मैफल घेऊन आम्ही पुन्हा येतोय.

0: सोमवार ते शुक्रवार रात्री 10 ते 11 या वेळेत,
1: तर शनिवारी आणि रविवारी रात्री 10 ते 10:30 या वेळेत रजनीगंधा या कार्यक्रमात।

श्रोते हो, काही निवेदनं आपण ऐकलीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारण, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: डॉक्टर, मला सांगा की त्यासाठी मुख आरोग्य चांगलं असणं आवश्यक आहे का? मी याच्यासाठी विचारते कारण कॅन्सर तोंडात किंवा तंबाखूमुळे दात हिरड्या आपल्या खराब होतात, त्यासाठी आपलं मुख आरोग्य चांगलं असणं कितपत गरजेचं आहे?
2: मुख आरोग्य चांगलं असणं खूप गरजेचं आहे. करेक्ट. तंबाखू खाल्ल्यावर मुख आरोग्य खराब होतो. करेक्ट. तंबाखू, दारू आणि अरेकन तुम्ही खाल्लं नाही पण तरी पण आपली स्टडी आहे, टाटा मेमोरियल हॉस्पिटल आपण स्टडी केली होती 2019 मध्ये, त्याला टायटल होतं पुअर ओरल हायजीन कॉजिंग ओरल कॅन्सर. तर पुअर ओरल हायजीन डायरेक्टली कॅन्सर प्रोड्यूस करत नाही, पण ते तंबाखू, अल्कोहोल आणि अरेकानट, अरेकानट सुपारीला हेल्प करू शकतो, त्याला आपण कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर म्हणतो. त्यामुळे तुम्ही सांगितलं की पुअर ओरल हायजीन कॅन कॉज कॅन्सर इंडिपेंडेंटली, इट कॅनॉट कॉज कॅन्सर. But yes, it can be a contributory factor.
1: अच्छा, आणि या मुखाबरोबरच हेड अँड नेक कसे कनेक्ट आहेत?
2: जसं सांगितलं मी की हेड अँड नेक मध्ये खूप पार्ट असतात. एक ओरल कॅव्हिटी मुख सांगितलं, त्यानंतर घसा, नाक आणि स्वरयंत्र. करेक्ट. हेड म्हणजे मेंदू या डोमेन मध्ये येत नाही. मेंदूचा खाली जो पण प्रकार असतो तो तिथून ही जी हड्डी असते, क्लॅव्हिक्युलम सांगतो, सरळ हड्डी असते इथे, इथपर्यंत हा हेड अँड नेकचा प्रकार येतो. आणि त्यामध्ये ओरल कॅव्हिटी इज वन ऑफ द मेजर कंपोनेंट.
1: पण मग त्याचा वेगळा काही कॅन्सर आहे का, की त्या मुखाच्या कॅन्सरलाच ते कनेक्ट झालेले असतात, की हेड अँड नेकचा काही वेगळा कॅन्सर होतो असा?
2: नाही, हेड अँड नेकचा असा वेगळा काही कॅन्सर होत नाही. त्यामध्ये खूप पार्ट असतात, सांगितलं वेगवेगळ्या पार्टचा कॅन्सर होतो आणि त्याचा प्रोग्नॉसिस डिफरंट आहे, ट्रीटमेंट डिफरंट आहे, कॉजेस डिफरंट आहे. एक्झाम्पल, घसाचा कॅन्सर होतो तो व्हायरसने होतो, एचपीव्ही व्हायरसने होतो. एक्झॅक्टली. टबॅगोचा कॅन्सर आणि तो तोंडामध्ये होतो. दारूचा कॅन्सर पीएफएस स्वरयंत्र मध्ये होतो. असे डिफरंट डिफरंट कॉजेस आहेत, डिफरंट डिफरंट पार्ट ऑफ हेड नेक, त्यामुळे त्या डिफरंट पार्ट मध्ये आपण डिवाइड केलेला आहे.
1: अच्छा. डॉक्टर, मला सांगा की सध्या कामगार वर्ग आपण बघतो की त्यांच्यात म्हणजे असं म्हणतात की सिगारेट पिल्यानंतर किंवा तंबाखू खाल्ल्यानंतर आम्हाला काम करायला जोर येतो, असा एक एनर्जी मिळते. तर कामगार वर्गांमध्ये तंबाखू खाण्याचं प्रमाण खूप दिसतंय, तर काय सांगाल आपण?
2: मी काय बघितलंय की जिथे पण अलर्टनेस लागतो, सतर्कता लागते, वॉचमॅन आहे, ड्रायव्हर आहे, रिक्षा चालक आहे, त्याला रात्री बसून अलर्ट व्हावा लागतो. कारण की अलर्ट नाही झाला त्यांचं काही ऍक्सिडेंट होऊ शकतो, किंवा वॉचमॅन असं काही ऑक्युपेशन आहे, किंवा कॉल सेंटर्स आहेत की रात्री तुम्हाला युएसच्या टायमिंगवर तुम्हाला फोन करायचं आहे, काम करायचं आहे. तर हे जे आपलं लाईफस्टाईल आपण जे चेंज करतो आपलं, त्यामध्ये आपल्याला हे स्टिम्युलेंट्स लागतात. स्टिम्युलंट्स म्हणजे काय? तंबाखू, अल्कोहोल आणि सिगारेट. तर त्यामुळे हे लाईफस्टाईल जर आपण चेंज केली तर हेही व्यसन आपण कमी करू शकतो. आणि जसं सांगितलं, कामगार जो सेक्शन आहे त्यामध्ये जास्त टबॅको आहे, कारण की टबॅको फार स्वस्त आहे.
1: अच्छा.
2: हो, फार स्वस्त आहे. 2 रुपया, 3 रुपया, 5 रुपया मध्ये तुम्हाला तंबाखू भेटतो. आणि खैनी

0: ते ती खूप दिवस चालते.
1: अच्छा.
0: डब्बीवर त्यावर असं खैनी असते आणि खाली ते चुना असतो आणि ते खूप दिवस चालतो. त्यामुळे ते फार स्वस्त आहे, स्वस्त प्रकार आहे. ते तुम्ही त्यांना काम करायला हेल्प करतो. पण काय असतं ना की 40-50 पर्यंत काम करतो. जर कॅन्सर आपल्याला आला तर फक्त जर मला कॅन्सर आला तर मला नाही, माझ्या पुढे फॅमिलीला तो प्रॉब्लेम येणार. आणि तंबाखू तोच खातो जो प्रोडक्टिव्ह असतो, जो इंडिपेंडेंट असतो. एक्झाम्पल, मी जर तंबाखू खातोय, मी काम करतोय म्हणून तंबाखू खातोय, माझी वाईफ, माझी पोरे माझ्यावर डिपेंडेंट आहेत, तर हा जो कॅन्सर आहे तो डिपेंडेंट प्रोडक्टिव्ह मॅनवर प्रहार करतो. माझ्यावर प्रहार झाला तर माझी वाईफ आणि माझे मुले तेही सगळे डिस्टर्ब होणार.
1: अगदी बरोबर आहे डॉक्टर. तुमच्याकडे जेव्हा पेशंट येतो काहीतरी तक्रारी घेऊन तोंडाच्या, तेव्हा काय लक्षणं दिसतात किंवा त्याच्या तक्रारी त्या काय असतात?
0: तक्रारी तुम्ही सांगितलं ना की एक अल्सर बरंच होत नाही, सगळ्यात मोठी तक्रार तीच असते. त्यानंतर काही जर तिखट खाल्लं तर खूप असं गरम वाटतो खाल्ल्यावर, तोंड पूर्णपणे खूप उघडत नाही. नॉर्मल जे आपले लोक असतात त्यांना फोर फिंगर आपल्या दात आजायला पाहिजे, त्याला आपण फोर फिंगर टेस्ट म्हणतो. पण जे तंबाखू सुपारी खातात त्यांचा दोन फिंगर किंवा एक फिंगर ही जात नाही. आज जे मी ऑपरेशन केलं त्यामुळे तर बिलकुल ओपन नाही होतो. असं पण असतात की तोंडात कॅन्सर आहे आणि पूर्णपणे तोंड बंद झालेलं आहे, आपल्याला काही बघता येत नाही. असं ही जी प्रकार असते आणि हे तक्रार घेऊन आपल्याकडे येतात.
1: अच्छा डॉक्टर, मला सांगा की तंबाखू एखाद्या माणसाने खायला सुरुवात केल्यापासून किंवा आपण अल्कोहोल म्हणूया किंवा सिगारेट म्हणूया, ही व्यसनं करायला लागल्यापासून साधारण त्याला किती, म्हणजे काहींना कमी प्रमाण म्हणजे लगेचच होत असेल, किंवा काय त्याचं ड्युरेशन किंवा तो पिरियड काय असतो कॅन्सर दिसायचा किंवा होण्याचा?
0: खैनी जी असते, सांगितलं खैनी आणि कच्च्या तंबाखू असते, त्याचा 10-15 वर्ष लागतात ऍव्हरेज. आपण जर मी खाल्लं तर माझ्यामध्ये 5 वर्षामध्ये होऊ शकतो, तुमच्यावर नाही पण होणार. पण ऍव्हरेज हे आहे की 10-15 वर्ष पर्यंत आपण हे कळलं आहे की ज्या लोकांमध्ये कॅन्सर झालेला आहे त्यामध्ये आपण हिस्ट्री घेतली आहे, त्यांनी 10-15 वर्ष आधी आपली सुरुवात केली होती. म्हणजे गुटखा जो प्रकार आहे तो 5-7 वर्षामध्ये कॅन्सर होतो. मी टाटामध्ये असताना मी बघितलेलं आहे की 16 वर्षाच्या यंग बच्चूला पण टंग कॅन्सर बिकॉज ऑफ गुटखा, कारण की त्यांनी सांगितलं सुरुवात केली गुटख्याला 12 वर्षापासून. तर यंग लोकांना जास्त होत आहे आता, कारण की हे जे आपलं ड्युरेशन होतं कॅन्सर आदळण्याचा तो कमी झालेला आहे.
1: अच्छा, काय त्याचं नेमकं कारण आहे?
0: मोर ऑफ कार्सिनोजन्स इन दी गुटखा, स्मोकलेस टोबॅको अँड ऑल्सो इन दी स्मोकिंग. आता हे नवीन ई सिगरेट्स पण आलेलं आहे.
1: हा, ई सिगारेट बद्दल पण मला विचारायचं आहे डॉक्टर, की असं म्हणतात की आम्ही ई सिगारेट म्हणजे ते थोडं स्टेटस सिम्बॉल पण ई सिगारेट झालेला आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? आणि ते सेफ आहे असं मानलं जातं तर काय सांगाल?
0: हा तंबाखू आहे, आपल्याला कळलंय त्यामध्ये कॅन्सर आहे, हे लोकांनी विकलं पण आहे, प्रॉफिट पण कमावलेलं आहे. आता लोकांना कळलंय यामध्ये कॅन्सर आहे, त्यामुळे त्यावर खूप प्रतिबंध आहे. कोटपा ऍक्ट आहे, त्यामध्ये 9 सेक्शन्स असतात. आता आपल्याला हे विकायचं आहे बिगर प्रतिबंध. कसं? नवीन काय चालू करा, त्यामध्ये पण तंबाखू आहे, पण आपल्याकडे स्टडीज नाही सांगितलं की कॅन्सर त्यांना होतो. हे विका, हे बंद करा, नवीन प्रकाराचं सिगरेट चालू करा, 10-15 वर्ष निघणार, त्यानंतर आपल्याला कळणार कॅन्सर होणार की नाही होणार, त्यानंतर परत त्यावर प्रतिबंध आहे, परत नवीन काय येणार. तर हा ट्रान्झिशन आहे दुसऱ्या प्रोडक्टवर. लोक बॅन का करू शकत नाही? कारण की डायरेक्टली काय प्रॉब्लेम होत नाही आहे ना. त्या 10 वर्ष लागणार आपल्याला एव्हिडन्स कळायला की त्यांना काय कॅन्सर होतोय, काय अजून काय होतोय. युएसमध्ये एक प्रकार आहे ई वॅलायको, ई सिगरेट असोसिएटेड अल्व्हेओलर इंजुरी, अल्व्हेओलर इज लंग्स. हे आपल्याला स्टडीमध्ये कळलेलं आहे की जे पण ई सिगरेट यूज करतो त्यांच्या लंगमध्ये खूप प्रॉब्लेम्स सुरू झालेला आहे. जर कॅन्सरनी आपण कॅन्सर थांबवला तंबाखूमुळे त्यामुळे लंग प्रॉब्लेम नंतर होणारच.
1: नक्कीच डॉक्टर, मला तेच विचारायचं होतं की सिगारेट प्याल्यामुळे आपल्या लंग्स वरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. आणि ज्या महिला मिश्री, अजून खेडेगावामध्ये आपण कधी बघितलं असेल तर मिश्री घासायची सवय असते आणि ती मिश्री घासल्यानंतर ती तंबाखूची मिश्री तशीच ती दातांवरती असते कामं सगळी होईपर्यंत त्या महिलांची, तर त्याचा काय दुरुपयोग, म्हणजे त्याचा त्यांच्यावरती काय परिणाम होतो?
0: मी टाटाला किंवा असं होतो ना, तिथे लोक यायचे, त्यांना विचारायचो कॅन्सर झालेला आहे, ठीक आहे, तुम्ही तंबाखू खाता का? मी तंबाखू खात नाही. मी तोंड बघितलं सगळं टेन्सर आहेत, तंबाखू खात नाही तुम्ही? तुम्ही शुअर आहात? नाही, मी तंबाखू.

0: पण मिश्रित असते. म्हणजे काय आहे की लोकांना हे माहीत नाही आहे की मिश्रित तंबाखू आहे. इफ यू नो द डेव्हल इट इज गुड, इफ यू डोंट नो द डेव्हल दॅट इज व्हेरी बॅड. तुम्हाला अगर माहीत नाही आहे की हे प्रॉब्लेमॅटिक प्रॉब्लेम्स आहेत तर तुमच्यासाठी खूप, कारण की तुम्ही अनकंट्रोल वापरणार ना, तर खूप लोकांना माहीत नाही की मिश्रीमध्ये तंबाखू असते. त्यांना नंतर सांगावं लागतो की मिश्रीमध्ये तंबाखू आहे, तुम्ही खाऊ नका, यांनीच तुम्हाला कॅन्सर. नाही नाही, यांना कॅन्सर, दात साफ होतो, दात साफ होतो नाही होतो मला माहित नाही, त्यांना कॅन्सर डेफिनेटली होतो.
1: नक्कीच डॉक्टर. आणि या महिलांचं मी ऐकलेलं असं म्हणणं आहे की आम्ही तंबाखू पूर्ण जाळतो, त्यामुळे त्याच्यातले जे जे काही वाईट घटक असतात ते जाळून मग आम्ही मिश्री लावतो. तर काय सांगाल की ती तंबाखू जाळून जी मिश्री बनवतात आणि ती लावतात तर खरंच त्याचे जे वाईट घटक असतात ते निघून जातात,
0: खराब होतात. तंबाखू खराब आहे. कच्ची खैनी इज बेटर दॅन हीटेड खैनी.
1: अच्छा.
0: बिकॉज हीटेड खैनीमध्ये कॅल्शियम वाढतात आणि ते लवकर अब्झॉर्ब होतात तोंडामध्ये. आपल्या तोंडामध्ये कोणत्याही गरम चीज खाल्ल्यावर आपल्याला चांगला वाटतो, कारण की ते लवकर अब्झॉर्ब होते पोटामध्ये तोंडामध्ये. आपल्याला स्वयंपाक पण गरम का आवडते, कारण की लवकर अब्झॉर्ब होते. तसंच टबॅकोमध्ये ते अब्झॉर्प्शन कपॅसिटी वाढून जाते, त्यामुळे चान्सेस जास्त असतात कॅन्सर होण्याचे.
1: आणि तंबाखू बरोबर जो चुना खाल्ला जातो त्याचाही दुष्परिणाम शरीरावरती होतो का?
0: व्हेरी बेसिक क्वेश्चन इज, आपण तंबाखू मध्ये चुना का लावतो? चुना काय करतो? दरवाजा उघडतो.
1: म्हणजे
0: चुना जर आपण आत लावला ना तर आपले पोर्स उघडतात.
1: अच्छा.
0: त्यानंतर तंबाखू सीप इन करते.
1: अच्छा.
0: हा मेकॅनिझम आहे. जर तुम्ही चुना नाही घेतला ना तर अब्झॉर्प्शन कमी होणार, तुम्हाला किक आणि स्टिम्युलेशन कमी भेटणार. त्यामुळे जेव्हा तुम्ही मिक्स करतो तर लाईम आणि चुनानी ते पोर्स उघडतात आणि त्यामुळे तंबाखू सिपिन होतो आणि त्यामुळे तुम्हाला जास्त स्टिम्युलेशन आणि जास्त किक बसतो.
1: अच्छा. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यनगर केंद्र.

0: श्रोते हो, आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र म्हणजे आपल्या असंख्य श्रोत्यांशी जोडलं गेलेलं एक विश्वासार्ह रेडिओ माध्यम।
1: ज्ञान, माहिती आणि मनोरंजनासह प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचा गेल्या 35 वर्षांचा हा प्रदीर्घ प्रवास अधिक समृद्ध करत आहोत
0: लवकरच सुरू होणाऱ्या नवीन कार्यक्रमांच्या माध्यमातून। नमस्कार अहिल्यानगर,
1: रुपेरी गाणी, सोनेरी आठवणी,
0: शब्द तरंग, स्नेह संवाद,
1: आहार विहार,
0: अर्थ जगत,
1: सखी विशेष, आदरणीय पाहुण्यांची स्मरणीय गाणी
0: आणि उद्योग जगत, अशा बऱ्याच कार्यक्रमांचं नवीन पर्व घेऊन आम्ही लवकरच येत आहोत आपल्या भेटीला।
1: तेव्हा श्रोते हो, ऐकत रहा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र,
0: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपच्या माध्यमातून।

0: श्रोते हो, काही व्यक्तिमत्वच उत्साहानी भारलेली असतात, त्यामुळं वयाचे अडसर त्यांच्या कार्यकर्तृत्वाला अडवू शकत नाही.
1: कोणत्याही कामात ते कायम टवटवीत असतात आणि आपल्या बरोबर इतरांनाही कार्य संजीवनी देत असतात.
0: अशा वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना भेटूया व्यक्तिवेध या कार्यक्रमात, दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सकाळी 8:40
1: आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:15.
0: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
2: श्रोते हो, कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 4 जून 2026 विषय आहे खरीप हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर R.E.M. गेठे, तसंच तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आणि मुक्काम पोस्ट पिंपरी लोकई तालुका राहता इथले प्रगतशील शेतकरी सुभाष विठ्ठल गडगे. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8:00 शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 2-42-36-72. निवेदन संपलं.

0: रंगवले मी चित्र मनोहर मीच तयांची केली चौकट शिस्वी चौकट बांधी अली ती निज हस्तांनी भिंतीवरती। श्रोते हो, कशी असते हो आपली मैत्रीण? तर स्वतःत रमते, स्वतः गाते, स्वतः लिहिते आणि स्वतःतच दंग असते, इतरांनाही त्यात सामावून घेते। अशा आपल्या मैत्रिणींना आपण भेटूया, जाणून घेऊयात त्यांचं भावविश्व आणि कार्यकर्तृत्व। नारी विश्व या कार्यक्रमात दर महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून।
1: शहीदांनी रक्त सांडलं, राष्ट्र नेत्यांनी यातना सोसल्या, प्राणांची कुरवंडी केली, ती काय आपापसात भांडण्यासाठी?
2: नाही, ही भारत माता सगळ्यांची, माय सगळ्यांची, तिच्या लेकरांनी एक व्हायचंय। राष्ट्रीय एकात्मता, मानवता, हाच आपला खरा धर्म।
3: भारत हमको जान से प्यारा है।
1: राष्ट्रीय एकात्मता, मानवता, हाच आपला खरा धर्म।

श्रोते हो, हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधी निवेदन. येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 3 जून 2026 विषय आहे स्किझोफ्रेनिया, मानसिक आजार, कारणं, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 242-36-72. निवेदन संपलं.

0: कार्यक्रम स्वामिनी साडी।
1: साड्यांची महाराणी स्वामिनी पुणे सादर करत आहे स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे। आता आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून दर शनिवारी सकाळी 7:45 जरूर ऐका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे।

0: अहो बहिणबाई विचारत होत्या लग्नाचा बस्ता कुठे आणि कधी बांधायचा ते.
1: अगं मग सांगायचंच की तीन मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि आपल्या लग्नाचा बस्ता जिथे बांधला होता त्या पुण्यातल्या स्वामिनी मध्येच बांधायचा बस्ता.
0: स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो म्हणे.
1: तर मग पुण्यातल्या स्वामिनी मध्येच बस्त्याला जायची तयारी करा म्हणावं.
0: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
2: मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद आणावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही.
3: नाशिक वरून कळवण मार्गे निघालं की साधारण 30 मैलांवर नांदुरी गाव येतं. ते सप्तशृंग गडाच्या पायथ्याचं गाव. दुसऱ्या बाजूला वणी आहे म्हणून हा गड वणीचा डोंगर म्हणूनही ओळखला जातो. नांदुरीकडचा रस्ता म्हणजे गडावर जाण्याचा सगळ्यात जुना रस्ता.
4: त्या रस्त्यानं गड चढायला सुरुवात केली की साधारण 2 मैलांचा पहिला चढाव आहे, घाट रस्त्याचा चढाव. आणि घाटाचं नाव आहे रडतोंडीचा घाट. जो घाट चढताना दमछ्या खून तोंड अगदी रडकं होतं तो घाट. सावकाश चढलं पाहिजे, देवीचं स्मरण करत करत चढलं पाहिजे.
3: पण घाट चढायला सुरुवात करण्यापूर्वी थोडं थबकायला हवं. घाटाच्या पहिल्याच पायरीजवळ देवीचं हे छोटंसं मंदिर आहे ना, इथे थांबा. ही पायथ्याची देवी. प्रथम हिला नमस्कार करायचा आणि मगच चढायला सुरुवात करायची. कुठली ही देवी? सप्तशृंगी तर वर डोंगरावर आहे ना?
4: हो, डोंगरावरच देवी भगवतीचं मुख्य ठाणं आहे. पण ही देवी म्हणजे तिचंच रूप. फार फार प्राचीन काळातली घटना आहे. गडावरची देवी तेव्हा रोज रात्री म्हणे स्नानाला बाहेर पडायची, गड उतरून खाली यायची. सोबत फक्त एक पहारेकरी द्वारपाल असायचा. गडाच्या पायथ्याशी इथेच देवीची स्नानाची जागा होती.
3: कदाचित इथे पूर्वी असेलही एखादं तळ, पण देवी इथे थांबली कशी?
4: तीच हकीकत सांगतो आहे. देवी स्नानाला बसली की पहारेकरी दूर उभा राहून आसमंतावर नजर ठेवायचा. त्याला मागे वळून पाण्याची परवानगी नव्हती. पाण्याचा आवाज ऐकू आला की तो समजायचा देवीचं स्नान सुरू झालं बरं का. आणि आवाज थांबला की समजायचा देवीचं स्नान झालं, आता वस्त्र पालटून देवी येईलच. पण एकदा तो नेहमीसारखा आपल्या जागेवर येऊन उभा राहिला तरी पाण्याचा आवाज येईना. देवीची आंघोळ अजून कशी नाही सुरू झाली. तो अस्वस्थ झाला. जरा वेळ त्यानं कानोसा घेतला आणि मग न राहून सरळ मागे वळून बघितलं.
3: अरे बापरे, देवीला ते कळलं की काय?
4: अर्थात देवीला ते समजलं आणि ती संतापली. द्वारपालाला खूप रागे भरली आणि म्हणाली, आता मी गडावर येणार नाही, इथेच राहीन.
3: आणि मग मला वाटतं द्वारपालानं विनवलं असेल, प्रार्थना केली असेल आणि देवीनं त्याला क्षमा देखील करून टाकली असेल.
4: अगदी बरोबर. देवी पुन्हा गडावर गेली खरी, पण तिचा अंश इथे मागे राहिला. ती ही देवी. हिचं दर्शन घेऊन निघालो तर मला वाटतं मनातल्या श्रद्धेमुळे रडतोंडीचा घाट पार करताना जरा बळ मिळेल.
5: आता आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून दर शनिवारी सकाळी 7:45 जरूर ऐका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे.
6: काय रे पुण्याला बस्ता कुठे बांधला?
1: अरे अर्थातच पुण्याच्या स्वामिनी मध्ये. 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो.
6: अरे मग आमच्या ताईच्या मुलीच्या लग्नाचा बस्ता स्वामिनीतच बांधू.
1: व्याही मंडळी खुश ठेवायची असतील तर पुण्याच्या स्वामिनीला, साड्यांच्या महाराणीला पर्याय नाही.
0: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
3: घाट चढता चढता आणखी एक गोष्ट सांगते देवीची. पेशव्यांच्या काळातली नारोशंकर म्हणजे ज्यांनी वसईच्या लढ्यात पोर्तुगीजांचा पराभव करून ती प्रसिद्ध घंटा नाही का आणली, ते नारोशंकर.

0: शंकर। ते या सप्तशृंगीचे निस्सीम भक्त होते। देवी दर्शनाला ते नियमित गडावर जात, पण पुढे पुढे गड चढवेना, नाशकाहून इतकं लांब नियमित जाणंही झेपेना, त्यामुळे त्यांनी देवीला साकडं घातलं।
1: आई जगदंबे, रोज तुझ्या दर्शनाला येणं झेपत नाही, आता माझ्यासाठी तू नाशिकला येशील?
0: देवीला त्यांच्या भक्तीचा लोभ जडला होता। म्हणाली, मी येईन, 5 वर्षाची मुलगी होऊन येईन, पण एक अट मात्र आहे, माझ्या पायातले पैंजण वाजतील आणि मी मागे आहे हे तुला कळेल, पण तुझ्या घराजवळ येईतो मागे पाहू नको। नारो शंकर बर म्हणाले आणि गडावरून निघाले। पैंजण वाजतायत, मागे न पाहता नारो शंकर पुढे चालतायत। होता होता ते गंगेपाशी आले आणि थबकले। देवी येते ना, आवाज का गुटमळला पैंजणांचा? त्यांनी मागे वळून पाहिलं आणि देवी
1: तिथेच राहिली गंगा काठी।
0: ती महालक्ष्मी म्हणजे हीच देवी आहे तर, मला हे माहित नव्हतं।
2: आपण ऐकत आहात देवीच्या विविध शक्तीपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी, आदिशक्तीची अनंत रूपे।
0: पण मुळात सप्तशृंगावर देवी आली कशी?
1: ती कथा तर अति प्राचीन काळातली आहे, मार्कंडेय ऋषींची कथा। देवीसारखं पूर्वेकडे तोंड करून भरा, समोर हा मार्कंडेयाचा डोंगर आहे। मार्कंडेय ऋषी मोठे तपस्वी होते, ते आदिशक्तीचे उपासक होते। तपश्चर्येनं त्यांनी देवीला प्रसन्न करून घेतलं। देवी म्हणाली, काय हवं ते माग? ऋषी म्हणाले, मला तपस्व्याला काय हवं असणार, पण तू रोज माझ्याजवळ असावंस असं मात्र वाटत, इथे राहशील? आणि देवी मार्कंडेय ऋषींच्या समोरच्या डोंगरावर येऊन राहिली। ते रोज तिला पुराणातल्या कथा सांगत। अशी ही देवी भक्तांच्या प्रेमासाठी इथे येऊन राहिलेली आहे।
0: कुणी आणखीही वेगळी कथा सांगतात का? कारण मी ऐकलेली कथा थोडी निराळी आहे। इथे या डोंगरावर पूर्वी म्हणे गुराखी पोरं आपली गुरं चारायला घेऊन यायची। एकदा 2 पोरं डोंगरावर गेली तर त्यांना एक देवी दिसली आणि तिच्या पुढ्यात नैवेद्य। मुलांनी तो मटकावला आणि ती तृप्त झाली। असं रोजच घडायला लागलं। मुलं जेवत का नाहीत म्हणून घरची माणसं एकदा गुपचूप पाठीमागे आली आणि त्यांना देवी दिसली। त्यांनी मग ते स्थान साफसूफ केलं आणि देवीची पूजा अर्चा सुरू केली।
1: अशी कथा आहे खरी। आणखी एक थोडी वेगळी गोष्ट मीही ऐकली। इथे म्हणे एक धनगर असाच शेळ्या चारायला आला असताना त्याला डोंगर कपारीत मधाचं पोळं लागलेलं दिसलं। त्यानं मध खाण्यासाठी म्हणून पोळं काढण्याचा खूप प्रयत्न केला। माशानं युक्तीनं हटवलं आणि पोळं उंचावर होतं म्हणून हातातली काठी मोहळात खुपसली, पण मधानं उली होऊन ती बाहेर येण्याऐवजी शेंद्रानं माखून बाहेर आली। त्यानं धडपड करून पोळं काढलं तर आत देवीचं दर्शन त्याला घडलं। तो आनंदानं देवीची पूजा करू लागला, तिची उपासना करू लागला।
0: म्हणजे असं दिसतं की हे देवीचं स्थान पूर्वीपासूनच तिथं असणार, अगदी प्राचीन काळापासून। त्याचा शोध माणसांना जरा उशिरा लागला।
2: महाराष्ट्रातल्या विविध स्वामिनींचं श्रुती दर्शन आम्ही आपल्याला घडवलं, ते कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा।
1: महाराष्ट्राबरोबरच भारतभरातील सर्व जागृत देवतांचं स्वामिनींचं श्रुती दर्शन आपल्याला ऐकायला आवडेल का तेही कळवा। आमचा पत्ता आहे
3: स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे, साड्यांची महाराणी स्वामिनी।
4: देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी।
1: संकल्पना नावेद आणि जावेद शेख, संहिता डॉक्टर अरुणा ढेरे, निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी, निर्मिती व्यवस्था शेखर काळे।
2: आपण ऐकत होतात स्वामिनी साड्यांची महाराणी द्वारा प्रायोजित कथामाला आदिशक्तीची अनंत रूपे।
5: काय रे सोन्या, काल पुण्याला अक्षयच्या ताईच्या लग्नाचा बस्ता कुठे बांधला?
6: अगं आई, स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो। ताईच्या सासरकडचे तर भलतेच खुश। आई, आपण पण आपल्या ताईच्या लग्नाचा बस्ता स्वामिनी मध्येच बांधूया।
2: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे। स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा।

0: अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी
1: सौभाग्य सुंदर
0: स्वामिनी विझिलँड बिल्डिंग कुमटेकर.

0: रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी।
1: श्रोते हो, आताच आपण स्वामिनी साडी हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात। हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून।
2: ऐका ऐका, एका कुटुंबाची गोष्ट डॉक्टरांसमोर झाली, यांची फजिती मोठी।
3: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
4: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत।
3: तू आहेसच विसरभोळी।
4: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं।
2: भांडू नका, जाणून घ्या आभा बद्दल।
4: आभा?
2: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे। इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड्स सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट्स दाखवू शकता। आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार। आजच आभा ऍप डाउनलोड करा किंवा डायल करा 144-77।
5: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं। बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस। बस चॉइस आपको करनी है। आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण। एडमिशन्स ओपन।

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नीट जेई की तैयारी कर रहे हो? आत्म मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्म मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
2: atmamalikonline.com. आत्मा मालिक
3: ये. अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
5: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
6: एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
5: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
7: आत्मा मालिक एनडीए एकेडमी सर.
5: बिल्कुल सही, आत्मा मालिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
8: विजिट atmamalikonline.com.
9: सांधे दुखणे, सांधे सुजणे तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
10: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
9: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
10: संपर्क 232 39 39.
11: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
12: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
11: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
12: फोन नंबर 02-41-235-35-15.
11: मोबाईल 960-44-988-36.
13: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
14: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 8 वाजतायत. ऐकूयात समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.
15: हिंदी फिर अंग्रेजी और उर्दू में, तो आइए सुनते हैं देश दुनिया के समाचार.
16: नमस्कार.
17: घर खर्च के पैसे दो हस्बैंड जी.
18: ये राशन के 15,000, सब्जियों के 2,000
17: और लाइट बिल के
18: अब 0 रुपए कैसे दूं?
17: ओहो, भूल ही

0: 98 220 40 375 98 220 40 375 डॉक्टर पण मागच्या भागामध्ये बोललो तोंडाच्या कॅन्सर बद्दल, तोंडाचा कर्करोग. आपल्या भारत देशामध्ये अतिशय वेगानं तोंडाचा कॅन्सर पसरतोय, बऱ्याच रुग्णांमध्ये तो आढळून येतोय. त्याची कारणं सुद्धा तुम्ही सांगितलेली आहेत आणि ही समस्या दिवसेंदिवस वाढती आहे. पण मेडिकल सायन्समध्ये जी प्रगती होतीये, ज्या पद्धतीने संशोधन चालू आहे, तर जागतिक स्तरावर आज तोंडाच्या कॅन्सरवरच्या उपचारांवर काय काय संशोधन चालू आहे, काय सांगाल?
1: संशोधन झालंय, पण तरी संशोधन जरी झालं असलं तरी खरं सांगायचं तर अजून सुद्धा तोंडाच्या कॅन्सरमध्ये ऑपरेशन हेच सगळ्यात मेन ट्रीटमेंट आहे. ऑपरेशन करून पूर्ण गाठ काढल्यावर जो रिझल्ट मिळतो तो कोणत्याही प्रकारच्या दुसऱ्या नवीन ट्रीटमेंटमध्ये मिळत नाही. पण जर एखाद्या पेशंटची गाठ ही खूप जास्त वाढलेली आहे, म्हणजे तिसऱ्या चौथ्या स्टेजला आहे, तर त्यावेळी आणि जी की ऑपरेशन होऊ शकत नाही, खूप मोठी गाठ आहे जे की ऑपरेशन करून पूर्णपणे निघू शकत नाही, तर त्यासाठी किमो आणि रेडिएशन आपण सोबत देतो आणि त्यासोबत इम्युनोथेरपी सुद्धा नवीन ट्रीटमेंट आलेली आहे. त्यात आपण इंजेक्शन निओलुमाब आणि पेमरोलिझुमाब हे वेगवेगळे इंजेक्शन्स आहेत. तर आपण हे इम्युनोथेरपी कधी देतो की ज्यावेळी ऑपरेशन शक्य नाही आहे आणि किंवा पेशंटला ऑपरेशन होऊन गेलं आहे, दुसऱ्यांदा कॅन्सर परत आला आहे आणि दुसऱ्यांदा पण ऑपरेशन शक्य नाही आहे, जेव्हा ऑपरेशन हा पर्याय आपल्याकडे नाही आहे तर आपल्याला बरे करायला अजून काय काय पर्याय आहेत, तर किमो रेडिएशन आणि इम्युनोथेरपी, त्यावेळी आपण इम्युनोथेरपीची साथ घेतो.
0: बरोबर.
1: इम्युनोथेरपी ही काय, पेशंट आला आणि जर गाठ छोटी असेल तर त्यावेळी इम्युनोथेरपीची गरज नाही पडत, कारण ते ड्रग्स कॉस्टली आहेत. नवीन ट्रीटमेंट आलेली आहे, कोणती ट्रीटमेंट ज्या संशोधनानंतर नवीन येते ती हळूहळू रेग्युलराइज व्हायला लागते मार्केटमध्ये,
0: वेळ लागतो.
1: सो ओरल कॅन्सरमध्ये मी अजून सुद्धा सांगेल की ऑपरेशन हेच सगळ्यात मेन ट्रीटमेंट आहे, कारण ते जर पूर्ण काढून टाकलं तर तेव्हा ते बरं होऊ शकतं. तर ओरल कॅन्सरमध्ये ऑपरेशन सगळ्यात मेन ट्रीटमेंट आहे आणि त्याच्या जोडीला मग किमोथेरपी, रेडिएशन आणि आता इम्युनोथेरपी आलेला आहे.
0: अच्छा.
1: आणि कॅन्सरच्या या सगळ्या ट्रीटमेंट पद्धती या क्लिनिकल ट्रायल्समध्ये सक्सेस होऊन मग आपण ट्रीटमेंटमध्ये आलेले आहेत, म्हणजे रेग्युलर आपण त्या ट्रीटमेंट करतो. सो रिसर्च बेस्ड ट्रीटमेंट, ज्याला एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन आपण म्हणतो, ते आपण फॉलो करतो कॅन्सरमध्ये. आणि गरुड हॉस्पिटलला सुद्धा आपण जे रिसर्च बेस्ड आहे, जे प्रूव्हन आहे, ते आपण ट्रीटमेंट फॉलो करतो, जेने आपल्याला मॅक्झिमम रिझल्ट मिळतात.
0: श्रोते हो, या भागात डॉक्टर योगेश गरुड यांनी आपल्याला तोंडाच्या कॅन्सर संदर्भात अतिशय महत्वाची अशी माहिती दिलेली आहे. तोंडाच्या कॅन्सरवर जागतिक स्तरावर खूप महत्वाचे बदल घडत आहेत, खूप शोध लागत आहेत, संशोधन होत आहेत उपचारांवर, पण तरीही काळजी ही कधीही चांगली, कारण प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं. म्हणूनच जाता जाता तुम्हा सगळ्या श्रोत्यांना मी आवाहन करतो की कुठलीही व्यसनं करू नका, प्रामुख्यानं तंबाखूचं व्यसन, मग ते तंबाखू चावून खाणं असेल किंवा सिगारेट बिडी, कुठल्याही प्रकारे तंबाखूचं व्यसन करू नका. आणि हो, आपल्यापैकी बरेच जण मिसरी लावतात दातांना, तर त्याऐवजी तुम्ही टूथपेस्ट, टूथ पावडर वापरा, पण त्या मिसरीमध्ये तंबाखूचा वापर करून अजिबात वापरू नका, त्यानं तुम्हाला कॅन्सर होण्याचा धोका संभवतो. तेव्हा श्रोते हो, सगळ्यांनीच काळजी घ्या. आज पुरतं आपण इथे थांबूयात. श्रोते हो, हे होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98 220 40 375 98 220 40 375. श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार.
2: श्रोते हो, आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरला हरवूया.

0: श्रोते हो, आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 8:20 झाली आहेत. आनंद घेऊयात सुगम संगीताचा थोड्याच वेळात.
1: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं.

0: स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस, बस चॉइस आपको करनी है। आत्मा मालिक स्कूल्स कोकम टर्न, एडमिशन ओपन।
1: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
2: हो? मग
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला।
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला। ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं। आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे।
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852।
3: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो।
4: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध।
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर।
5: नीट जेईई की तैयारी कर रहे हो? आत्ममालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ। बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा। अधिक जानकारी के लिए भेज दे
6: atmamalikonline.com। आत्मा मालिक
1: ये। वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात।
3: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्र रोपण शस्त्रक्रिया।
1: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर।
7: दर रविवारी सकाळी 8:15 ऐकायला विसरू नका हृदय स्वास्थ्य। प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉक्टर अभिजित पाठक यांच्याशी किरण डहाळे यांनी साधलेला संवाद हृदय स्वास्थ्य।
8: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिगोज व्हेन्स।
9: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग।
8: थायरॉइडच्या गाठी,
9: गर्भाशयातील फायब्रॉइड,
8: वाढलेली प्रोस्टेट,
9: विविध बायोप्सीज,
8: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार।
9: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात।
8: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर।
9: फोन 7400484088।
8: 7400484088।
1: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
3: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात। शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला।
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर।
10: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे। प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी। सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद।
11: श्रोते हो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सुधीर फडके यांच्या स्वरातलं मंगेश पाडगावकर यांचं गीत। संगीत दिलं आहे यशवंत देव यांनी।

श्रोते हो, यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता सुधीर फडके यांचा. या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आता सकाळचे 8:30 वाजतात. मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी पराग चिंचोलकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बीएसएफच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा सरकारचा निर्णय. गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन. नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं विकसित केली देशातली पहिल्या पिढीची AI सिस्टम ऑन चिप. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. पुण्यातील विषारू दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता. आणि IPL क्रिकेटमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून गुजरात टायटन्स अंतिम फेरीत.

आता सविस्तर बातम्या. सीमा सुरक्षा दलाला अर्थात BSFला भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम करण्याच्या उद्देशानं त्यांच्यावर आणखी काही क्षेत्रातील जबाबदारी सोपवण्याचा सरकार विचार करत आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. ते काल गुजरातमध्ये भुज इथं BSFच्या जवानांशी बोलत होते. भारत पाकिस्तान सीमेवरच्या धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या दोन नवीन तळांचं उद्घाटन शहा यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. BSFच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. स्मार्ट बॉर्डर सिक्युरिटी प्रकल्पाअंतर्गत सीमेलगत सुरक्षा जाळं उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रडार, द्रोण, निरीक्षण टॉवर्स, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षा सैनिक यांच्या समन्वयातून भक्कम सुरक्षा जाळं तयार होईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगालच्या सीमेलगत कुंपण घालण्याचं काम दीर्घकाळ रेंगाळलेलं होतं. त्यातील अडथळा आता नव्या सरकारच्या स्थापनेनंतर दूर झाला आहे. एका आठवड्यातच नव्या सरकारनं सीमेवर कुंपण घालण्यासाठी जमीन उपलब्ध करून दिली असं शहा यांनी सांगितलं. DLI अर्थात डिझाईन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना उत्साहवर्धक परिणाम देत असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. तिरुअनंतपुरम इथल्या नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं प्रगत 12 नॅनोमीटर टेक्नॉलॉजी नोडचा वापर करून नेत्रा A2000 ही देशातली पहिल्या पिढीची AI सिस्टम ऑन चिप विकसित केली आहे असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये वैष्णव म्हणाले. ही चिप व्यावसायिक स्तरावर वापरली जाईल तेव्हा ती निगराणी, ऑटोमोबाईल, रोबोटिक्स आणि ड्रोन यासारख्या क्षेत्रांमधील स्मार्ट व्हिजन ॲप्लिकेशन्सला बळ देईल असं ते म्हणाले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे NDAच्या 150व्या तुकडीचं दिमागदार दीक्षांत संचलन आज पुण्यात प्रबोधिनीच्या क्षेत्रपाल मैदानावर पार पडलं. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी संचलनाची मानवंदना स्वीकारली. भारतीय हवाई दलाच्या नेत्रदीपक हवाई कसरती हे या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण होतं. दरम्यान NDAचा दीक्षांत समारंभ काल हबीबुल्ला सभागृहात दिमागदार वातावरणात पार पडला. निवृत्त IPS अधिकारी डॉक्टर किरण बेदी या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. बदलत्या जागतिक सुरक्षा परिस्थितीत स्कॉलर वॉरियर्स म्हणून नेतृत्व करण्याचं आवाहन किरण बेदी यांनी कॅडेट्सना केलं. समारंभात NDAचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर विनय दीप यांनी शैक्षणिक अहवाल सादर केला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत निधी वितरण आणि विनियोगाचा सविस्तर आढावा घेतला. समग्र शिक्षाच्या 3rd आवृत्तीला अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि परिणाम केंद्रित बनवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. या वर्षापासून समग्र शिक्षा अभियान, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण आणि इतर प्रमुख योजनांच्या एकत्रितकरणाद्वारे एकात्मिक दृष्टिकोन अवलंबला जाईल असं सांगून यामुळे शालेय शिक्षण प्रणालीमध्ये अधिक समन्वय आणि परिणाम सुनिश्चित होईल असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये प्रधान म्हणाले. केंद्र आणि राज्य संबंध अधिक दृढ करण्यावरही कालच्या बैठकीत चर्चा झाली. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या प्रभावी अंमलबजावणीवर नव्यानं लक्ष केंद्रित केलं जाईल असं सांगून या अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मिती, पोषण, कौशल्य विकास, क्रीडा आणि कला यावर विशेष भर दिला जाईल असं प्रधान यांनी सांगितलं. हे प्रयत्न सक्षम विद्यार्थ्यांचे संगोपन करण्यात आणि विकसित भारत 2047 आवश्यक मनुष्यबळ उभारण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतील असंही ते पुढे म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आर्थिक वर्ष 2025-26 मधील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कार्यान्वयन, वित्तीय आणि धोरणात्मक प्राधान्याबाबतच्या कामगिरीचा तसंच प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काल नवी दिल्लीत एक बैठक घेण्यात आली. वित्त विभागाचे सचिव M. नागराजू या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. सार्वजनिक बँकांमध्ये गतिशील तक्रार निवारण यंत्रणा, सशक्त प्रशासकीय मानकं आणि कामकाजातील तत्परता महत्वाची असल्याचं नागराजू यावेळी म्हणाले. व्यवसाय विकास, नफा, मालमत्ता दर्जा, सरकारी योजनांची अंमलबजावणी, वित्तीय समावेशन, डिजिटल परिसंस्था, सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना पतपुरवठा, सायबर सुरक्षा आणि कामकाजातील जोखीम व्यवस्थापनाचा या बैठकीत आढावा घेण्यात आल्याची माहिती अर्थ मंत्रालयानं बैठकीनंतर दिली. या बैठकीत वित्तीय सेवा विभागाच्या सुधारित संकेतस्थळाचा प्रारंभ करण्यात आला. वित्तीय सेवा विभागानं दावा न केलेल्या वित्तीय मालमत्तेविषयी माहिती अधिक सुलभतेनं उपलब्ध करून देण्यासाठी कॉमन लँडिंग पोर्टल सुरू केलं आहे. हे पोर्टल देशातील

0: सार्वजनिक बँकांनी संयुक्तपणे स्थापन केलेल्या PSBA अर्थात पब्लिक सेक्टर बँक अलायन्स या संघटनेच्या सहकार्यानं विकसित करण्यात आला आहे. www.unclaimedassetsportal.in हे पोर्टल संपूर्ण वित्तीय परिसंस्थेतील दावा न केलेल्या बँक ठेवी, विमा दावे, समभाग, लाभांश आणि म्युच्युअल फंडांसाठी शोध सुविधा उपलब्ध करून देणारं एकीकृत व्यासपीठ म्हणून काम करतं असं अर्थमंत्रालयानं सांगितलं. हे पोर्टल एकाच व्यासपीठावर अनेक शोध सुविधा एकत्र आणून नागरिकांना त्यांच्या हक्काच्या वित्तीय मालमत्तेशी पुन्हा जोडण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना बळकटी देईल असं वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम नागराजू यांनी अधोरेखित केलं. युक्रेनमधील संघर्षाच्या समाप्तीसाठी विशिष्ट कालमर्यादा देणं अशक्य आहे असं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं. युद्धभूमीवरील परिस्थिती पाहता हा संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रशिया वाटाघाटी सुरू ठेवण्यास तयार असून चर्चेला कधीच नकार दिला नसल्याचं सांगून संबंधितांशी संपर्क ठेवला असला तरीही अद्याप औपचारिक वाटाघाटी करणं योग्य स्थिती नसल्याचं ते म्हणाले. रशियाला थेट लष्करी धोका निर्माण करणारी सर्व ठिकाणं लष्करी लक्ष्य आहेत असं पुतीन यांनी सांगितलं. नाटो अर्थात उत्तर अटलांटिक करार संघटनेनं पूर्वेकडे एकही पाऊल टाकणार नाही असं सांगून रशियाची फसवणूक केली असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान युक्रेनमधील संघर्ष सोडवण्याबाबत युरोपीय देशांचे प्रतिनिधी आज लंडनमध्ये अनौपचारिक चर्चा करत असल्याचं एका राजनैतिक सूत्राचा हवाला देत रशियाच्या अधिकृत माध्यमांनी म्हटलं आहे. NCR अर्थात राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि लगतच्या परिसरातील हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगानं संपूर्ण NCR क्षेत्रात श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजनेच्या विद्यमान वेळापत्रकाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत सर्व कार्यवाही तात्काळ प्रभावानं रद्द केली आहे. या भागातील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक या महिन्याच्या 28 तारखेला 207 वरून काल 123 पर्यंत सुधारला. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीत राहण्याची शक्यता आहे. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. फुगेवाडीतील काही जण ही दारू प्यायल्यामुळे अत्यवस्थ असल्याचं समजतं. मृतांची आतापर्यंत नेमकी संख्या किती झाली आहे ते मात्र अधिकृतपणे समजू शकलेलं नाही. या प्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस वेगानं तपास करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यासह 8 जणांना अटक करण्यात आली आहे. वानखेडे याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचं समजतं. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. IPL क्रिकेटमध्ये काल रात्री न्यू चंदीगड इथं झालेल्या दुसऱ्या पात्रता सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीच्या 96 आणि रवींद्र जडेजाच्या नाबाद 45 धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 214 धावा केल्या. गुजरात टायटन्सनं 8 चेंडू शिल्लक असताना 3 गडी गमावत 219 धावा करून हे आव्हान पार केलं. साई सुदर्शननं 58 तर कर्णधार शुभमन गिलनं 53 चेंडूत 104 धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून कागिसो रबाडा आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. शुभमन गिलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा सामना रविवारी अहमदाबाद इथं गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी होईल. हा सामना सायंकाळी 7:30 वाजता सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. BSF च्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा सरकारचा निर्णय, गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं विकसित केली देशातली पहिल्या पिढीची AI सिस्टीम ऑन चिप. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आणि IPL क्रिकेटमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून गुजरात टायटन्स अंतिम फेरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: Megahertz FM बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 8:40 झाली आहेत. ऐकूयात 31 मे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने कार्यक्रम मौजे चौंडी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. लेखन आहे प्राध्यापक डॉक्टर नवनाथ वावळ यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटोळे.
2: श्रोते हो, आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात थोर पुरुषांची

0: जशी वाण नाही तशीच थोर स्त्रियांची देखील कमतरता नाही आणि त्यामध्ये देखील स्त्रियांचं कार्य हे भरीव असं आहे, प्रेरक आहे. या स्त्रिया नुसत्याच कीर्तिशालिनी नाहीत तर त्या स्फूर्तीदात्या आणि प्रातस्मरणीय अशा ठरल्या आहेत.
1: श्रोते हो, आपला भारत देश एक विशाल देश आहे. या देशाला इतिहास आहे, संस्कृती आहे. इतिहासाला आणि संस्कृतीला घडविणारे जोपासणारे थोर स्त्री पुरुष आणि त्यांची थोर परंपरा आहे. केवळ राज्यकारभाराच्या सत्तेचा उपभोग न घेता जनसेवेला ईश्वर सेवा मानणारे काही राज्यकर्ते या भारतात झाले. त्यापैकीच एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर.
0: कृतज्ञता हे भारतीय संस्कृतीचं खास असं वैशिष्ट्य सांगता येतं. कृतज्ञता हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक ठरलाय. म्हणूनच आपल्या देशातल्या थोर महान स्त्री पुरुषांचं आपण सतत स्मरण करतो आहोत आणि ते तर आपलं आद्य कर्तव्यच आहे.
1: श्रोते हो, यंदा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी जन्मोत्सव आपण साजरा करतोय. या निमित्तानं अवघ्या देशवासियांना अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी जाणून घेण्याची फार मोठी जिज्ञासा दिसते.

0: श्रोते हो, पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांनी चौंडीच्या मातीला सुगंधित केलंय. इथंच राजमाता अहिल्याबाईंनी बालपणी मिळालेलं शिक्षण, प्रशिक्षण, संस्कार, प्रथा आणि चालीरीती त्यांच्या भावी जीवनाचा पाया ठरल्या.
1: पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर आणि चौंडी यांचा इतिहास मोठा रोमांचकारी आढळून आलाय. या दोन्ही बाबींचा परस्पर संबंध रेखाटताना कवी असं म्हणतो, पूर्व दिव्य हे ज्यांचे मंगल, भविष्य त्यांचे साच सुमंगल.
0: या काव्यपंक्तीप्रमाणे चौंडी भूमीच्या वैभवाचं हे प्रतीक म्हणता येईल. अहिल्याबाईंनी आपल्या लोकोत्तर कार्यामुळे चौंडीला अवघ्या भारतात ओळख दिली आहे. पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकरांनी अखिल भारतवर्षाकडून चौंडीला आपल्या लोककल्याणकारी कार्यानं बहुमान मिळवून दिलाय.
1: पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांना आपण एक आदर्श माता, आदर्श कन्या, आदर्श पत्नी, आदर्श सून, आदर्श प्रशासक म्हणून ओळखतो. अवघ्या भारतात त्यांच्या लोकोपयोगी कार्यामुळं त्यांच्या हयातीतच देवी, लोकमाता, राजमाता, पुण्यश्लोक या नावानं जनता त्यांच्याकडे आदरानं पाहत आलीय.
0: अहिल्याबाईंनी 18व्या शतकातल्या अस्थिर, अशांत, अधर्म आणि अनितीच्या साम्राज्यात आपल्या सार्वजनिक कल्याणकारी कार्यानं भावनात्मक पद्धतीनं अवघ्या भारताला एका सूत्रानं बांधलंय.
1: त्यांनी सांस्कृतिक एकात्मता निर्माण केली. वास्तुशिल्पाच्या निर्मितीनं भारताचा सांस्कृतिक समन्वय साधला. इतकंच नव्हे तर त्यांनी माणुसकीशी माणूस जोडला आणि माणसांना राष्ट्रांशी जोडून इंदूरच्या मालवभूमीचा आणि महाराष्ट्रातल्या श्री क्षेत्र चौंडीचा गौरव एक पावनभूमी म्हणून निर्मित केलाय. श्रोते हो, लोकमाता अहिल्याबाईंच्या जीवनाचा प्रवास हा सीनेपासून सुरू होतो आणि नर्मदा नदीच्या काठी संपतो. आपल्या प्राचीन साहित्यात नदीला लोकमाता म्हटलं जातं. या सीना आणि नर्मदेचाच लोककल्याणाचा वारसा आणि वसा जन्मापासून मृत्यूपर्यंत पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकरांनी अगदी मनापासून जपला.
0: चौंडी

0: गावातल्या उंच टेकाडावर पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकरांच्या वडिलांची म्हणजेच मानकोजी शिंदे पाटलांची भली मोठी गडी होती. त्या गडी समोरूनच सीना वाहते, त्यामुळं त्यांना पाण्याचं मोल जन्मापासून माहीत होत.
1: नगरेची रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविधे, हे तत्वज्ञान पुढे जीवनभर राजमाता अहिल्याबाई होळकरांनी जपलं. पाणपोया, जलकुंड, विहिरी, बारवा, नहरी, तलाव, जलाशयांच्या निर्मितीचं जणू काही ते शिक्षणच होतं.
0: 8 वर्षांची निरागस अहिल्या वाळूचं शिवलिंग बनवित होती. इतक्यात शेजारच्या सैनिकी छावणीतला एक घोडा बेभान उधळला आणि आता त्याच्या टापाखाली चिमुरडीचा खेळ उधळणार तेवढ्यात ती छोटी पोर त्या वाळूच्या शिवलिंगावर आडवी पडली. तिनं त्याचं रक्षण केलं.
1: असं करण्याचं कारण विचारल्यावर ती ताडकन म्हणाली, ही केवळ वाळूच नाहीये, शिवलिंग आहे. मी माझ्या हातांनी ते घडवलंय. आपण जे घडवावं ते प्राणपणानं रक्षावं असंच थोरांनी सांगितलंय ना.
0: या सीनातल्या जलाशयानं बाल अहिलेला शिकवलंय, मन वाचावं पाण्याचं, स्वर वेचावं गाण्याचं, मग हळूहळू लागत कळुरे अंतरंग जगण्याचं.
1: अहिल्या देवींचं प्रशासन हे समाजकेंद्री होतं. समाजातल्या सगळ्या घटकांना समान न्याय हे त्यांचं वैशिष्ट्य होतं.
0: याची मूळ शोधली असता अहिल्या देवींचे वडील मानकोजी पाटील शिंदे हे गावचे पाटील. त्या काळी पाटील हा गावचा प्रमुख असायचा. राज्यात जसा राजाला मान तसा गावात पाटलाला मान असे. परिणामी गावातील समाजाचा दररोजचा संबंध पाटलाशी येत असे. लहानपणापासून गावातील अडला नडल्या समाजाचे प्रश्न, त्यांचे दुःख, समस्या या अहिल्या देवींनी पाहिलेल्या होत्या
1: आणि याचा खोल परिणाम त्यांच्या मनावर झालेला दिसून येतो. ज्यावेळेला त्या राज्यकर्त्या झाल्या त्यावेळी त्यांनी आपलं प्रशासन समाजकेंद्री केलं. याबाबत अहिल्या देवींचं प्रशासन हे ब्रिटिशांना देखील आदर्शभूत असं ठरलं.
0: अवघ्या देशात जेव्हा दांडगाईचं राज्य होतं, कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नव्हता, त्या काळात अत्यंत सुरळीत चालणारे एकमेव राज्य म्हणजे माळवा होतं.
1: अहिल्याबाईंचा जन्म चोंडीमध्ये ज्या गढीतल्या वाड्यात झाला ती शिंदे पाटलांची अवघी गढी, वाडा आणि चौंडी आनंदली आणि धन्य धन्य जाहली. त्यावेळच्या आयाबायांनी अहिल्याबाईंच्या जन्माचा पाळणा गायला आणि त्यांचे भाव मंदाकिनी गावडे यांनी आपल्या अहिल्याबाईंचा पाळणा यामध्ये अचूकपणे टिपले आहेत.
0: बाल अहिल्या एकदा चौंडीत घोड्यावर बसून रपेटीला निघाली होती. यावेळी 2 अनोळखी व्यक्तींशी तिची भेट झाली. या 2 व्यक्ती म्हणजे श्रीमंत बाजीराव पेशवे आणि त्यांचे सरदार मल्हारराव होळकर होते.
1: आपल्या राज्यातला प्रदेश नजरेखालून घालत घालत ते चोंडीशी येऊन पोचले. चोंडी एक छोटस गाव, भर दुपारचं रणरणतं ऊन आणि ते दोघे जण तहानेनं व्याकुळले होते. सूर्य माथ्यावर आलेला होता, जवळपास सावलीही नाही. जवळपास कुठे विहीर किंवा तलाव दिसतोय का हे ते दोघे जण पाहत होते. इतक्यात त्यांना मागून घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला आणि त्या दोघांनी मागे वळून पाहिलं.
0: 1-7-8 वर्षांची मुलगी घोड्यावर बसून दौडत येत होती. घोडे जवळ येऊन थांबले, त्यांची नजरानजर झाली. ती मुलगी त्या दोघांकडे रोखून बघत होती. गालात हसत श्रीमंत बाजीराव पेशवे त्या मुलीला म्हणाले, बाळ, पाणी आहे का जवळपास?
1: त्यांच्या नजरेला तसंच रोखून पाहत ती मुलगी म्हणाली, आहे की, चला माझ्या मागोमाग. तिच्या पाठोपाठ श्रीमंत बाजीराव पेशवे आणि मल्हाररावांनी आपले घोडे वळवले.
0: ही चुनचुनीत मुलगी जाता जाता पाहुण्यांची चौकशी करत होती. पाहुणे कुठल्या गावचे? फौजेतील मातबर दिसता? त्यावर पाहुणे म्हणालेत, आम्ही इथले नाहीत, फौजेतील मातबर तर मुळीच नाही, आम्ही व्यापारी आहोत.
1: या श्रीमंतांच्या उत्तरावर ती खळखळून हसत म्हणाली, साप खोट, तुम्ही व्यापारी नाहीत. मग पाहुणे बोलले कशावरून बरं? या प्रश्नावर तिनं उत्तर दिलं, व्यापारी घोड्यावर पोक काढून बसतात आणि गाव सोडून असे आडरानामध्ये रपेट करत नाहीत. ते दोघंही एकमेकांकडे बघून हसले.
0: मुलीचा चाणाक्षपणा त्यांच्या लक्षात यायला वेळ

0: लागला नाही. तोपर्यंत ते गावात येऊन पोहोचले. घोड्यावरून खाली उतरून तेथे विसावा घेतला. मुलीची त्यांनी चौकशी केली. इतिहास संशोधक डॉक्टर राम इंगळे यांच्या अहिल्याबाई होळकर या ग्रंथात हीच हकीकत आलेली आहे.
1: एकदा काय प्रकार झाला, श्रीमंत बाजीराव पेशवे आणि मल्हारराव होळकर यांनी छावणी टाकली चौंडीला. मारुतीच्या देवळात त्यांचा मुक्काम राहिला. पंतोजी तात्या गेले त्यांच्या भेटीला. बरोबर होती मुलगी अहिल्या. तात्यांनी नमस्कार केला पेशव्यांना. तेव्हा अहिल्या बोलली, तात्या तुम्ही नमस्कार केला तो कुणाला, कोण बुवा आलाय हे सांगा ना सारं तुम्ही मला. तेव्हा तात्या बोलले तिला, बाळ हे पेशवे छत्रपतींचे, यांचा दरारा साऱ्या मुलखाला. तेव्हा बाळ बोलली पेशव्याला, तुम्ही प्रधान छत्रपतींचे, तर कुठपर्यंत तुम्ही गाजवले त्यांच्या नावाला. प्रधान आणि सेनापती हे दोन हात शाहू राजाला.
0: पेशव्यांना वाटलं कौतुक फार त्यावेळा. अन बोलले मल्हाररावाला, सुभेदार तुमच्या खंडूला हीच बायको करा, यावेळा हाच जोडा चांगला शोभला. चौंडीतल्या श्री मारुती मंदिरात 8 वर्षांच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा विवाह या ठिकाणी निश्चित झाला होता.
1: पेशव्यांनी पुढाकार घेऊन इसवी सन 1733 मध्ये पुणे इथं थाटामाटात विवाह साजरा केला. बाजीरावाच्या रोजनिशीत खंडेरावाच्या विवाहासाठी झालेल्या खर्चाची नोंद आपल्याला पाहायला मिळते.
0: श्रोते हो, गतकाळात चौंडीचं मोठं वास्तुवैभव होतं. इथं प्रमुख वास्तू म्हणजे गढी. चौंडी गावाच्या उंच ठिकाणी ही मध्ययुगीन काळात गढी उभारलेली होती. शिंदे पाटलांच्या या गढीस 4 भव्य बुरुज आहेत. या गढीस सर्व बाजूंनी मोठी संरक्षक तटबंदी आहे. याच गढीतून गावाचा राज्यकारभार त्या काळी चालायचा.
1: याच गढीमध्ये मध्यभागी सागवानी लाकडी बांधकाम केलेला मोठा देखणा वाडा आहे. हीच ती अहिल्यादेवींचे वडील माणकोजी शिंदे पाटलांची इतिहास प्रसिद्ध गढी. या गढीतील वाड्यात अहिल्यादेवींचं जन्मस्थान आहे.
0: महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्मवाडा पाहण्यासाठी लोक गर्दी करतात. माणकोजी शिंदे पाटलांचा हा लाकडी बांधकाम असलेला वाडा वास्तुशिल्पाचं उत्कृष्ट उदाहरण सांगता येतं.
1: मध्ययुगीन वाड्याची सर्व वैशिष्ट्य इथं आढळतात. माणकोजी शिंदे पाटलांचा हा वाडा महादेव ओढ्याच्या पूर्वेला आहे. या वाड्यातील मजबूत संरक्षण व्यवस्था ही त्या काळाशी सुसंगत अशी होती. संरक्षण दृष्ट्या अनेक उपाययोजना यामध्ये होत्या.
0: तळघर, भुयारी मार्ग, टेहाळणी व्यवस्था, चावडी, राजगृह, सदर, विश्रामगृह, ओसरी, कोठी, देवघर, इथंच कुळाचार करण्याची जागा. बाल अहिल्येचे धार्मिक शिक्षण प्रशिक्षण याच देवघरातून झालं. याच देवघरात सुशीला देवी आपल्या बाल अहिल्येला घेऊन आलेल्या.
1: इथं त्या पूजा अर्चा आणि उपासना करायच्या. अहिल्याबाईंचं भावविश्व समृद्ध करण्यामध्ये आणि धार्मिक जडणघडण करण्यामध्ये सुशीला देवी यांचं मोठं योगदान आहे. त्या तिला रामायण आणि महाभारतातल्या कथा सांगायच्या. पुढं स्वयंपाकगृह, स्नानगृह, जीना मार्ग, खलबतखाना, सज्जा, तुळशी वृंदावन, आड, रहाट अशा अनेक वैशिष्ट्यांनी मूळ वाडा सज्ज होता. याच वाड्यात बाल अहिल्या लिहायला आणि वाचायला शिकली.
0: पण इथं पुढं अनेक आक्रमणे झाली. त्यात मूळ वाडा जमीन दोस्त झालाय. त्याच धर्तीवर आजचा हा वाडा सजलेला आहे. या वाड्यातील प्रत्येक वस्तूशी अहिल्याबाईंचा थेट संबंध आलेला आहे. पुढे 28 वर्ष मावळचा राज्य कारभार करताना या वास्तूत मिळालेले संस्कार, ज्ञान, अनुभव अहिल्याबाईंना पुढील आयुष्यात उपयोगी पडलं. ही वास्तू म्हणजे त्यांचा मोठा अनमोल ठेवा होता, संस्कार केंद्र होतं.
1: श्रोते हो, पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांनी अवघ्या भारतवर्षामध्ये जी सांस्कृतिक एकात्मता निर्माण केली त्याचं मूळ चोंडीत सापडतं. इथं हनुमान मंदिर, अहिल्येश्वर मंदिर, श्री चोंडेश्वरी देवीचं मंदिर, श्री चोंडेश्वर किंवा सिनेश्वर मंदिर अशी देवळांची मोठी रेलचेल आहे. यातल्या प्रत्येक मंदिराला खूप मोठा स्वतंत्र इतिहास आणि महत्त्व आढळतं.
0: सीना नदीवर चौंडी गावाच्या समोर ऐतिहासिक घाट होता. तो अहिल्यादेवींनी बांधून घेतला होता. याच घाटावर शिंदे पाटलांच्या राजघराण्यातील महापराक्रमी कर्त

0: मनसबगार महान अशा स्त्री पुरुषांच्या समाध्या आहेत.
1: अहिल्या देवींचे वडील माणकोजी शिंदे पाटील, मातोश्री सुशीला देवी, बंधू सरदार शहाजी शिंदे पाटील तर दुसरे बंधू सरदार महाजी शिंदे पाटील आदींची समाधी स्थान आहेत. सर्व समाधी स्थळ घडीव दगडामध्ये बांधलेली आहेत. या समाधी स्थळाच्या बांधकामावर आकर्षक दगडी कमळ कोरण्यात आलं आहे.
0: श्रोते हो, भारताचे तत्कालीन महामहिम राष्ट्रपती डॉक्टर शंकर दयाळ शर्मा, त्यावेळचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मनोहर जोशी, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे आणि ग्रामविकास आणि पाणी पुरवठा मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 201वी पुण्यतिथी 11 सप्टेंबर 1996 रोजी अहिल्यादेवींच्या जन्मगावी अर्थात चौंडी इथे साजरी झाली.
1: राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव म्हणून त्यांच्या 30 शताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्र शासनाची मंत्री परिषद बैठक ग्रामीण भागामध्ये घेण्यात आली, तीही श्री क्षेत्र चौंडी या ठिकाणी.
0: यावेळी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे सभापती आणि चौंडी गावचे सुपुत्र प्राध्यापक राम शिंदे यांच्यासोबत संपूर्ण मंत्रिमंडळ चौंडी गावी आलं होतं.
1: यावेळी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या भव्य स्मारकाची उभारणी करण्याचा संकल्प करण्यात आला. भविष्यात हे दैदिप्यमान स्मारक पुढच्या शेकडो पिढ्यांना नवी ऊर्जा, नवी स्फूर्ती देत राहील. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना त्रिवार अभिवादन.
2: श्रोते हो, आत्ताच आपण 31 मे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने मौजे चौंडी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हा कार्यक्रम ऐकलात. लेखन होतं डॉक्टर प्राध्यापक नवनाथ वावळ यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. श्रोते हो, हाच कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज रात्री 8:15.
1: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे पर्यावरण असंतुलनाचा कहर.
2: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे मानवी शरीरात कॅन्सरचं घर.
1: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे जनावरांचा वाढता मृत्यूदर.
2: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे जमीन आणि पाण्याच्या प्रदूषणात भर.
1: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे निसर्गाचा अनादर.
2: आणि निसर्ग आजवर आपल्याला फक्त चांगलं तेच देत आलाय,
1: पण ज्या दिवशी फक्त आपण पेरलेलंच आपल्याला द्यायचं हे निसर्गानं ठरवलं तर
2: आपल्या हाती काय येणार
1: याचा विचार आता करायला हवा.
2: त्यामुळे निसर्ग नियम पाळा आणि प्लास्टिकचा वापर टाळा.

0: श्रोते हो, आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अहिल्यनगर केंद्र. आता सकाळचे 9 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी थोड्याच वेळात.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी

0: जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: श्रोते हो, रुपेरी गाणी सोनेरी आठवणी या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात नाराज या चित्रपटातलं कुमार सानू यांच्या स्वरातलं कतील शिफाई यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे अनुमलिक यांनी.

श्रोते हो, आत्ताच आपण अनु मलिक यांच्या संगीत नियोजनात कतील शिफाई यांचं गीत ऐकलत. गायलं होतं कुमार सानू यांनी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण शैलेंद्र सिंग, मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकलं. संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत पॅरेलाली यांनी, तर चित्रपट होता सुहाग. आता माफ करा.
1: नीट जेई की तयारी कर रहे हो? आत्ममालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
2: atmamalikonline.com. आत्मा मालिक
3: ये. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
0: श्रोते हो, आता ऐकूयात सरफरोश या चित्रपटातलं अलका याज्ञिक यांच्या स्वरातलं समीर यांचं गीत. संगीत आहे जतीन ललित यांचं.
4: लेकिन इतना अच्छा मौसम है और तुम इन बीमारियों के अलावा और कुछ नहीं सोचता? गुलफाम साहब के फैन हो, कोई शायरी वायरी नहीं आती क्या?
5: बिल्कुल आती है, सुनाओ.
4: सुना.
5: अर्ज है, दवा भी काम ना आए, कोई दुआ न लगे,

श्रोते हो, आत्ताच आपण वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई या चित्रपटातलं के यांच्या स्वरातलं निलेश मितमा यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं प्रीतम यांचं. कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत उदित नारायण यांच्या स्वरातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीतकार आहेत अनु मलिक, तर चित्रपट आहे जानम समझा करो.

श्रोतेहो, अनु मलिक यांच्या गीताबरोबरच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता ऐकूयात काही निवेदन. हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधी निवेदन. श्रोतेहो, येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 3 जून 2026 विषय आहे स्किझोफ्रेनिया, मानसिक आजार, कारणं, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02

0: 2 42 34 71 आणि 2 42 36 72 निवेदन संपलं.
1: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
2: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
1: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
3: विजिट आत्मा मलिक online.com.
4: पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
5: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
6: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
5: 0241 242 76 20 या दूरध्वनी क्रमांकावर.
0: श्रोते हो, कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात 4 जून 2026 विषय आहे खरीप हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर आर एम गेठे, तसेच राहता इथले तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आणि मुक्कम पोस्ट पिंपरी लोकई तालुका राहता इथले प्रगतशील शेतकरी सुभाष विठ्ठल गडगे. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 2 42 36 72. निवेदन संपलं. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 9:30 होत आहेत. मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम 10 वाजेपर्यंत आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आप सुन रहे हैं विविध भारती।
1: गीतों भरी कहानी
2: श्रोते हो, अपन ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अहिल्यनगर केंद्र। आता सकाळचे 10 वाजलेत, ऐकूयात हिंदी चित्रपट संगीत। सुरुवातीला ऐकूयात मुन्नाभाई MBBS या चित्रपटातलं श्रेया घोषाल आणि विनोद राठोड यांच्या स्वरातलं राहत इंदोरी आणि अब्बास टायरवाला यांचं गीत। या गीताला संगीत दिलं आहे अनु मलिक यांनी।

श्रोते हो, आत्ताच आपण अनु मलिक यांच्या संगीत नियोजनात राहत इंदोरी आणि अब्बास टायरवाला यांचं गीत ऐकलं. गायलं होतं श्रेया घोषाल आणि विनोद राठोड यांनी, तर चित्रपट होता मुन्नाभाई MBBS.

श्रोते हो, आत्ताच आपण अनु मलिक यांच्या संगीत नियोजनात राहत इंदोरी आणि अब्बास टायरवाला यांचं गीत ऐकलं. गायलं होतं श्रेया घोषाल आणि विनोद राठोड यांनी, तर चित्रपट होता मुन्नाभाई MBBS.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सारा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: आता ऐकूयात सुनिधी चौहान यांच्या स्वरातलं निदा फाजली यांचं गीत। संगीत आहे MM किरवाणी यांचं, तर चित्रपट आहे सूर।

0: श्रोते हो, आत्ताच आपण इस्माईल दरबार यांच्या संगीत नियोजनात जावेद अख्तर यांचं गीत ऐकलं. स्वर होता सुखविंदर सिंग, आयशा दरबार आणि एस शैलेजा यांचा, तर चित्रपट होता किसना.
1: नीट जेई की तयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
2: atmamalikonline.com. आत्मा मालिक
3: ये. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
4: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
5: एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
4: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
6: आत्मा मालिक एनडीए एकेडमी सर.
4: बिल्कुल सही, आत्मा मालिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
3: विजिट
2: atmamalikonline.com.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात रब ने बना दी जोडी या चित्रपटातलं गीत. गायला आहे रूपकुमार राठोड आणि श्रेया घोषाल यांनी. गीतकार आहेत जयदीप सहानी, तर संगीतकार आहेत सलीम सुलेमान.

श्रोतेहो, रब ने बना दी जोडी या चित्रपटातलं रूपकुमार राठोड आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातलं जयदीप सहानी यांचं गीत आपण ऐकलत. या गीतासाठी संगीत दिलं होतं सलीम सुलेमान यांनी. कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत मेरे ब्रदर की दुल्हन या चित्रपटातलं इर्शाद कामिल यांचं गीत. या गीताला संगीत आहे सोहेल सेन यांचं, तर गायला आहे अली जफर, श्वेता पंडित आणि सोहेल सेन यांनी.

श्रोतेहो, सोहेल सेन यांच्या संगीत नियोजनात इर्शाद कामिल यांचं गीत आपण ऐकलत. गायलं होतं अली जफर, श्वेता पंडित आणि सोहेल सेन यांनी. तर चित्रपट होता मेरे ब्रदर की दुल्हन. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत.

101.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 10:30 वाजलेत. ऐकूयात नाट्यसंगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूयात मंदारमाला या नाटकातलं पंडित राम मराठे यांच्या स्वरातलं विद्याधर गोखले यांचं नाट्यगीत. या गीतासाठी संगीत दिलं आहे राम मराठे यांनी.

श्रोते हो, आत्ताच आपण पंडित राम मराठे यांच्या स्वरातलं विद्याधर गोखले यांचं नाट्यगीत ऐकलं. संगीत दिलं होतं राम मराठे यांनी, तर नाटक होतं मंदार माला. यानंतर ऐकूयात आशा खाडिलकर यांच्या स्वरातलं कान्होपात्रा या नाटकातलं ना वी कुलकर्णी यांचं नाट्यगीत. संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

श्रोते हो, कान्होपात्रा या नाटकातलं ना व्ही कुलकर्णी यांचं नाट्यगीत आपण ऐकलं. संगीतकार होते वसंत देसाई, तर स्वर होता आशा खाडिलकर यांचा. आता ऐकूयात संगीत स्वयंवर या नाटकातलं पंडित कुमार गंधर्व यांच्या स्वरातलं कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचं नाट्यगीत. संगीत आहे भास्करबुवा बखले यांचं.

श्रोतेहो, मी मंत्री या नाटकातलं उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं प्रल्हाद केशव अत्रे यांचं नाट्यगीत आपण ऐकलं. संगीत होतं अशोक पत्की यांचं. आता ऐकूयात अलकंदा वाडेकर यांच्या स्वरातलं अप्पासाहेब टिपणीस यांचं नाट्यगीत. या गीताला संगीत दिलं आहे अनंत दामले यांनी, तर नाटक आहे नेकजात मराठा.

श्रोतेहो, हे बंध रेशमाचे या नाटकातलं बकुळ पंडित यांच्या स्वरातलं शांता शेळके यांचं नाट्यगीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी. आता ऐकूयात मेघ मल्हार या नाटकातलं पंडित वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातलं विद्याधर गोखले यांचं नाट्यगीत. या गीताला संगीत दिलं आहे पंडित राम मराठे यांनी.

0: मेघमल्हार या नाटकातलं पंडित वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातलं विद्याधर गोखले यांचं नाट्यगीत आपण ऐकलं. स्वर होता पंडित राम मराठे यांचा. या नाट्यगीताबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत.
1: एक विचारू का, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपण सुद्धा काही इन्व्हेस्टमेंट केल्याच असतील, नाही का?
2: हो, म्हणजे शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा इतरही काही.
1: पण या इन्व्हेस्टमेंट सोबतच आपल्या मुलांना भविष्यात पौष्टिक अन्न मिळावं, पिण्यासाठी मुबलक पाणी मिळावं आणि महत्त्वाचं म्हणजे जगण्यासाठी शुद्ध हवा मिळावी, यासाठी आपण काही गुंतवणूक केली आहे का?
2: आता फक्त विचार करण्याची नाही तर कृती करण्याची वेळ आली आहे.
1: तेव्हा वृक्षारोपण करा आणि आपल्या भावी पिढ्यांसाठी प्रदूषण मुक्त निसर्गाची पायाभरणी करा.

0: विविधतेला एकत्र बांधणार सूत्र
1: मी आधी भारत पुत्र
2: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे पर्यावरण असंतुलनाचा कहर
3: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे मानवी शरीरात कॅन्सरचं घर
2: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे जनावरांचा वाढता मृत्यूदर
3: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे जमीन आणि पाण्याच्या प्रदूषणात भर
2: प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे निसर्गाचा अनादर
3: आणि निसर्ग आजवर आपल्याला फक्त चांगलं तेच देत आलाय
2: पण ज्या दिवशी फक्त आपण पेरलेलंच आपल्याला द्यायचं हे निसर्गाने ठरवलं तर
3: आपल्या हाती काय येणार
2: याचा विचार आता करायला हवा
3: त्यामुळे निसर्ग नियम पाळा आणि प्लास्टिकचा वापर टाळा।

100.1 MHz हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 11 वाजलेत. आपण आता ऐकूयात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात अष्टविनायक या चित्रपटातलं पंडित वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे अनिल अरुण यांनी.

श्रोते हो, आत्ताच आपण अनिल अरुण यांच्या संगीत नियोजनात शांताराम नांदगावकर यांचं गीत ऐकलं. स्वर होता पंडित वसंतराव देशपांडे यांचा, तर चित्रपट होता अष्टविनायक. आता ऐकूयात नवरे सगळे.

श्रोते हो, आताच आपण महानंदा या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं शांता शेळके यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत.

101.1 MHz आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता 11:16 झाली आहेत. ऐकणार आहोत आपली गाणी हा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला बेला शेंडे यांच्या स्वरातलं रमण रानदिवे यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सलील कुलकर्णी यांनी.

श्रोते हो, यशवंत देव यांच्या संगीत नियोजनात मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलत. स्वर होता सुधीर फडके यांचा. या गीताबरोबरच आपली गाणी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यनगर केंद्रावरून.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 11:30 वाजलेत. ऐकूयात मिश्र संगीत. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला हसरत मोहानी यांचं गीत. संगीत आणि स्वर आहे गुलाम अली यांचं.

श्रोते हो, आताच आपण रवींद्र साठे यांच्या स्वरातलं आरती प्रभू यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं भास्कर चंदावरकर यांनी. चित्रपट होता सामना. आता ऐकूयात फाल्गुनी पाठक यांच्या स्वरातलं ललित सेन यांचं हे गीत.

0: श्रोते हो, ललित सेन यांच्या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. 100.1 मेगाहर्ट्स FM बँडवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता ऐकूयात कार्यक्रम लोकसंगीत. कार्यक्रमात ऐकूयात माधुरी पुरंदरे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातली शाहीर बापूसाहेब घराल यांची काही लोकगीतं. या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.
1: जगात घडते बरका बरका बरका, चार चौघींच गाराण हे का. असं जगात

श्रोते हो, आताच आपण माधुरी पुरंदरे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातली शाहीर बापूसाहेब घराल यांची काही लोकगीतं ऐकलीत. संगीत होतं राम कदम यांचं.

श्रोते हो, शाहीर बापूसाहेब घराल यांच्या काही गीतांबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. 100.1 मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता दुपारचे 12 वाजतायत. सुरुवातीला 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि निर्मिती आहे जळगाव केंद्राची. त्यानंतर 12:15 मालिका निरंतर स्वरलहरी हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 5 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तेव्हा सुरुवातीला ऐकूयात वनिता मंडळ. श्रोते हो, आजच्या प्रसारणातून मी शीतल ठोंबरे आपला इथेच निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळ अंतर्गत उर्मी या सूत्रबद्ध निवेदनासह गीतांच्या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि विद्या गौरीचा नमस्कार. आजच्या उर्मीचा विषय आहे ऋतुगान. दिवसा मागुन रात्र अन रात्री मागुन दिवस उगवतो, मासांच्या आवर्ताने ऋतुचक्राचा खेळ रंगतो. सुगंधामध्ये मानसदंग, सुगंधामध्ये मानसदंग ऋतु खेळाला चढतो रंग. वसंत येतो असा बहरतो, वसंत येतो असा बहरतो, चराचराला कवेत घेतो. शिडकावा ग्रीष्माच्या दाहावर, जलधारा येती धरणीवर. वर्षा मगती येते नाचत, हिरव्या रानी श्रावण खेळत. शरदाचे चांदणे लेऊनी, धुक्या सोबती गोड शिरशिरी. हेमंती या मार्ग दावितो, रविरथ संक्रमणाला निघतो. जुने सोडणे नवे रुजविणे, जुने सोडणे नवे रुजविणे, शिशिरातील सृजनाचे देणे. असे निरंतर चक्र ऋतूंचे, असे निरंतर चक्र ऋतूंचे, युगायुगांचे नाविन्याचे. श्रोते हो, ऋतू म्हणजे फिरणारा काळ. काळाच्या विराट रूपाचं एक पाऊल, एक अंश म्हणजे ऋतू. निसर्ग आणि मानव वेगळे नाहीच मुळी, हेच आपले पूर्वज सांगत आले. आपण निसर्गापासून दूर चाललो तरी तो आपला पाठपुरावा करतोय. काळाचं, पृथ्वीवर पडणारं पाऊल आणि आकाशात पडणारं पाऊल, यात सारं ऋतुचक्र सामावलं आहे. या अवकाशात फिरणाऱ्या पृथ्वीची गती

ऋग्वेदात ऋतूंचा उल्लेख आहे, वसंत, ग्रीष्म आणि शरदाचा. पण आर्य जसे पूर्वेकडे जाऊ लागले तशी ती संख्या 5 झाली. तैतरीय ब्राह्मण संहितेत मात्र वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर या 6 ऋतूंचा उल्लेख आहे. रामायणात ऋतूंची सुरेख वर्णन आहेत. कवी कालिदासांचं ऋतुसंहार तर या ऋतूंच्या वर्णनाने भारलेलं असच. कवी नाटककार राजशेखर यांनी काव्य मीमांसा या ग्रंथात ऋतुचित्रण केलं आहे. दंडीच्या काव्यदर्शात ऋतुवर्णनाला खूप महत्व दिलंय. ऋतुवर्णन हा अभिजात काव्याचा भाग होता. मत्स्य पुराणात फक्त वसंतासाठी एक पूर्ण अध्याय आहे. मराठीत खूप नाहीत, पण उत्तरेत पती सोबत नसलेल्या विरही नायिकेच्या भावना व्यक्त करणारी काव्य खूप आहेत. त्यांना बारोमास काव्य म्हणून ओळखतात. मराठीत अमृतराय, नारायण प्रभू, सयाजी, अनाम यांनी अशी बारमास काव्य लिहिली. एवढंच काय हो, श्राद्ध विधीत संवत्सर पक्षाची कल्पना केली आहे. आजकाल वेगवेगळ्या कारणांनी ऋतुचक्रात थोडे बदल जाणवतात, तरी त्यांचा डौल सौंदर्य मानवी मनाला कायमच मोहवीत आलं आहे आणि राहील सुद्धा. अनेक अभिसरणातून, चिंतनातून हळूहळू ऋतूनुसार सण, व्रत, आहार, दिनचर्या ठरत गेली. साहित्यातही या ऋतुचक्राने रूप, रस, गंध आणि मानवी भावनांचे उत्सव साजरे केले. कालचक्र या चराचराला गतिमान ठेवतं तर ऋतुचक्र सृष्टीत वैविध्य आणतं. शिव हा कालचक्राचा देव तर सृष्टीचं संचलन करणारा विष्णू. ऋतुदेवता हे ऋतुचक्र नीट चालावं म्हणून मदत करतात अशी कल्पना आहे. रंग गंधाशिवाय फुल निरस, तशी ऋतुचक्राविना ही सृष्टी निरस. चला तर आज बुडून जाऊ या ऋतुलयीमध्ये. ही ऋतुसाखळी इतकी स्मूथ असते ना की सहज एकातून दुसरा ऋतू कधी सुरू होतो ते पटकन कळतही नाही. पण ऋतुराज म्हणून आधी येतो तो वसंत.

पाडव्याला वसंताची सुरुवात, सत्ययुगाच्या सुरुवातीचा हा दिवस। फाल्गुनातच लागते वसंताची चाहूल, पण चैत्र या ऋतूचा आत्मा। ऋतू नाम कुसुमा कराहा असं गीतेत श्रीकृष्ण म्हणतात। मुक्तेश्वरांच्या शब्दात, पुष्पधुळी माझी लोळे वसंत, पराग कणांवर वसंत लोळणच घेत असतो। आणि हा मधुमास ऋतुराज वसंत ज्ञानेश्वर माऊलींना कसा दिसतो बघा। जैसे ऋतुपतीचे द्वार, जैसे ऋतुपतीचे द्वार, वनश्री निरंतर वोळगे फळभार, लावण्येसी सारी सृष्टी कुणास्तव कुणीतरी काहीतरी करण्याच्या खटपटीत दिसते। पानं फुलं पक्ष्यांचे उत्सुक स्वच्छंद गाणी गाणारे आवाज, आपलं कणभर जीवन या विश्वाच्या भव्यतेत एकरूप करण्याचा खटाटोप सुरू असतो नुसता। चैत्रात माघात मोकळी असलेली घरटी हा हा म्हणता हे निसर्ग रहिवासी व्यापून टाकतात। कवी कालिदासांनी या वसंताचं जे वर्णन केलंय त्याचं एक मुक्त भाषांतर आहे का। तरुवर नटले फुलांनी कमल पुष्पे शोभती जली, प्रणयोत्सुक तरुणी सलिल सुगंधी वनी, सुखद सांज अन दिवस रमणीय, ऋतु वसंती गमते सर्व सर्व प्रिय, ऋतु वसंती गमते सर्व सर्व प्रिय।

आनंद आणि ऊर्जा देतो, उत्साह, नाविन्य आणि चैतन्य सुद्धा देतो. ऋतुचक्रामधलं पहिलं गोड पाऊल, ऋतुसंगीतातला पहिला गोड स्वर म्हणजे हा वसंत.

झुळझुळवारे वाहू लागले लाल पालवी तरुवरी, झुळझुळवारे वाहू लागले लाल पालवी तरुवरी, फळा फुलांनी लवल्या वेली आंबेराई मोहरली, आभाळाचे निळे निळेपण आभाळाचे निळे निळेपण कुहू कुहू कोकिळा करी, आनंदी आनंद गड्यांनो वसंत आला घरोघरी, वसंत आला घरोघरी। काळे मखमली अंग शुभ्र रेषा पंखावर, काळे मखमली अंग शुभ्र रेषा पंखावर, हले शेपुट सारखी दिसे पाखरू सुंदर, फुटू लागता पहाट चिव चिवे वेड्या परी, फुटू लागता पहाट चिव चिवे वेड्या परी, जसा घुमवी तो कान्हा गोड सुरेल बासरी, असे स्वर्गीय गायन कधी नव्हते ऐकले, असे स्वर्गीय गायन कधी नव्हते ऐकले, भेट धाडिली अपूर्व आज वसंत ऋतूने, भेट धाडिली अपूर्व आज वसंत ऋतूने, असं म्हणतात शिरीष पै। या सृष्टीतूनच निसर्ग नादातूनच निर्माण झालेलं संगीत या ऋतुवर्णनात कसं बरं मागे असेल। राग संगीत दिवसभराच्या प्रहरांमध्ये बांधलं तसं अजून पुढे जाऊन ऋतुचक्र समोर ठेवून पण बांधलं गेलं। ऋतुराग संगीत वसंत ऋतूशी जोडलेले राग म्हणजे हिंडोल, बहार आणि राग बसंत। पूर्वी सगळीकडे ऋतूनुसार लोकगीत गायन होईल आणि त्याचा संबंध थेट मनाशी आहे। रागाच्या सुरावटीतून निर्माण होणारा भाव ऋतुवेळाशी निगडीत आहे हे अनुभवता येऊ शकतं। सूर संगीत आणि हा वसंत।

येऊनच चैत्र सखा वैशाख आपली चाल आटोपती घेऊ लागतो आणि पहिल्या मेघमंडळाला पाठीवर घेऊन ग्रीष्मातलं ज्येष्ठ पाऊल पडतं. ग्रीष्म पेटला सूर्य तापला ऊन कडक जिकडे तिकडे खूप तापते जमीन तिजवर जागो जागी पडती तडे. गपचिप झाली सर्व पाखरे गपचिप झाली सर्व पाखरे छाये खाली लपती गुरे. गरम झळांच्या ऐन दुपारी गरम झळांच्या ऐन दुपारी उन्हात खेळू नका बरे उन्हात खेळू नका बरे. ग्रीष्माची काहिली वाढती असते. सूर्य रोहिणी नक्षत्रात येतो तो असतो सर्वात उष्ण दिवस आणि यात भात पेरतात म्हणून म्हणतात रोहिणीचा पेरा आणि मोतियाचा तोरा. हा ग्रीष्माचा जाच साऱ्या प्राणी मात्रांना सृष्टीला जाणवत राहतो. चातक व्याकुळ होतात. एकमेकांच्या जीवावर उठणारे प्राणी एकत्र पाणी पिताना दिसतात. 2-2.5 महिन्यांच्या उन्मादक बेसुमार रंगाने नटलेला उष्ण वसंत अंग आक्रसू लागतो. दिवस मोठे वाटू लागतात. अल्लडपणा कमी होऊन प्रौढ होत जाणाऱ्या सृष्टीचं दर्शन घडू लागतं ते ह्या ग्रीष्मकाळात. रंगाच्या छटा बदलतात. पंचमहाभूतांचं वर्तन हळूहळू बदलू लागतं. तानसेनानी दीपक रागाचे सूर छेडले तेव्हा त्यांच्या सर्वांगाचा दाह होऊ लागला आणि नंतर त्यांच्या मुलीने आळवलेल्या मेघमल्हाराने त्यांना न्हाऊ घातलं. या गोष्टीतल्या खरेखोटेपणात न जाता त्या ऋतूच्या निरीक्षणात मात्र ते अगदी तंतोतंत वाटत. विविध ग्रंथात दीपक राग कधी पूर्वी तर कधी बिलावल तर कधी खमाज थाटात मांडलाय. रात्रीच्या दुसऱ्या प्रहरातला हा राग असला ना तरी ग्रीष्म काळातला हा ऋतुराग. अनेक मतभिन्नतेमुळे दीपक राग जुना आणि इतर रागांच्या तुलनेत थोडा दुर्लक्षित राहिलेला.

श्रोते हो, ऋतु एकमेकांची शेवटच्या पावलांपर्यंत साथ देतात आणि एकातून दुसऱ्याचं रूप विलोभनीयपणे पुढे येतं. डोळ्यात भरणारे ऋतु आपण अनुभवू शकतो. वसंताच्या शेवटी शेवटी दिसणारा गुलमोहर शिरीष पै यांना कसा दिसतो बघा. हा पाहताना गुलमोहर जवळून वा दुरून झरू लागते आतून एक दुःख सनातन. किती झाडे बहरली, किती उमलली फुले, आता साऱ्याच्या शेवटी याने शस्त्र उपसले. कुणी म्हणतो याजला जणू ज्वाळा जंगलाची, वा वाहत्या जखमेची दिसो कुणा लाली याची. याच्या तांबड्या छायेत डोळे आले तर भरून, याच्या तांबड्या छायेत डोळे आले तर भरून, ऋतु वसंत धरेला आता चालला सोडून, ऋतु वसंत धरेला आता चालला सोडून. श्रोते हो, वसंताचा भर ओसरतो ना ओसरतो तोच ग्रीष्माच्या झळा सुरू होतात. सूर्याच्या आगीत भाजणारा पण अंगावरून रूपाची, गंधाची, नादाची भरगच्च सौंदर्य आभूषण

ग्रीष्माचा खरा रंग म्हणजे सोनेरी पिवळा, प्रखर सूर्याचा रंग. उष्णता, थकवा या भावना प्रबळ असतात. मानवी प्रेम, दुःख आणि जीवन ऋतुरंगाशी आणि ऋतुनादाशी जोडलेलं आहे. चराचरावर कुटुंब वत्सलतेची छाया असते. भाजलेल्या शेतात पडलेली बीज सरींची वाट पाहत बसतात. ज्येष्ठात आकाशात दिसणाऱ्या शुभ्र मेघमाला आता विचार बदलणार आहेत अशी चिन्ह दिसू लागतात. ज्येष्ठ पौर्णिमा झाली की ग्रीष्म वर्षा ऋतूशी हातमिळवणी करू पाहतो. वारा वेग बदलतो. सुकी पानं भरभर गळू लागतात, वाऱ्यासोबत नाचू लागतात. वसंतातली ती पालवी पिकून गळते, नवीन ऋतूच्या स्वागताची तयारी करते. प्रत्येक झाडाचं पण ना काहीतरी ऋतूंशी नातं असावं. वसंतात ओकबोक असलेलं ते चिंचेचं झाड ज्येष्ठात नवी पालवी घेऊन शेंड्या शेंड्यांवर पानफुलांचे गुच्छ मिरवू लागतं. ज्येष्ठात चातकला लागलेली तहान शमवण्याची चिन्ह हा आषाढ दाखवतो. ग्रीष्माच्या काहिलीनंतर आषाढात आलेल्या पहिल्या सरी मातीचा अलौकिक गंध असं म्हणतात पसरवून देतात. आता बघता बघता आषाढ मेघ आकाश व्यापून टाकतात, उन्ह पळून जातात. अति मुसळधार पावसाने हाताच्या अंतरावर पण काही दिसेन असं होतं. काळे मेघ मोकळे होऊन वाहू लागतात. झाडं वेली

हिरव्या रंगात नाहू लागतात. प्रत्येक थेंबाला मातीची आस लागते. आता हा सरता आषाढ श्रावण साखळीला अवतान ठेवून हरवून जातो. राजाप्रमाणे ढगांच्या आगमनाचं कवी कालिदास वर्णन करतात. पाण्याने भरलेले ढग म्हणजे मस्ती करणारे हत्ती, आकाशात लखलखणारी वीज म्हणजे राजाची ध्वजा, ढगांचा गडगडाट म्हणजे नगारा, आणि असं हे वर्षा ऋतूचं राजासारखं आगमन. वर्षावाने सृष्टी शांत झाली आहे. उन्हाच्या काहिलीवर पावसाचा उतारा निसर्गाला नवसंजीवनी देतोय. हिरवगार सगळीकडे, श्रावण सर म्हणजे आनंदाचा झोका जणू. हुरहुर लावणारा, जीवांना शांत होणारा, तृषार्त तेला नाहू घालणारा, धुंद सुगंधी, आनंदी विभोर असं रूप निसर्गाला देणारा वर्षा ऋतू. नित्य नूतन, दरवर्षी हवा हवासा, तुम्हा आम्हा साऱ्यांनाच. हा ऋतू कधी कविता होतो, शेकडो गीतांना जन्म देतो. श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे, असा कधी तर कधी ग्रेसच्या कवितांमध्ये पाऊस दुःखाचे मंद स्वर घेऊन येतो. शेकडो रचना, बंदिशी, गीत या ऋतूला बांधू पाहतात. तितका तितका तो भव्य दिव्य होत जातो, सतत सतत आवडत राहतो. मृदगंधाचा अंश तना मनात भरून टाकतो. बारोमास काव्य मान्सूनच्या वैभवाचं, विस्मयकारी सौंदर्याचं अतिशय प्रभावी वर्णन करतात. बघा हं, वर्षा ऋतू आला साजणी, होते जाचणी वेगी घना नील आणि, कनकांगी केतकी मालती, कनकांगी केतकी मालती, बहुशोभती माझी पुरवी सीराणी, होत असे घन गर्जन, मन तर्जन झाले अति दिन वाणी, साहवेना काम सायका. नारायण प्रभू कृत हा बारोमास काव्यातला अंश. तर अज्ञात कवी म्हणतात, वारे सुटले मेघ उसळले, गडगडती ते आभाळी, वीज कडकडे लखलख करुनी, सरसर सर वर्षा आली. सुटे मातीचा वास चहूकडे, सुटे मातीचा वास चहूकडे, हिरवे हिरवे गार दिसे, कागद होड्या सोडा याची पावसात किती मौज असे, कागद होड्या सोडा याची पावसात किती मौज असे. श्रोते हो, मी आधी म्हटलं ना, हातात हात घालून शेवटी एकमेकांमध्ये मिसळत ही ऋतूंची पावलं पुढे पडतात, आपली आपली पदचिन्ह उमटवतात. आषाढापासून भाद्रपद सरता सरता म्हणजे ग्रीष्माचा शेवट आणि वर्षाची सुरुवात, आणि अश्विन मासाची सुरुवात म्हणजे ही श्रावण साखळी. पुराणांमध्ये श्रावणातल्या सूर्याला पण पर्जन्य म्हटलंय. धुंद कुंद वातावरणात उन्हाळ्याकडून हिवाळ्याकडे जाण्याचा मधला दुवा म्हणजे हा वर्षा ऋतू मागच्या पुढच्या महिन्यांना बाहूत सामावून घेतो. कसा तो बघा हा. श्रावण म्हणजे हिरवे पण, जे जे बीज अवनीच्या पोटी, त्याची सुंदर हिरवी रुजवण. खडकही होती हिरवेगार, खडकही होती हिरवेगार, शेवाळांची लेऊन शाल, चमचम करती संध्याकाळी, काजव्यांच्या अगणित ओळी, फुलापानाच्या देठातून, फुलापानाच्या देठातून, श्रावण हसतो पोटातून, श्रावण हसतो पोटातून. भाद्रपद अश्विनात स्वतःला गुंफून घेतो. पावसाच्या माऱ्याने हैराण निसर्गाला हळुवार कुरवाळणारा भाद्रपद. भाद्रपदात खास जाईजुईचे सुगंध दरवळू लागतात. मृदगंध पण टिकून राहतो, वाहून जात नाही, पण वसंतासारखा दरवळ मात्र नसतो. पारिजाताचा मंद सुगंध दरवळत असतो. खरं सांगू का, सगळ्या ऋतूंमधलं थोडं थोडं या भाद्रपदात दिसतं. वसंताची फुलं, ज्येष्ठाची फळं, श्रावणाचा हिरवा रंग, अश्विनातलं खुलं वातावरण, लक्ष्मीच्या पावलांची, हेमंती गार वाऱ्याची झुळूक, शिशिरातली थोडी थंडी आणि श्रावणातल्या गारव्यात कोवळ्या उन्हाची.

त्याची ऊब भादव्यातली माळरानं आठवून पहा. बघा किती किती परिचय रंगाने फुलून भरून गेलेली असतात. अगदी सुताराने दासलेल्या फळीच्या पोटातून सुद्धा फुल उगवत. नेचे तर बहारदार असतात. ओली पाने ओली फुले ओला सुगंध दरवळतो. ओली पाने ओली फुले ओला सुगंध दरवळतो. ओले मन ओले तन ओले सूर आळवतो. ओले मन ओले तन ओले सूर आळवतो. त्याच्या येण्याने सृष्टी फेर धरू लागते आणि त्या फेरात आठवतो तो फक्त मल्हार. वर्षा ऋतूचा हा काळ मॉन्सून रिदम ग्रीष्माच्या काहिलीवरचा उतारा म्हणून आलेला. खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला. खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला. नाही नाही म्हणताना मी ही कवळीले तुला. नाही नाही म्हणताना मी ही कवळीले तुला. कसा वाहे गारवारा कसा वाहे गारवारा अंग सारे थर थरे. कसा वाहे गारवारा अंग सारे थर थरे त्यात तुझा अनावर वर तुनी हात फिरे. कुठे जाऊ धाऊ कुठे. कुठे जाऊ धाऊ कुठे आता पुरती भिजले. कुठे जाऊ धाऊ कुठे आता पुरती भिजले. धुंद धारांच्या छतात बाई अखेरी लपले. धुंद धारांच्या छतात बाई अखेरी लपले. खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला. नाही नाही म्हणताना मी ही कवळीले तुला. नाही नाही म्हणताना मी ही कवळीले तुला. अभिजन संगीतात ऋतुकालानुसार ह्या काळात आपल्या पूर्वसुरींनी मल्हाराच्या माध्यमाने या ऋतूला बांधून ठेवलं. काफी थाटातला रात्रीचा राग ऋतुकालीन भूपाली बिभास देस जय जयवंती या ऋतूत गायले जातात. पण मल्हारची सर त्यांना येत नाही. अंधारून आलेल्या खुंद हवेत अचानक वीज चमकावी या वातावरणात एकरूप होणारा रागाधिराज मल्हार मलहरण करणारा.

श्रोते हो, तृप्ती देणारा पर्जन्य काळ संपू लागतो तसं त्याला निरोप देणं पण जड जातं बरं, कसं ते बघा. नको नको रे पावसा पुन्हा पुन्हा आठवूस, नको नको रे पावसा पुन्हा पुन्हा आठवूस.

डोळे तुडुंब पाण्याने माझे भराया लावूस. आली निरोपाची वेळ, आली निरोपाची वेळ, जीव झाला का सावीस. पुन्हा पुन्हा आठवते कुठे कुठे भेटलास, पुन्हा पुन्हा आठवते कुठे कुठे भेटलास. असं म्हणतात शिरीषबाई. बघता बघता अश्विन येतो. भाद्रपदाचा हात वर्षेचा साज हळूच उतरवतो.

कवी कालिदास या शरदाला नववधूची उपमा देतात. हा ऋतू एका रूपवती नायिकेसारखा, विकसित कमळासारखं असं त्या ऋतूचं मुख असलेला. शरद येई येन मेघ पळाले गुबगुबीत जणू पळतीसे, कुरणे हिरवी गार चहूकडे हिरवे हिरवे मळे तसे. हिरवी झाडे हिरवी शेते तुडुंब भरले तळे निळे, चांदण्यात अनबा गडण्याची हौस सारखी मनी उसळे, हौस सारखी मनी उसळे. सौंदर्याचा ऋतू असा हा शरद. शरदाचा प्रकाश काही वेगळाच असतो. सोनेरी अश्विन आणि संध्या रंजित कार्तिक. अश्विन म्हणजे पूर्ततेचा महिना. अश्विनातला सणांचा राजा दसरा झेंडूंमधून हसतो. अश्विन महिन्यात जातो जातो म्हणून हुलकावणी देणारे ढग कार्तिकातही अधूनमधून येतात. शिरीषपई म्हणतात, गुढ पटल पांढरे दाटे झाडांच्या भोवती, गुढ पटल पांढरे दाटे झाडांच्या भोवती, मग्न होऊन स्वतात झाली अबोल पुरती. प्रतिक्षणी स्तब्धपण त्यांचे वाढत चालले, प्रतिक्षणी स्तब्धपण त्यांचे वाढत चालले. कळे वाजाया लागली आता थंडीची पाऊले, कळे वाजाया लागली आता थंडीची पाऊले. श्रोते हो, भारतासारख्या उष्ण देशात ऋतू वेगळे असले ना तरी त्यांचं एकात एक मिसळणं नीट कळतं. प्रणयाचा हंगाम संपत आल्यामुळे फुलपाखरांचा वेग मंदावतो. कीटकांची तर वेगळीच लगबग सुरू असते. जन्माचा देखावा पण कधी करुण असतो नाही. खूप कीटकांच्या माद्या अंडी घालून मरून जातात. या शारदीय निसर्ग शोभेला संगीताने अजून खुलवतो तो राग श्री, केदार आणि मालकवंश.

0: दिवस पातले भरे हुडहुडी अंगात शेतकऱ्याची गोफण फिरते गरगर भरल्या शेतात हवे हवे से ऊन वाटते अंगणात आजी बसते शेकोटीच्या भवती रात्री गप्पाना भरती येते कार्तिक मार्गशीर्षाची ग्वाही देऊन जातो पौषाची चाहूल ठेवतो शेतकऱ्यांना संपन्न करणारा असा हा मनोहर हेमंत ऋतू आरोग्य कमावून ठेवण्याचा हा काळ हेमंताच्या पहिल्या मासाला श्रीकृष्ण म्हणतात मासाना मार्गशीर्षोहम मोहकपणे दिवस लहान लहान होत जातात शिरीषपई म्हणतात रात केवढी शीतल चांद शीतल त्याहून रस रुपेरी चालला पानांवर ती गोठून कसा वारा ही गोठला आणि झाडे गारठली गारव्याच्या डोहामध्ये रात खोलात चालली गारव्याच्या डोहामध्ये रात खोलात चालली हेमंतातला मार्गशीर्ष पारध करण्याचा महिना जीवनाचा भीषण उन्माद असतो निसर्गात क्षुधेने चेतलेले जीव एकमेकांवर तुटून पडतात रात्रीच्या आकाशातली ती तेजोमय शांतता आणि पृथ्वीवर जीवनाच्या आसक्तीला नियतीला शरण जाणं आणि मग एके दिवशी मोठे दिवस होण्याची निशाणी दाखवत हेमंतात पाऊस येतो या हेमंताला रामायणात इष्ट ऋतू म्हणून गौरवलाय या ऋतूत गायला जाणारा राग म्हणजे मालकंस रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात हा राग हेमंतात अजूनच खुलतो हा रागच या हेमंताचं स्वरूप धारण करतो उत्तर रात्रीचा मालकंस ऐकून दुःखना आनंदही अंतना आरंभही नाव आहे चाललेली कालही अन आजही नाव आहे चाललेली कालही अन आजही या आरती प्रभूंच्या ओळी आठवतातच मालकंस भारतीय संगीतातला एक भारदस्त शारदीय राग
1: भगवंत भेटना

उदासवाणा शिशिर ऋतुये, उदासवाणा शिशिर ऋतुये, पाने पिवळी पडतात, सोसाट्याच्या वाऱ्या संगे झर झर झर झर गळतात, झडून पाने झाडे सारी केविलवाणी दिसतात, झडून पाने झाडे सारी केविलवाणी दिसतात, दिसे त्यांच्या बुंध्यापाशी पिकल्या पानांची रास, पिकल्या पानांची रास। कडाक्याच्या थंडीने गारठलेली सृष्टी जुनं सोडून नवीनाची आस धरते ती याच शिशिर ऋतूत। शिरीष पै यांनी या ऋतूतल्या पानगळीबद्दल हृदय लिहिलंय, ऐका हा।

वारा येताच भरारा फांदी गदगद हालली, वारा येताच भरारा फांदी गदगद हालली, सुकलेली जीर्ण पाने भरा भरा खाली आली. वारा येताच भरारा फांदी गदगद हालली, सुकलेली जीर्ण पाने भरा भरा खाली आली. धावली तर पानांमागे, धावली तर पानांमागे फुल पाखरे भ्रमात, धावली तर पानांमागे फुल पाखरे भ्रमात, आणि झाली कासावीस, आणि झाली कासावीस, एका धुळीच्या लोटात, एका धुळीच्या लोटात. नाविन्य दाखवत जुन्याची होळी करून त्यांचं पूजन करणारा, वसंताची चाहूल देणारा, ऋतुचक्राचा नवा फेरा सुरू करायला आतूर असा हा शिशिर. पुढे येणाऱ्या वसंतोत्सवाची पार्श्वभूमी उभी करतो हा शिशिर. अत्यंत शोक आणि अत्यंत प्रणय हे या फाल्गुनाचं वैशिष्ट्य. आणि अचानक दिसणारी पळसाची भगवी फुलं मन अगदी मोहून टाकतात. आशेचं तांबडच जणू मन वसंताकडे धावू लागतं. या शिशिर ऋतूबद्दल वारा कांत काय म्हणतात बघा. हलके हलके हसते गळते तरुचे पानन पान, बाई तरुचे पानन पान, पान झडीत या ऐकून घ्याग शिशिर ऋतूचे गान. आणि याच कवितेत ते शेवटी म्हणतात, फुले जळाली पाने गळली, फळात जरी रसधार गोठली, सर्व सृष्टी जरी हिमे करपली, पिवळ्या पानांच्या मनी फुलते वसंत स्वप्न महान, पान झडीत या ऐकून घ्याग शिशिर ऋतूचे गान. महन मंगला परम सुंदरा हे शिवगंगाधरा, सदय होऊन या भूमीवर आज शिवालय करा. या कुसुमाग्रजांच्या ओळी भैरवाची आठवण करून देणाऱ्या या शिशिराचा धीर गंभीरपणा व्यक्त होतो तो तशाच धीर गंभीर भैरव रागातून. भैरव थाटातून उत्पन्न होणारे राग या शिशिरात गायले जातात.

ऋतुचक्रातलं शेवटचं पाऊल शिशिराचं, पण पुढच्या पाऊली वसंत पुन्हा येतो. नवी ध्येय, नव्या आकांक्षा, उत्साह घेऊन नको असलेल्या साऱ्याला दूर फेकून देतो. अंगोपांगी जे जे दुःख ते कचरा समजून टाकून द्यावं, सोडून द्यावं, मग पुन्हा नवा बहर, नवी पालवी यायला व्हावं तयार मनापासून.

सहा ऋतूंचे चाक फिरत असे शिशिर ऋतू ही जाईल हा वसंत सांगे मीही येतो वसंत सांगे मीही येतो हळूच मागो माग पहा हळूच मागो माग पहा ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे नव्याने पुन्हा ते भावते आहे माहीत जरी तो होता येऊ न गेला माहीत जरी तो होता येऊ न गेला भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे श्रोते हो या ऋतूंमध्ये बांधलेले आपण सारेच चराचराला निसर्गाला या सृष्टीला शरण जाऊया आणि या शरणागतीतूनच बहरेल आनंदाचं शेत श्रोते हो आपण ऐकत होतात कार्यक्रम उर्मी लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर सादर करत्या निलिमा पटवर्धन आजचा आमचा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दल अवश्य कळवा prasaran.pune@gmail.com या आमच्या मेल आय डी वरती आजच्या कार्यक्रमातून मी विद्यागौरी निरोप घेते नमस्कार

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. यानंतर पुढील कार्यक्रम प्रसारित करत आहोत निरंतर स्वरलहरी.

सादर करत आहोत आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त निरंतर स्वरलहरी हा विशेष कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमात ऐकूयात आकाशवाणी आणि शेती. निवेदन गोपाल ठाकूर आणि अनिता देव. निर्मिती सहाय्य गोपाल ठाकूर यांचं. सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती आहे.

0: चकलांबा येथील प्रगतिशील शेतकरी संजय सानव आपल्या शब्दात शेतीविषयी आपले अनुभव सांगताना म्हणतात,
1: नमस्कार, सोशल मीडिया आणि किसानवाणी यातला आपण फरक जाणूया, काय होतंय? आता मी पण बऱ्याच वेळेस इथं मुलाखती दिल्या, तर जसं तळागाळ्यातल्या शेतकऱ्यापर्यंत म्हणजे जसं स्मार्ट मोबाईल काहींकडे आहेत काहींकडे नाहीत, म्हणजे जसं किसानवाणी कार्यक्रम असला मुद्दा म्हणून वेळ देऊन शेतकरी ते ऐकतात, त्या गोष्टीला ते इम्पॉर्टन्स आहे. पण आता मोबाईल कसं जनरल झालेलं आहे, काही पण बघत राहतात समजा त्याच्यावर, पण त्याचा तेवढा सिरियसनेस नसतो. आणि ह्या मुलाखतीचा फायदा काय होतो याच्यामध्ये, समजा आज बदलतं वातावरण असेल, ग्लोबल वॉर्मिंग असेल, कुठल्या शासकीय योजना असतील किंवा वेगवेगळ्या नवीन नवीन पिकांची माहिती असेल, समजा जसं फळबागेंची माहिती असेल, आंबा असेल, डाळिंब असेल, याच्यावर येणारे समजा कीड रोग नियंत्रण कसं करायचं, असं वेगवेगळे तज्ज्ञ कृषी अधिकारी असतील, मार्गदर्शक असतील, प्रत्येक म्हणजे विभागाचे प्रमुख असतील, ज्या काही नवीन नवीन योजनांची माहिती देतात किसानवाणी या कार्यक्रमातून. जसं बीड किसानवाणी कार्यक्रम जसं बरेच जण ऐकतात, आता माझ्या पण 2-3 वेळेस मुलाखती झाल्यानं मला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात, त्याच्यामुळं मी बऱ्याच शेतकऱ्यांशी जुडलो आणि त्यांना काय येणाऱ्या अडचणी आहेत त्या पण मी समजून सांगितलं की बाबा कसं केलं पाहिजे, काय अडचणी आहेत. आणि त्यांच्या शेतावरती गेल्यावर मला पण काही शिकायला भेटलं, कारण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आहे ना काहीतरी नवीन

0: ऐकायला भेटतं. हे कधी झालं, किसानवाणीच्या माध्यमातून. जर समजा आता तुम्ही विक्री व्यवस्थापन असेल, विक्री व्यवस्थापनासाठी मागे मी काही मुलाखती सांगितलं होतं कशा पद्धतीनं काय केलं पाहिजे आंबा आणि डाळिंब या पिकासाठी, तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना फायदा झाला. ते शेतकरी अजून पण फोन करतात कधी कधी की सर डाळिंबाचे रेट कसे राहतील, म्हणजे काय परिस्थिती आहे या पिकाबद्दल, आंब्याची काय परिस्थिती आहे, जसं कलिंगड असेल त्याच्यानंतर खरबूज असेल. म्हणजे हे कार्यक्रम याचा फायदा एक आहे की माणूस काय करतं की बाबा आज संध्याकाळी 7:30 आहे तर हे लक्षात ठेवतं आणि याचा फायदा 100%. दुसरी गोष्ट, ह्या कार्यक्रमातून काही शेतकऱ्यांचे मी अनुभव असे पाहिलेत की त्यांनी हा कार्यक्रम ज्यावेळेस ऐकतात त्यावेळेस त्यांना काहीतरी याच्यातले मुद्दे आवडल्यामुळे नवीन प्रेरणा भेटली, त्याच्यात नवीन प्रेरणा भेटून उत्साह निर्माण होऊन त्यांनी पण काही समजा फळबाग लागवडी केल्यात, त्यांना त्याच्यातून म्हणजे फायदा झाला. म्हणजे अशा भरपूर काही गोष्टी आहेत ज्या की किसानवाणी कार्यक्रमामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात, त्याचे आम्हाला फोन येतात समजा, असे भरपूर काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. शासकीय योजनांचं पण जसं फळबाग लागवडीचं आहे, जसं नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आहे, ती शासनाने माग एक मुलाखतीमध्ये होतं किंवा फळबाग लागवड कराय का. आता बरेचसे गाव आता ह्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये आलेले आहेत.
1: हो,
0: आपले बीड जिल्ह्यातले. हे काय होतं, जर हे माहितीच नसतं झालं शेतकऱ्यांना तर त्यांनी ते पुढं पाऊल उचललं नसतं, चला फळबाग लावू, पारंपरिक शेती करत राहिले असते. जसं समजा आता कृषीचं झालं, समजा पशुसंवर्धन विभाग असतील त्यांचे पण बऱ्याच वेळेस मी स्वतः ऐकतो मुलाखती, त्यांच्या काही जे डॉक्टर्स असतात त्यांच्या मुलाखती येतात, काही नवीन योजना जसं आता शेळी पालनची आली किंवा दुग्ध व्यवसाय संदर्भात ज्या योजना असतात त्या ऐकल्यानंतर शेतकऱ्याला निश्चितच फायदा होतो. असं आपण म्हणू शकत नाही की सगळं शासनानेच सांगितलंय आणि ते शेतकऱ्यांना पोहोचन, म्हणजे प्रत्येकाचे माध्यम वेगवेगळे आहेत. तर किसानवाणी कार्यक्रमामार्फत बरंचसं माहीत होतं खाली शेतकऱ्यांपर्यंत त्या गोष्टी जातात आणि मी बरेचसे शेतकरी पाहिलेत. तुमचा त्या दिवशी कार्यक्रम ऐकला म्हणून मी अमुक फवारणी केली आणि तेलाचा डाग थांबला, किंवा कुणी सांगतं किंवा तुम्ही त्या दिवशी सांगितलं होतं की असा असे रेट राहतील, थोडं व्यवस्थित नियोजन, तर त्याचे ते फायदे शेतकऱ्यांना झाले. मग असं समजा मी प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकलो नसतो वैयक्तिकरित्या, हे म्हणजे मुलाखत दिल्यामुळे ते शेतकऱ्यांना फायदा झाला, ते शेतकरी जोडले गेले आणि याचा फायदाच आहे किसानवाणी कार्यक्रमाचा.
2: मुक्काम पोस्ट उदंड वडगाव तालुका बीड येथील प्रगतिशील शेतकरी दत्ता जाधव आपल्या शब्दात शेती विषयक सांगतात.
3: किसान वाणी जो कार्यक्रम राहतो नेहमीचाच, त्या किसान वाणीमध्ये नेहमीच शेतकऱ्यापर्यंत कसं किसान वाणी पोहोचल, किसान वाणीमधले जे काय बारकावे असतील शेतीमधले, सततपैकी आपले चांडक साहेब तर नेहमी असतातच समजा आकाशवाणीवरती. कारण शेती करणं खूप अवघड झाले, पूर्वीची शेती आणि आताची शेती. आताची शेती करणं म्हणजे अगदी बारकावे बघून शेती केली तर शेती परवडते असं माझा अनुभव आहे. कारण त्याच्यामुळे हवामानाचा बदल, ह्या हवामानाच्या बदलाच्या सामन्यात आपल्या शेतकऱ्यांना त्यात खेळावं लागतंय आणि जर तो खेळला थोडंफार तर त्यात कधी पण तो खेळ मोडतो पण कधी सक्सेस पण होतो, हे पण आजच्या परिस्थिती आहे. तर किसान वाणी कार्यक्रमामध्ये जो करेपर्यंत मेसेज पोहोचतोय बीड आकाशवाणीचं एक कौतुक करावं लागेल, सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित आणून त्यांचा विचार मांडतात आणि विशेष म्हणजे जे काही डॉक्टर तज्ज्ञ असतील त्यांची जी मुलाखती असतील किंवा जी काही गोष्टी असतील ती शेतकऱ्यापर्यंत तिथं पोहोचायचं काम करतात, हे सर्वप्रथम किसानवाणीचे अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. कारण शेतकरी हा पहिला, आता झाले मोबाईल, आता सर्व काही सुविधा झाल्या, पण पूर्वीपासून किसानवाणी जो कार्यक्रम आहे तो आपण नेहमी ऐकतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला बरंचसं काही शेतकऱ्यांना घेता येते, आपण त्याचा अवलंब करतोय. आता बऱ्याच ठिकाणी मला वाटतं किसानवाणीमध्ये आमची मुलाखत ठेवतात, खरबूज लागवड, टरबूज लागवड तंत्रज्ञान त्या बाबतीमध्ये मला वाटतं ज्या त्या वेळेला ते मुलाखत देतात, ज्या वेळेला जे योग्य लागवड असेल त्यावेळेला, तर त्यात खरबूज मधले जी काय बारकावेत ती तंतोतंत जवळपास खरबूज मध्ये 22 वर्षापासूनचा माझा अनुभव आहे आणि हा अनुभव इथे येऊन शेअर करतो आणि इतर शेतकऱ्यांना तो तिथून किसानवाणीच्या माध्यमातून तो तिथं मेसेज जातो. मग बऱ्याच शेतकऱ्यांचा फोन येतो की तुमची आज मुलाखत झाली, त्याच्यामध्ये काही जे राहिलेले काही बारकावे असतील ते लोक फोन करून विचारतात. कारण किसानवाणीमध्ये सगळे बोलणार त्या बाबतीमध्ये, पण जे खरबूज पिकामध्ये उत्पादन आपण जे घेतो ते आता भाजीपाल्यामध्ये बघा, आपण आज जर बघितलं मार्केटमध्ये तर भाजीपाल्याचा शेतकरी आहे त्याला आजची परिस्थिती अशी आहे की ते पूर्णपणे नुकसान येते. आज भाजीपाला कुठलाच भाव नाहीये, भाजीपाला काढणं सोपं पीक राहिलेलं नाहीये, पहिल्यासारखं नाहीये. टरबूज बी खवायचं आणि गाव घेऊन टरबूज यायचं, आता येते का, त्याला पेपर लागतोय, त्याला प्रोटेक्शन कव्हर लागतंय, त्याला ड्रिप मधलं लागतंय, फवारणी लागतात, सगळं काय लागतंय. मग हे सगळं करायला आज 4 पट भाव झाले, वॉटर सोल्युबल असेल, कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल, 3 पट 4 पट भाव झालेत. त्या तुलनेत पण रेट आज तेच आहेत, म्हणजे शेतकऱ्याला जे मोबदला मिळायचा आहे त्या पटीत शेतकऱ्याला मोबदला मिळत नाहीये, ज्या पटीत खर्च वाढलाय

0: मजुराच्या बाबतीत तर सगळ्यालाच माहिती आहे, कारण सगळ्याचा अनुभव बाकीच्या शेतकऱ्यांना जास्त मजुराचा अनुभव आहे. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं सर्वेदार लोकांना तर जास्त अनुभव आहे, जी बाहेरून शेती करतात. मला वाटतं जे आम्ही फील्डवर काम करतो शेतकरी, त्याच्यापेक्षा जे नोकरदार वर्ग आहेत ज्यांना शेती करून घ्यायची, ते तर मी म्हणतो मला असं वाटेल की तो म्हणेन 10,000 रुपये कर लीजवर घे बाबा जमीन, पण तूच कर असं मला वाटतं बरं का. म्हणजे ही इतकी परिस्थिती मजुराची अवघड झाली आहे. राहिलं शिल्लक काय, भुसकट सुद्धा शिल्लक राहत नाही सोयाबीनचं. खरी परिस्थितीचा विचार केला तर जर आपण आधुनिकचा अवलंब केला, अवलंब करून त्याचे बारकावे जर बघितले, खरं बाजरीचं पीक मार्चच्या नंतर घेणं योग्य योग्य म्हणलं तर ना, तिथून पुढे सुद्धा नैसर्गिक आपत्ती खूप मोठी आहे. चक्रीवादळ येत आहे, गारपीट येते, बाजरी लोळतीये, पडतीये, गारपीटीने झोपून जाते. म्हणजे शेतकऱ्यांनी प्रत्येक गोष्टीवर सामना करतोय. मागच्या वर्षी कसं बरेच मध्ये शेतकरी की सोयाबीन काढलं की राजमा पेरायचे. आता आपल्याकडे राजम्याचं बऱ्यापैकी पीक आलेलं आहे, तर राजम्यामध्ये यावर्षी शेतकऱ्यांनी ज्यांनी गडबड करून राजमा पेरला त्यांना चांगल्यापैकी राजमाचे पैसे मिळाले. ज्यांनी नंतर राजमा पेरला ते पूर्ण शेतकरी आमच्या घाटावरचे, म्हणजे वरी जर बघितलं घाट परिसर वरचा आमचा, पूर्ण शेतकऱ्यांचं राजम्यामध्ये नुकसान झालं. म्हणजे खर्च पण निघाला नाहीये, पाणी मात्र संपलं. अलीकडे काय झालं की रात्रभर लाईट, दिवसभर लाईट, सोलार पंप, जेवढा पाण्याचा उपसा केला की त्या पाण्याचे पैसे पण शेतकऱ्याला मिळायला तयार नाहीत असं माझं मत आहे. आता संपले पाणी, म्हणजे ही जी काही गोष्टी आहे, कोणत्या टायमाला कोणतं पीक. आता बटाटा, राजमा, गहू हे जी पीक आहेत हे थंडीतलेच पीक आहेत. आता आपण त्याच्यावर सामना करतोय, निसर्गाशी आपण खेळतोय, ह्या पिकात नाही वा कधी पण जमतं असं नाहीये. पण त्यासाठी खर्च वाढतो, यायला येईल पण खूप खर्च वाढतोय, नाही ती विनाकारण रासायनिक खून बनत आहे असं गोष्ट येत आहे.
1: आकाशवाणी बीड केंद्रामध्ये कार्यरत असताना कृषी क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं प्रगती केली याविषयी मुक्काम पोस्ट वडवाडी येथील प्रगतशील शेतकरी अभिमान अवचार आपल्या शब्दात सांगतात.
2: माझी सुरुवात ही आकाशवाणी पासूनच झाली. बीड मध्ये आम्ही आत्मा या यंत्रणेकडून कृषी सल्ला आणि माहिती केंद्र याची सुरुवात आम्ही केली. आणि मग योगायोगानं 7 शेवटला आणि 8 सुरुवातीला आकाशवाणीवरती उद्घोषक म्हणून किसान वाणीसाठी जाहिरात पाहिली. आम्ही फॉर्म वगैरे भरला आणि आलो. त्याच्यानंतर लेखी परीक्षाचं झालं, लिस्ट वगैरे लागली, त्याच्यात नाव आलं, इंटरव्ह्यूला बोलवलं. पहिल्याच वेळेस आकाशवाणीत प्रवेश केलेला होता. त्याच्या अगोदर फक्त आपण ऐकून होतो. ग्रामीण भागात आपल्याला लोक म्हणतात की काय कुठलं आकाशवाणी केंद्र सांगितलंस काय. मध्ये गेल्याच नंतर इंटरव्ह्यूला आम्ही स्टुडिओ मध्ये गेलो. स्टुडिओ पाहायची पहिलीच वेळ. गेल्याच नंतर बसलो की ते म्हणले, सर नमस्कार. ठीक आहे म्हणले, तुम्हाला आकाशवाणी विषयी काय माहिती. आता कशाचं काहीच माहिती नव्हतं. आपलं सांगितलं, नाही आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकतो येते. बर, मग म्हणले तुम्हाला किसान वाणीसाठी उद्घोषक म्हणून आम्ही का घ्यावं याच्याविषयी 1-2 मिनिट सांगा. आता 2 मिनिट काय व्यवसाय असतो झालं आमचा सुरू. त्याच्यामुळे जे सांगत सुटलो की शेतकऱ्यांसोबत कशी नाळ आमची जोड आमच्या अनुभवच कथन केले, ते सगळं ऐकतच होत. मला लय क्रॉस प्रश्न काही विचारलेच नाहीत. 2007 पासून आम्ही जवळपास, मी 2022-23 पर्यंत आकाशवाणी सोबत काम केलं. 6 महिन्यामध्ये मी कृषी विभागामध्ये पुन्हा DTC या पदावरती जॉईनिंग झालो. 2006 पासून 2014 पर्यंत बळीराजा कृषी विज्ञान मंडळाचं काम पुढे नेलेलंच होतं. आम्ही ट्रेनिंग सेंटर असेल, रोपवाटिका असेल, औषधी वनस्पतीचं असेल, सेंद्रिय खताचं युनिट असेल. परंतु ते करत असतानाच बीड मधली पहिली फार्मर प्रोड्युसर कंपनी आम्ही बोरखेड या ठिकाणी स्थापन केली. आणि मग 9व्या दिवशी पहिलं पेमेंट आम्ही शेतकऱ्यांना दिलं, सरकारी खरेदीतलं. सरासरी फाउंडेशनचं बियाणं शेतकऱ्यांना देतो. यावर्षी 1200 एकर वरती सोयाबीनचा प्रोजेक्ट होता. गोशाळा आहे, गिर गायचा प्रकल्प आहे, त्याच्या माध्यमातून वेगवेगळे छोटाले ग्रह उद्योग आहेत. मग तुमचे गायच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून साबण असन, धूप असन, पंथी असल, गोमूत्र अर्क असल, असे विविध प्रकल्प प्रोडक्ट आम्ही ते करून केलेत. आणि याच्या सोबतच एक चांगला प्रोडक्ट म्हणून प्रोम खत तयार केलं, म्हणजे फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर आपण ज्याला म्हणतो. पुन्हा स्मार्ट प्रकल्पातून आम्ही एक कोल्ड स्टोरेज तयार केलं. मार्च एंड पर्यंत आम्ही 2 प्रोसेस लाईन ऑटोमॅटिकच्या बसवतोय. आणि पुढच्या वर्षीपासून अगदी छाती ठोकपणे सांगतो, जिल्ह्याचा GDP वाढणं एवढं काम सीताफळ सुद्धा करू शकतं. ह्या ज्या सीताफळाची चव आहे ही खूप वेगळी, गावरान सीताफळाची चव, त्याच्यामुळे त्याला GI मानांकन मिळलंय आपल्याला. यावर्षी आम्ही पाहिलं डोंगर भागामध्ये ज्यावेळेस आपल्या गाड्या जाऊन कॅरेट वाटप करत होतो आम्ही, त्यावेळेस ज्या महिलांना काही म्हणजे बनाहिनी आहेत अशा महिलांना सुद्धा ते रोजगार उपलब्ध झाला ना. कलेक्टर साहेबांना आम्ही ह्याच्याविषयी बरेचसे प्रेझेंटेशन दिलेत आणि त्या ह्याच्यावरती काम पुढील आपण काही काळ चांगल्या पद्धतीने करणार आहे. आणि एक आकाशवाणीतून प्रवास सुरू झालेला आज या ठिकाणापर्यंत पोहोचलाय असं मी या ठिकाणी विशेष करतो आणि थांबतो. जय हिंद, धन्यवाद.
1: शेतो, सेंद्रिय शेतीमध्ये प्रगतशील महिला शेतकरी म्हणून कार्यरत असलेल्या मुक्काम पोस्ट डिगुळंबा तालुका अंबाजोगाई येथील विद्याताई रुद्राक्ष.
3: नमस्कार, मी सौ विद्या बाबूराव रुद्राक्ष. मी 25 वर्षाची असल्यापासून मी शेती करायला सुरुवात केली. 1993 शेती करायला सुरुवात केली आणि ती रासायनिक शेती केली.

आणि 1997 पासून मी ऑर्गॅनिक शेतीला सुरुवात केली, पण गोबर गॅसमुळं माझा इंधनाचा खर्च शून्य झाला. अभ्यास सुरू केला ह्या सगळ्या गोष्टींचा आणि हळदीसारखं सुद्धा पीक घेतलं, पूर्ण ऑर्गॅनिक. पूर्ण 15 एकर शेती जी आहे माझी पूर्ण ऑर्गॅनिक आहे आणि त्याच्यामध्ये मी छान प्रकारे उत्पादन घेऊन क्वालिटीचं उत्पादन, भले ते क्वांटिटीमध्ये कमी होऊ द्या पण क्वालिटीचं उत्पादन आणि त्या उत्पादनांना मिळणारा जास्तीचा बाजारभाव हे मी ठेवलेला आहे. जसं आता मी म्हणाले की मी स्वतःचं उत्पादन स्वतः ऑर्गॅनिक शेतीमध्ये घेतलं तर मी त्याची विक्री व्यवस्था सुद्धा हळूहळू आपली स्वतःची स्वतःच बघितली. अजून एक सांगते की हळदीचं माझं मी जे उत्पादन घेतीये त्या हळदीचं उत्पादन घेण्यासाठी आमचा एक खळदला पुण्याला ग्रुप आहे ऑर्गॅनिक शेती करणाऱ्या सगळ्यांचा. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे कॅन्सर पेशंटसाठी अगदी कुरकुमीनचं प्रमाणाच्या जास्त आहे आणि ती आपण कॅन्सर पेशंटसाठी वापरू शकतो. तर त्यांनी माझी हळद, मी आज दिघोळांब्या गावातून मी आज नागालँडला हळद कॅन्सर पेशंटसाठी हॉस्पिटलला पाठवते, हे सुद्धा मी माझ्यासाठी सर्टिफिकेट समजते.

0: कभी कभी ऐसा भी होता है ना कि रेसिपी कौन सी बनने वाली होती है और क्या बन जाती है, हम कोशिश करते हैं एक नई चीज़ कुछ बनाने की और कुछ और बनाने का सोचते हैं, लेकिन वो बन नहीं पाता, कुछ और ही बन जाता है। हो सकता है कि वो उससे ज़्यादा स्वादिष्ट, और कभी कभी वो स्वाद जिसकी हम उम्मीद रखते हैं वो कभी नहीं आता है, तो भी मन बड़ा खिन्न हो जाता है। एक साथी लिख रहे हैं कि आलू को ध्यान से खाओ, क्योंकि आलू बाहर से ठंडा होता है लेकिन अंदर से गर्म होता है। एक साथी लिख रहे हैं कि आलू ज़्यादा खाओगे तो आलू जैसे हो जाओगे, और लौकी खाओगे तो लौकी जैसे बनोगे। एक साथी लिख रहे हैं कि आज सचमुच संयोग है, मैंने आज आलू के पराठे ही बनाए, पतिदेव को बहुत पसंद है, मक्खन और अचार के साथ। एक साथी लिख रहे हैं कि आलू की लौंज एक प्रकार की मिठाई है। और एक साथी लिख रहे हैं कि सर्दियों में नए आलू को मिट्टी की हांडी में जिसमें आग तपती उसमें रख देते हैं, उस पके आलू खाने का अलग ही आनंद और स्वाद है। एक साथी लिख रहे हैं कि आलू के अंतर्राष्ट्रीय दिवस की आप सभी को बधाई और ढेर सारी शुभकामनाएं।
1: आकाशवाणी मुंबई, तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान सेवानिवृत्त, लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारणार, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पुण्यात संपन्न, गोवा स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा, उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन, आणि पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि महाराष्ट्र उत्पादक शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित। देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आज सेवानिवृत्त झाले। देशाच्या सर्वोच्च सैन्य अधिकारी पदाच्या त्यांच्या कार्यकाळाच्या समाप्तीचं प्रतीक म्हणून नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला। यानंतर चौहान यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं। तिन्ही दलांच्या गार्ड ऑफ ऑनरनं सेवानिवृत्त होणं ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। आपला कार्यकाळ समाधानकारक आणि उत्कृष्ट असल्याचंही ते म्हणाले। चौहान हे 1981 मध्ये भारतीय लष्करात रुजू झाले होते। त्यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त काळ लष्करात सेवा दिली। या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली। त्यांच्या सेवेसाठी त्यांना परम विशिष्ट सेवा पदकासह अनेक पदकांनी सन्मानितही केलं गेलं। चौहान यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी हे देशाचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून पदभार स्वीकारणार आहेत। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज पुण्यात खडकवासला इथं झाला। या तुकडीत 18 महिला कॅडेटसह 353 कॅडेट्सने आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे पुनरीक्षण अधिकारी म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते। यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। सध्याच्या वेगानं बदलत असलेल्या सुरक्षाविषयक वातावरणात सातत्यानं शिकत राहणं, परिस्थितीनुसार जुळवून घेणं आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले। सैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांचा विश्वास संपादन करणं हीच नेतृत्वाची खरी कसोटी असल्याचंही त्यांनी सांगितलं। हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं। शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले। या निमित्ताने त्यांनी सर्व कॅडेट्स, त्यांचं कुटुंबीय, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं। ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू असल्याचं ते या सोहळ्यानंतर बातमीदारांशी बोलताना म्हणाले। भविष्यातले युद्ध केवळ जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्रापुरती मर्यादित नसतील, तर त्यात सायबर, अंतराळ आणि कॉग्निटिव्ह वॉरफेअरची भूमिकाही महत्त्वाची असेल असं त्यांनी सांगितलं। आज गोवा राज्याचा 40वा स्थापना दिवस आहे। आजच्याच दिवशी 1987 मध्ये गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता। गोवा राज्याच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत। समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि आतिथ्यशीलतेसाठी गोवा राज्य ओळखलं जातं। त्याबरोबरच शिक्षण, उद्योग, स्टार्टअप आणि राज्यात सातत्यानं होत असलेल्या विकास कामांमुळे गोव्यानं देशात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलंय। गोवा राज्याच्या प्रगतीसाठी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचं स्मरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशात केलं। गोवा हे एक समृद्ध राज्य असून भविष्यातही त्याची समृद्धी वृद्धिंगत होईल। विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात गोव्याची भूमिका महत्त्वाची असेल असं त्यांनी म्हटलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

यांनीही गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गोवा हे संस्कृती आणि वारसा यांचं अनोखं प्रतीक असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. देशाच्या विकासात गोवा राज्याचं महत्वाचं योगदान असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान पणजी इथल्या कला अकादमीत राज्याच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन उपस्थित होते. गोवा राज्य हे देशातलं आदर्श राज्य असून या राज्यानं विकासाबरोबरच आपला समृद्ध सांस्कृतिक वारशाचं जतन केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. केंद्र सरकारनं प्रस्तावित ऊस नियंत्रण आदेश 2026 मसुदा मागे घेण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत सिंह यांनी स्वागत केलंय. शेतकरी गुळ खाणसारी उद्योग क्षेत्र तसंच विविध भागधारकांनी केलेल्या सूचनांची गांभीर्यानं दखल घेत केंद्र सरकारनं या मसुद्यावर पुनर्विचार करायचा निर्णय घेतल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. या निर्णयातून संवादावर आधारित धोरण निर्मितीबद्दलची सरकारची वचनबद्धता दिसून येते असंही त्यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे इथं भेसळयुक्त दारू प्यायल्यानं 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभाग तसंच महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. भेसळयुक्त दारूच्या अवैध पुरवठ्याला आळा घालण्यासाठी अपयश आल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. बिहारमध्ये वादळ पाऊस आणि वीज कोसळण्याच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये किमान 7 जणांचा मृत्यू झाला आहे. गयामध्ये 3 तर औरंगाबादमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला. या व्यतिरिक्त सारण आणि खगडिया जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 1 मृत्यूची नोंद झाली. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रात विदर्भ हरियाणा पंजाब दिल्ली राजस्थान आणि छत्तीसगड इथं आज मेघगर्जना आणि गारपिटीसह वादळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर प्रदेशाचा पश्चिम भाग बिहार ओदिशा तमिळनाडू पुदुच्चेरी कारिकल आणि अंदमान निकोबार द्वीपसमूहात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आसाम मणिपूर मिझोरम मेघालय त्रिपुरा नागालँड आणि कर्नाटकचा समुद्रकिनारी भागातही विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेशच्या पश्चिमेकडचा काही भाग आणि तेलंगणा इथं उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होईल. काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 216 धावा केल्या होत्या. गुजरातनं हे लक्ष 19व्या षटकातच 7 गडी राखून पूर्ण केलं. सौदी हज आणि उमराह मंत्रालयानं भारतीय हज मिशनला पहिल्यांदाच हज समन्वय आणि संपर्क व्यवस्थेतल्या उत्कृष्टतेसाठीच्या 2 प्रतिष्ठित लब्बैतुम या पुरस्कारानं सन्मानित केलंय. अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमावरून याबाबतची माहिती दिली. देशानं हज यात्रेचं केलेलं यशस्वी आयोजन म्हणजे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय, भारतीय हज समिती, सौदी अरेबियातले भारताचे राजदूत तसंच जिद्दामधल्या महावाणिज्य दूतांच्या नेतृत्वात राबवलेल्या भारतीय हज मिशनमधल्या समन्वयाचं प्रतीक आहे असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. म्यानमारचे राष्ट्रपती यू मिन आंग लाईंग यांचं आज 5 दिवसांच्या भारतभेटीसाठी बोधगया इथं आगमन झालं. बिहारचे कृषी मंत्री विजयकुमार सिन्हा यांनी त्यांचं स्वागत केलं. आपल्या भेटीच्या पहिल्या दिवशी त्यांनी महाबोधी मंदिरात आणि ऐतिहासिक सुजाता मंदिरात प्रार्थना केली. ते बोधगयामधल्या म्यानमारच्या विविध बौद्ध मठांनाही भेट देतील. राष्ट्रपती यू मिन आंग लाईंग यांच्यासोबत त्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि बौद्ध प्रतिनिधींचा समावेश असलेलं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील भारत भेटीवर आलं आहे. भारत आणि म्यानमारमधल्या ऐतिहासिक सांस्कृतिक आणि बौद्ध वारशाशी जोडलेले संबंध अधिक दृढ करणं हा त्यांच्या भारत भेटीचा उद्देश आहे. सिंगापूर इथं आंतरराष्ट्रीय सामरिक अभ्यास संस्थेनं आयोजित केलेल्या शांग्रीला संवाद कार्यक्रमात संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह सहभागी झाले होते. या संवादात सहभागी झालेल्या इतर देशांच्या वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांशी त्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. सिंह यांनी नेदरलँडच्या संरक्षण सचिव डिलान यांची भेट घेत त्यांच्याशी विस्तृत चर्चा केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं समाज माध्यमावरील संदेशातून दिली. उभय नेत्यांमध्ये भारत नेदरलँड संरक्षण सहकार्य अधिक बळकट करणं, लष्करांमधील परस्पर संबंध दृढ करणं

तसंच संरक्षण उद्योग क्षेत्रातील सहकार्याच्या नव्या संधींचा शोध घेणं या मुद्द्यांवर चर्चा झाली. इराणशी सुरू असलेल्या युद्धविरामाची मुदत वाढवण्याच्या सर्व शक्यता पडताळून पाहण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सल्लागारांसोबत 2 तास चर्चा केली, परंतु कोणताही ठोस निर्णय झाला नाही. कोणताही शांतता करार होण्यासाठी इराणनं प्रथम होर्मुझ समुद्रधुनीचा मार्ग खुला केला पाहिजे आणि कोणतंही अण्वस्त्र न बनवण्याची हमी दिली पाहिजे, असं ट्रम्प यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं. पश्चिम आशियातला संघर्ष थांबवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यास अमेरिका इराण विरोधात पुन्हा एकदा लष्करी कारवाई सुरू करेल, असं अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेक्सेथ यांनी म्हटलंय. जगभरात जिथं गरज पडेल तिथं लष्करी कारवाई करण्याची क्षमता अमेरिकेकडे असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान सेवानिवृत्त, लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारणार. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पुण्यात संपन्न. गोवा स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा, उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन. आणि पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पूर्ण. आणि IPL मध्ये उद्या होणाऱ्या गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम लढत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आजपासून अंतर्वालीत पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलं. मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा. सातारा संस्थानाचा GR काढा. गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या. जात वैधता प्रमाणपत्र द्या. आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. नाही दिली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असा आदेश काढावा, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. राज्य सरकारमधले मंत्री राधाकृष्ण पाटील यांच्यासह शिष्टमंडळानं काल आणि आज जरांगे यांची भेट घेतली. त्यांनी एक मसुदा सादर करून आवश्यक सूचना करण्याची विनंती जरांगे यांना केली. त्यावर अधिकृत शासनादेश जारी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक आहे. न्यायालयीन निर्णय आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले जातील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
1: एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधीही केलं नाही, आम्ही करणार नाही. OBC समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ, पण त्यावेळी OBC समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पूर्व नागपुरात भांडेवाडी इथं नव्यानं सुरू झालेल्या शहरी घनकचरा प्रक्रिया केंद्राची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महापौर नीता ठाकरे उपस्थित होत्या. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू झालेला हा देशातला पहिला खासगी गुंतवणुकीचा ड्राय डायजेशन प्रकल्प असल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. यात भारतीय आणि नेदरलँडच्या खासगी कंपन्यांची 300 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. प्रकल्पात दर दिवशी 1200 टन घनकचऱ्यावर प्रक्रिया करून दर दिवशी 28 टन ज्वलनशील वायू, 120 टन सेंद्रिय खत आणि 400 टन RDF इंधनाची निर्मिती होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं चालू झाल्यावर वर्षभरात शहरातल्या कचऱ्याचा ढीग संपेल आणि त्याखालची जमीन इतर वापरासाठी उपलब्ध होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण झालं. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीअंतर्गत कोकण विधान परिषद मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्षानं पनवेल महानगरपालिकेतले विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान महायुतीकडून अद्यापही या मतदारसंघाबद्दल निर्णय झाला नसला तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पुणे इथे भेसळयुक्त दारू प्यायल्यामुळे 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभाग तसंच राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. भेसळयुक्त दारूच्या अवैध पुरवठ्याला आळा घालण्यासाठी अपयशी ठरल्याबद्दल ही कारवाई झाली आहे. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक झाली असून त्याचा तपास CID कडे सोपवण्यात आला आहे. कृषी विभागाच्या पथकानं आज पहाटे गुजरातमधून धुळे जिल्ह्यात आणलेला संशयित प्रतिबंधित कापूस बियाणांचा साठा जप्त केला. या कारवाई दरम्यान कापसा

गुलाबाच्या, धनुष्य आणि फाल्कन या वाणांच्या बियाणांची 21 पाकिटं जप्त करण्यात आली असून या बियाणांची किंमत सुमारे 31,300 रुपये इतकी आहे. या प्रकरणी कृषी अधिकाऱ्यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात सरकारी फिर्याद नोंदवली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज पुण्यात खडकवासला इथं झाला. या तुकडीत 18 महिला कॅडेटसह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे पुनरीक्षण अधिकारी म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केलं. सध्याच्या वेगानं बदलत असलेल्या सुरक्षाविषयक वातावरणात सातत्यानं शिकत राहणं, परिस्थितीनुसार जुळवून घेणं आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. सैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांचा विश्वास संपादन करणं हीच नेतृत्वाची खरी कसोटी असल्याचंही ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले. या निमित्तानं त्यांनी सर्व कॅडेट्स, त्यांचं कुटुंबीय, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू असल्याचं ते या सोहळ्यानंतर बातमीदारांशी बोलताना म्हणाले. भविष्यातली युद्ध केवळ जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्रापुरती मर्यादित नसली तर त्यात सायबर, अंतराळ आणि कनेक्टिव्हिटी वॉरफेअरची भूमिकाही महत्त्वाची असेल असं ते म्हणाले. IPL क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होणार आहे. काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 216 धावा केल्या होत्या. गुजरातनं हे लक्ष 19व्या षटकातच 7 गडी राखून पूर्ण केलं. सिंगापूर ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारतीय खेळाडू ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांची लढत जपानच्या सायका होबारा आणि युईची शिमोगामी या जोडीशी होणार आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत या दोघांनी मलेशियन जोडीला पराभूत केलं. याच स्पर्धेत दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने मलेशियाच्या जोडीला पराभूत केलं. उपांत्य फेरीत त्यांची लढत दक्षिण कोरियाच्या खेळाडूंशी होणार आहे. देशाचे संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान आज सेवानिवृत्त झाले. देशाचे सर्वोच्च सैन्य अधिकार पदाच्या त्यांच्या कार्यकाळाच्या समाप्तीचं प्रतीक म्हणून नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. यानंतर चौहान यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं. तिन्ही दलांच्या गॉर्ड ऑफ ऑनरनं सेवानिवृत्त होणं ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याची भावना चौहान यांनी यावेळी व्यक्त केली. आपला कार्यकाळ समाधानकारक आणि उत्कृष्ट असल्याचंही ते म्हणाले. चौहान हे 1981 भारतीय लष्करात रुजू झाले होते. त्यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त काळ लष्करात सेवा दिली. या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या सेवेसाठी त्यांना परमविशिष्ट सेवा पदकासह अनेक पदकांनी सन्मानितही केलं गेलं. चौहान यांच्या नंतर लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी हे देशाचे नवे संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. आज गोवा राज्याचा 40वा स्थापना दिवस. आजच्याच दिवशी 1987 गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता. गोवा राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. समृद्ध अशी सांस्कृतिक परंपरा आणि आतिथ्यशीलतेसाठी गोवा राज्य ओळखलं जातं. त्याबरोबरच शिक्षण, उद्योग, स्टार्टअप आणि राज्यात सातत्यानं होत असलेल्या विकासकामांमुळे गोव्यानं देशात स्वतःची ओळख निर्माण केली आहे असं राष्ट्रपतींनी संदेशात म्हटलं आहे. गोवा राज्याच्या प्रगतीसाठी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचं स्मरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशातून गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. दरम्यान पणजी इथल्या कला अकादमीत राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन उपस्थित होते. गोवा राज्य हे देशातलं आदर्श राज्य असून या राज्यानं विकासाबरोबरच आपला समृद्ध असा सांस्कृतिक वारशाचं जतन केल्याचे गौरवोद्गार राधाकृष्णन यांनी काढले. राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते काल मुंबई इथं झालेल्या एका कार्यक्रमात

किस्सा शुरू टॉकीज या उपक्रमांचा प्रारंभ झाला. राज्यातल्या अनेक गावांमध्ये आजही चित्रपटगृहांची सुविधा उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून थेट ग्रामीण प्रेक्षकांपर्यंत नवीन चित्रपट पोहोचवण्याच्या उद्देशानं हा उपक्रम सुरू केला गेला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित.

0: सोहळ्याला उपस्थित होते. मुंबई आणि महानगर क्षेत्रात महानगर गॅसनं सीएनजी दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ केली. त्यामुळे हा दर आता 86 रुपयांवर पोहोचलाय. त्याचबरोबर पाईपद्वारे पुरवला जाणारा स्वयंपाकासाठीचा नैसर्गिक वायू इंधन देखील 50 पैशांनी महाग झालाय. त्यामुळे पीएनजीचा दर प्रति युनिट 52 रुपयांपर्यंत वाढला आहे. ही दरवाढ आजपासून लागू झाली आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोत्यांनो नमस्कार. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं या सायंकालीन प्रसारण सभेत मी सुजाता जपे मनपूर्वक स्वागत करते. सायंकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मिक्स मसाला. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात कन्यादान चित्रपटातलं वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं पी सावळाराम यांचं गीत. स्वर आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत प्रभू यांचं आणि चित्रपट होता कन्यादान.

श्रोते हो, मराठी साहित्य विश्वातील एक प्रतिभा संपन्न कवयित्री म्हणजे शांता शेळके. 6 जून हा कवयित्री शांता शेळके यांचा स्मृती दिन. त्या अनुषंगाने 5 जूनच्या फोन गाणी कार्यक्रमात ऐकूयात शांता शेळके यांची तुमच्या आवडीची गाणी. तेव्हा कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी बुधवार दिनांक 3 जून रोजी संपर्क करा 7:45 ते 9:15 या वेळेत. त्यासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 242-36-72.

श्रोते हो मिक्स मसाला कार्यक्रमात आता ऐकूया सूर्यकांत खांडेकर यांचं गीत. स्वर आणि संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: तू आहेस मिस्टर भोळी.
1: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
2: म्हणू नका, जाणून घ्या आभा बद्दल.
1: आभा?
2: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड्स सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट्स दाखवू शकता. आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाउनलोड करा किंवा डायल करा 1-44-77.
3: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे आपली आवड आणि आपकी पसंत. श्रोते हो, मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपली आवड आणि हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत हे दोन्ही कार्यक्रम आता प्रसारित होतील दर मंगळवारी आणि शनिवारी रात्री 9-10 या वेळेत. तेव्हा आपण आपली पत्रपसंती नक्की कळवा आणि असंख्य श्रोत्यांसोबत आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
4: श्रोते हो, तेव्हा जरूर ऐका आज रात्री 9 वाजता श्रोत्यांच्या पत्रपसंतीच्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz. श्रोते हो, मिक्स मसाला कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूयात दिल तो पागल हे चित्रपटातलं उत्तम सिंग यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत. गायक आहेत लता मंगेशकर आणि उदित नारायण.

0: पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं सूर्यकांत खांडेकर यांचं गीत आपण ऐकलं.
1: ऐका ऐका एका कुटुंबाची गोष्ट. डॉक्टरांसमोर झाली यांची फजिती मोठी.
2: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
3: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.

दिल तो पागल हे चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी. संगीतकार होते उत्तम सिंग. श्रोते हो, ऐकूयात हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं हे निवेदन. येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 3 जून 2026 विषय आहे स्किझोफ्रेनिया, मानसिक आजार, कारणं, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे. लाईव्ह प्रसारणाची वेळ आहे 9 ते 10. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 242-36-72. निवेदन संपलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अनुराधा पौडवाल आणि चंदनदास यांच्या स्वरात कातील शिफई यांची गझल.

अनुराधा पौडवाल आणि चंदनदास यांच्या स्वरात कातील शिफई यांची गझल आपण ऐकलीत. श्रोते हो, याबरोबरच मिक्स मसाला कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत.

100.1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सायंकाळचे 5:30 वाजले आहेत. ऐकूयात युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी. आजचा विषय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. सूत्रसंचालन आहे कोमल पाटील हिचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.

हॅलो, हाय, नमस्कार. शंभरांश एक मेगाहर्ट्झ एफ एम बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.

मित्रांनो, इतिहास म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर युद्ध येतात, राजे येतात, साम्राज्य येतात. पण काही व्यक्ती या अशा असतात की ज्यांनी तलवारीपेक्षा माणुसकीनं लोकांची मनं जिंकली. आज आपण अशाच एका तेजस्वी व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत, ते म्हणजे लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. 31 मे हा त्यांचा जन्मदिवस आणि त्याच निमित्तानं त्यांची गाथा आज आपण कार्यक्रमात उलगडणार आहोत. एक अशी स्त्री जिनं वैयक्तिक आयुष्यात प्रचंड दुःख सहन केलं, पण त्या दुःखाला शक्तीत बदलून संपूर्ण राज्याचा आधार बनली. इतिहासात अनेक शूर राण्या होऊन गेल्या, पण जनतेच्या मनात आई म्हणून स्थान मिळवणाऱ्या फार थोड्या. आणि म्हणूनच आजही अहिल्यादेवी होळकर यांचं नाव घेताना मस्तक आदरानं झुकतं.

मित्रांनो, अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म 31 मे 1975 रोजी अहमदनगर म्हणजेच आत्ताच्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी या छोट्याशा गावात झाला. त्या काळात भारतात मुघल साम्राज्य कमकुवत होत होतं, मराठा साम्राज्य विस्तारत होतं, पेशव्यांचा प्रभाव वाढत होता, पण समाजरचना मात्र पुरुष प्रधान होती. मुलींना शिक्षण देणं, त्यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देणं हे फारसं मान्य नव्हतं. अशा काळात माणकोजी शिंदे यांनी आपल्या मुलीला शिक्षण दिलं. अहिल्याबाईंना लहानपणापासून रामायण, महाभारत, धर्मग्रंथ, न्याय आणि प्रशासनाच्या गोष्टी शिकवल्या गेल्या होत्या. त्यांच्या आई सुशीलाबाई यांनी त्यांच्यावर चांगले संस्कार केले. लहान वयातच त्या अतिशय संवेदनशील आणि भक्तिमय होत्या. इतिहासात एक प्रसंग सांगितला जातो की मल्हारराव होळकर हे मराठा साम्राज्याचे मोठे सरदार होते. एकदा ते चौंडी गावात आले असताना त्यांनी लहान अहिल्याला मंदिरात पूजा करताना पाहिलं. त्या मुलीच्या चेहऱ्यावरचं तेज, तिची शांतता, तिचं वागणं हे पाहून ते प्रभावित झाले आणि त्यांनी आपला मुलगा खंडेराव होळकर यांच्यासाठी अहिल्याबाईंची निवड केली. एका सामान्य गावातली मुलगी पुढं मालवा संस्थानाची राणी होणार होती.

वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी अहिल्याबाईंचा विवाह खंडेराव होळकरांशी झाला. त्या इंदूर आणि मालवा प्रदेशात आल्या. होळकर घराणं त्या काळात मराठा साम्राज्यात अतिशय प्रभावशाली होतं. मल्हारराव होळकर हे थोर योद्धे आणि कुशल प्रशासक होते. अहिल्याबाईंनी राजघराण्यात येऊन फक्त राजशाही जीवन जगलं नाही, तर त्यांनी राज्यकारभार समजून घेतला. त्या मल्हाररावांसोबत दरबारात बसायच्या आणि जनतेच्या समस्या ऐकायच्या. त्या काळात स्त्रियांनी अशा गोष्टींमध्ये सहभागी होणं ही खूप मोठी गोष्ट होती. पण मल्हाररावांना त्यांच्या बुद्धिमत्तेवर विश्वास होता. हळूहळू अहिल्याबाई प्रशासन, अर्थकारण, सैन्यव्यवस्था आणि न्यायव्यवस्था समजू लागल्या. मित्रांनो, अहिल्याबाईंचं आयुष्य जितकं प्रेरणादायी तितकंच दुःखांनी भरलेलं होतं. 1754 मध्ये झालेल्या कुंभेरच्या युद्धात त्यांचे पती खंडेराव होळकर यांना वीरमरण आलं. अहिल्याबाई पूर्णपणे खचून गेल्या. त्या काळात पतीच्या मृत्यूनंतर स्त्रीनं सती जाणं ही प्रथा होती. अहिल्याबाई सती जाण्याचा निर्णय घेणार होत्या, पण मल्हारराव होळकरांनी त्यांना थांबवलं. त्यांनी म्हटलं, तू फक्त माझ्या मुलाची पत्नी नाहीस, तर या राज्याची भविष्यातली आशा आहेस. हा क्षण इतिहासासाठी खूप महत्वाचा ठरला, कारण जर त्या दिवशी अहिल्याबाई या सती गेल्या असत्या, तर भारताला लोकमाता अहिल्याबाई होळकर या मिळाल्याच नसत्या. पण दुःख इथेच थांबलं नाही. पुढे मल्हाररावांचं निधन झालं आणि काही वर्षातच अहिल्याबाईंचा मुलगा मालेराव याचाही मृत्यू झाला. एका स्त्रीने पती, सासरे आणि मुलगा हे तीन मोठे आधार गमावले. कल्पना करा की एखादी व्यक्ती इतक्या संकटांनंतर कोसळू शकते, पण अहिल्याबाईंनी स्वतःला सावरलं, कारण त्यांच्यासाठी स्वतःच्या दुःखापेक्षा जनतेचं दुःख खूप मोठं होतं. 1767 मध्ये अहिल्यादेवींनी मालवा संस्थानाचा कारभार आपल्या हाती घेतला. त्यांनी राजधानी महेश्वर इथं हलवली. आजही महेश्वर म्हणजे अहिल्यादेवींच्या आठवणींचं शहर मानलं जातं. त्यांच्या राज्यात व्यापार वाढला, शेती सुधारली, रस्ते, घाट, विहिरी बांधल्या गेल्या. त्यांनी महिलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिलं. त्यांच्या दरबारात न्यायासाठी कोणालाही थेट जाता येत नव्हतं. असं म्हणतात की त्या स्वतः जनतेच्या तक्रारी ऐकायच्या आणि लगेच निर्णय घ्यायच्या. त्यांच्या राज्यात भ्रष्टाचाराला जागा नव्हती. त्या खूप साधं जीवन जगल्या. राणी असूनही त्यांच्यात अहंकार नव्हता. त्यांनी युद्धापेक्षा शांततेला महत्व दिलं, पण गरज पडली तर त्या धैर्यानं निर्णय घेत होत्या.

मित्रांनो, अहिल्यादेवींनी भारतातल्या अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. काशी विश्वनाथ मंदिर, सोमनाथ मंदिर, उज्जैन, गया, द्वारका, रामेश्वरम अशी अनेक मंदिरं. तसंच त्यांनी घाट, धर्मशाळा आणि विहिरी बांधल्या. त्या काळात प्रवास खूप कठीण होता, पण अहिल्याबाईंनी यात्रेकरूंसाठी निवास आणि अन्नाची व्यवस्था केली. त्यांच्या या कार्यामुळं अनेक धार्मिक स्थळांना पुन्हा वैभव मिळालं, म्हणूनच लोक त्यांना पुण्यश्लोक म्हणू लागले. पण त्यांची धर्मभावना ही फक्त पूजा अर्चनेपुरतीच मर्यादित नव्हती, तर ती माणुसकीशीही जोडलेली होती. आजच्या काळात आपण नेतृत्व, महिला सक्षमीकरण आणि सुशासन याबद्दल खूप बोलतो, पण अहिल्यादेवींनी हे सगळं शेकडो वर्षांपूर्वी प्रत्यक्षात करून दाखवलं. त्यांनी शिकवलं की सत्ता मोठी नसते, माणुसकी मोठी असते. दुःख माणसाला तोडू शकतं, पण त्याच दुःखातून नवी शक्तीही जन्म घेऊ शकते. आणि स्त्रीने जर ठरवलं तर ती संपूर्ण समाज बदलू शकते. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे नाव फक्त इतिहासाच्या पुस्तकात नाही, तर भारताच्या संस्कृतीत कोरलं गेलं आहे. त्यांनी बांधलेले घाट आजही उभे आहेत. त्यांनी दिलेला न्याय आजही आठवला जातो. आणि त्यांनी दिलेली माणुसकीची शिकवण आजही प्रेरणा देते. एका छोट्याशा गावातून सुरू झालेला हा प्रवास इतिहासात अमर झाला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

असो, आजचा हा अहिल्यादेवींचा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की नक्की कळवा. आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूब चॅनेलला सुद्धा नक्की भेट द्या. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया स्नेहांकित या आमच्या कार्यक्रमात पत्रांद्वारे किंवा ईमेलद्वारेही पाठवू शकता. त्यासाठी आमचा ईमेल ॲड्रेस आहे duty room ahilyanagar@gmail.com. मी तुमची मैत्रीण कोमल पाटील कार्यक्रमातून तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मजेत रहा. टाटा, बाय बाय अँड टेक केअर.

श्रोते हो, आत्ताच आपण युववाणी हा युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम ऐकलात. विषय होता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. सूत्रसंचालन होतं कोमल पाटील हिचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम भटोळे. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. सायंकाळचे 6 वाजले आहेत. आनंद घेऊयात मराठी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमाला सुरुवात करूयात चांदणी शिंपीत जा चित्रपटातल्या अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातल्या गीतानं. गीत आहे मधुसूदन कालेलकर यांचं आणि संगीत प्रभाकर जोग यांचं.

0: प्रभाकर जोग यांच्या संगीत नियोजनात चांदणे शिंपित जा चित्रपटातलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत आपण ऐकलत. स्वर होता अनुराधा पौडवाल यांचा.
1: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
2: हो? हो मग.
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधेरोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
0: श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया मोलकरीण चित्रपटातलं वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं पी सावळाराम यांचं गीत. गायक आहेत आशा भोसले आणि तलत मेहमूद.

0: आशा भोसले आणि तलत मेहमूद यांनी गायलेलं हे गीत होतं पी सावळाराम यांचं मोलकरीन चित्रपटातलं. संगीतकार होते वसंत देसाई.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 7:25 ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात. आता ऐकूया विश्वनाथ मोरे यांच्या संगीत नियोजनात जगदीश खेबुडकर यांचं गीत. रान पाखरं चित्रपटासाठी स्वर आहे आशा भोसले आणि वर्षा भोसले यांचा.

0: रान पाखरं चित्रपटातल्या जगदीश खेबुडकर यांच्या गीताला स्वर होता आशा भोसले आणि वर्षा भोसले यांचा, संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं.
1: मन की बात. पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी जनतेशी करतील मन की बात रविवारी सकाळी 11 वाजता. आकाशवाणीची सर्व केंद्र सर्व चॅनल्स हे प्रसारण करतील एकाच वेळी. याशिवाय ऑल इंडिया रेडिओच्या वेबसाईटवर लाईव्ह प्रसारण लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून, सोबतच याचं प्रसारण दूरदर्शनच्या नॅशनल न्यूज भारती आणि डीडी इंडिया चॅनल्सवर देखील. मन की बात या प्रसारणाचा मराठी अनुवाद आपण ऐकू शकाल यानंतर लगेचच. तसंच या मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण याच दिवशी रात्री 8 वाजता. लक्षात असू द्या, रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात.
0: श्रोते हो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पिंजरा चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. गायलं आहे उषा मंगेशकर यांनी, संगीत आहे राम कदम यांचं.

पिंजरा चित्रपटासाठी हा स्वर होता उषा मंगेशकर यांचा. गीतकार होते जगदीश खेवूडकर आणि संगीतकार राम कदम. श्रोतेहो, आता ऐकूयात कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 4 जून 2026 विषय आहे खरीप हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर आर एम गेठे, राहता इथले तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आणि मुक्काम पोस्ट पिंपरी लोकई तालुका राहता इथले प्रगतशील शेतकरी सुभाष विठ्ठल गडगे. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241 242 34 71 आणि 242 36 72. निवेदन संपलं. श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया पुन्हा एकदा राम कदम यांच्या संगीत नियोजनात जगदीश खेबुडकर यांचं गीत. पाहुणी चित्रपटासाठी स्वर आहे सुधीर फडके आणि उषा मंगेशकर यांचा.

0: पाहुणी चित्रपटासाठी जगदीश खेबुडकर यांच्या गीताला स्वर होता सुधीर फडके आणि उषा मंगेशकर यांचा. संगीत होतं राम कदम यांचं.
1: श्रोते हो, आकाशवाणीचं अहिल्या नगर केंद्र म्हणजे आपल्या असंख्य श्रोत्यांशी जोडलं गेलेलं एक विश्वासार्ह रेडिओ माध्यम. ज्ञान, माहिती आणि मनोरंजनासह प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचा गेल्या 35 वर्षांचा हा प्रदीर्घ प्रवास अधिक समृद्ध करत आहोत लवकरच सुरू होणाऱ्या नवीन कार्यक्रमांच्या माध्यमातून. नमस्कार अहिल्यानगर, रुपेरी गाणी, सोनेरी आठवणी, शब्द तरंग, स्नेह संवाद, आहार विहार, अर्थ जगत, सखी विशेष, आदरणीय पाहुण्यांची स्मरणीय गाणी आणि उद्योग जगत, अशा बऱ्याच कार्यक्रमांचं नवीन पर्व घेऊन आम्ही लवकरच येत आहोत आपल्या भेटीला. तेव्हा श्रोते हो, ऐकत रहा आकाशवाणी अहिल्या नगर केंद्र, 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपच्या माध्यमातून.
0: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात मुंबईचा फौजदार चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. गायलं आहे सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी. संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं.

सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं मुंबईचा फौजदार चित्रपटातलं हे गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं. संगीतकार होते विश्वनाथ मोरे. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत.

0: शंभरांश एक मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सायंकाळचे 6:30 वाजले आहेत.
1: सांधे दुखणे, सांधे सुजणे तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
2: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
1: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
2: संपर्क 232-29-29.
3: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
5: दर रविवारी सकाळी 7:45 ऐकायला विसरू नका हृदय स्वास्थ्य. प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉक्टर अभिजित पाठक यांच्याशी किरण डहाळे यांनी साधलेला संवाद हृदय स्वास्थ्य.
6: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन्स ओपन.
7: आर

0: मंगळवार गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत ऐकायला विसरू नका। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी।
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
0: शेतकरी बंधू भगिनींनो, किसान वाणी कार्यक्रमात ऐकायला विसरू नका। कृषी अदालत हॅलो बळीराजा हे लाईव्ह फोन इन कार्यक्रम,
1: तसंच प्रगतशील शेतकरी, संशोधक, शास्त्रज्ञ, कृषी विषयक तज्ञांच्या मुलाखती आणि अजूनही बरच काही।
0: तेव्हा ऐकत रहा कार्यक्रम किसान वाणी आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून।
2: श्रोतेव, कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं हे निवेदन। शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 4 जून 2026 विषय आहे खरीप हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान। या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर आर एम गेठे, राहता इथले तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आणि मुक्काम पोस्ट पिंपरी लोकई तालुका राहता इथले प्रगतशील शेतकरी सुभाष विठ्ठल गडगे। प्रसारणाची वेळ आहे 7:30 ते 8 वाजेपर्यंत। शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02141-242-3471 आणि 242-3672। निवेदन संपलं।

0: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, सायंकाळचे 6:35 झालीत. या प्रसारण सभेत मी आपल्यासोबत आहे सुजाता जपे. ऐकूयात आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा थोड्याच वेळात.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
0: या रूपरेषेनंतर लगेचच लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकू शकाल शाहीर आनंदराव सूर्यवंशी आणि सहकाऱ्यांनी सादर केलेले भारुड. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. किसानवाणी हा कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम सायंकाळी 7:30. यात सुरुवातीला विद्युत कुंपण याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर ममता पटवर्धन यांची मुलाखत.

दाखवत. यानंतर याच कार्यक्रमात खरीप हंगामातील भाजीपाला पिकांची पूर्वतयारी याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या भाजीपाला सुधार प्रकल्पाचे कनिष्ठ भाजीपाला पैदासकार डॉक्टर शर्मिली शिंदे यांची मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. रात्री 8:15 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने कार्यक्रम. मौजे चौंडी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. लेखन प्राध्यापक डॉक्टर नवनाथ वाव्हळ यांचं. सादरकर्ते सुदाम बटुळे. सुगम संगीत रात्री 8:35. आपकी पसंत हा श्रोत्यांच्या पत्रपसंतीच्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रात्री 9:00. रात्री 10:00 जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. आणि 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित विश्वनाथ भट यांचं गिटारवादन. राग बागेश्री आणि हंसध्वनी.

आता असे आहेत उद्या रविवार दिनांक 31 मे 2026 चे दिवसभरात प्रसारित होणारे कार्यक्रम. प्रसारण सभेला सुरुवात करू नेहमीप्रमाणे सकाळी 5:53 6:05 मंगल प्रभात. दिनविशेष 6:25 सकाळी 6:30 पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त चिंतन, लेखन प्राचार्य शिवाजी काळे यांचं. सकाळी आणि सायंकाळी 6:35 सांगितली जाईल कार्यक्रमांची रूपरेषा. कृषीवाणी हा कार्यक्रम सकाळी 6:40 यात सिलिकॉन याविषयी माहिती. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात पोस्टमार्टम डिप्रेशन याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. त्रिमुखी हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात 6:50 बायोक्लिंजर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयी डॉक्टर पल्लवी भोसले लिखित माहिती. 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक संकलक गोरक्षनाथ बांदल. 7:00 आजचा सुविचार. अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम 7:25 मुंबई केंद्रावरून. 7:45 प्रायोजित कार्यक्रम हृदय स्वास्थ्य. 8:15 आणखी एक प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. नाट्यसंगीत सकाळी 8:20 8:40 तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. निर्मिती आकाशवाणी नांदेड केंद्राची. रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रम सकाळी 9:00 यात उद्या हिंदी चित्रपट संगीत. सकाळी 9:30 ते 10:00 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. हिंदी चित्रपट संगीत सकाळी 10:00 10:15 स्नेहांकित हा श्रोत्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम. मिश्र संगीत 10:30 10:55 कार्यक्रम मन की बात. यात माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी जनतेशी केलेला मुक्त संवाद दिल्ली केंद्रावरून. त्यानंतर मुंबई केंद्रावरून त्याचा मराठी अनुवाद सहक्षेपित करू. त्यानंतर वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची. दुपारी 1 ते 5:00 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:02 मिक्स मसाला या कार्यक्रमानं. 5:30 युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून. मराठी चित्रपट संगीत 6:00 6:40 हिंदी भक्ती संगीत. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. लोकसंगीत सायंकाळी 7:30 रात्री 8:00 कार्यक्रम मन की बात मुंबई केंद्रावरून. यात माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी जनतेशी केलेल्या मुक्त संवादाचा मराठी अनुवाद. हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम रात्री 9:00 संकलन आणि निवेदन किरण डहाळे यांचं. रात्री 10:00 कार्यक्रम रजनीगंधा. आणि रात्री 10:30 शास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग मारवा आणि पुरिया धनश्री. याशिवाय नेहमीच्याच वेळेवर प्रसारित होतील सर्व प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीनद्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
1: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
0: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
1: फोन नंबर 02412335315.
0: मोबाईल 960-44-988-36.
2: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
3: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
2: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
4: विजिट आत्मा मलिक online.com.
5: पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
6: श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूयात भारुड. सादर करते आहेत शाहीर आनंदराव सूर्यवंशी आणि सहकारी.

दहा पाच घाला जीवू, दहा पाच घाला जीवू, तुमच्या गोंधळाला येऊ, दहा पाच घाला।

सौरी झाले बाई आता करुगत काय, सौरी झाली बाई आता करुगत काय, बसवी झाले बाई आता भिन्न वेदनाय, सौरी झाली बाई आता करुगत काय, बसवी झाले बाई आता।

0: आला गेला म्हटला नाही धरल्या चारी वाटा बांधून बुचडा उघडा माता विभूतीचा पट्टा आला गेला म्हटला नाही धरल्या चारी वाटा सवरे झाले बाई आता करू कस काय
1: सवरे झाले बाई आता करू कस काय
0: सवरे झाले बाई.
2: श्रोतेहो लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकलीत भारुड. सादर करते होते शाहीर आनंदराव सूर्यवंशी आणि सहकारी, त्यांना साथसंगत अशी होती. मृदंग उत्तम कृष्णा भट, तर टाळ आणि गायन साथ होती महादेव शंकर जंगम, दत्तात्रय सुदाम कदम आणि विलास भगवान पाटीक यांची. लोकसंगीताचा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रानं. श्रोतेहो आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सायंकाळचे 7 वाजत आहेत. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वाजता वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. मुंबईत सीएनजीच्या दरात 2 रुपये तर पीएनजीच्या दरात 50 पैसे वाढ. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 वर. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या 22 जणांचं निलंबन. आणि ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह सर्व प्रकारच्या मोहिमांसाठी सशस्त्र दल सज्ज असल्याचं लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आजपासून अंतर्वालीत पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलंय. मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा. सातारा संस्थांचा GR काढा. गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या. जात वैधता प्रमाणपत्र द्या. आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. नाही दिली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असा आदेश काढावा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली. राज्य सरकारमधले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शिष्टमंडळानं काल आणि आज जरांगे यांची भेट घेतली.

0: त्यांनी एक मसुदा सादर करून आवश्यक सूचना करण्याची विनंती जरांगे यांना केली. त्यावर अधिकृत शासन आदेश जारी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक आहे. न्यायालयीन निर्णय आणि संविधान याच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
1: एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधीही केलं नाही, आम्ही करणार नाही. ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ, पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार.
0: दरम्यान मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरूच राहणार असेल आणि त्यातून ओबीसी समाजाच्या हक्काच्या आरक्षणावर गदा येणार असेल तर उद्यापासून संपूर्ण राज्यातल्या ओबीसी बांधवांच्या वतीने आक्रमक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. मुंबईत भाजपाच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत तनपुरे यांच्यासह त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश पार पडला. महायुती सरकारसोबत आल्यामुळे राहुरी मतदारसंघातली प्रलंबित प्रश्न सुटतील आणि विकासाला अधिक गती मिळेल असं तनपुरे पक्षप्रवेशानंतर म्हणाले. तनपुरे यांचा भाजपा प्रवेश धक्कादायक असला तरी त्यांनी आपल्या मतदारसंघाची परिस्थिती लक्षात ठेवून हा निर्णय घेतला असावा अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीअंतर्गत कोकण विधान परिषद मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्षानं पनवेल महानगरपालिकेतले विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यवतमाळमधून काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी आज अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महानगर गॅसनं वाहनांसाठी वापरल्या जाणारा सीएनजी आणि पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या घरगुती वापराच्या पीएनजीच्या दरात वाढ केली आहे. सीएनजी प्रति किलो 2 रुपयांनी महाग झाल्यानं 1 किलो सीएनजीसाठी आता 86 रुपये मोजावे लागतील. पीएनजीच्या दरात प्रति युनिट 50 पैशांनी वाढ केल्यानं त्याचा प्रति युनिट दर 52 रुपयांवर पोहोचला आहे. 11वी प्रवेशासाठी 10वीचे मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची सक्ती राज्य सरकारनं तात्पुरती शिथिल केली आहे. अजूनपर्यंत ही कागदपत्र न मिळालेल्या विद्यार्थ्यांना ही कागदपत्र मिळाल्यावर लगेचच जमा करण्याचं हमीपत्र द्यावं लागेल. निर्धारित कालावधीत ही कागदपत्र सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होऊ शकतो असंही सरकारनं कळवलं आहे. देशात होणाऱ्या कापसाच्या आयातीवरचं सर्व प्रकारचं आयात शुल्क पुढच्या 5 महिन्यांसाठी माफ केल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे. हा नियम 1 जून 2026 पासून 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत लागू असेल असं अर्थ मंत्रालयानं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. देशातल्या वस्त्रोद्योगाला विशेषतः MSME क्षेत्राला पुरेसा कच्चा माल रास्त दरात उपलब्ध व्हावा यासाठी हे पाऊल उचलल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. CUET UG 2026 परीक्षा तांत्रिक अडचणींमुळे काही केंद्रांवर उशिरा सुरू झाली. NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेने ही माहिती दिली आहे. परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांना पुरेसा वाढीव वेळ दिला गेला होता. सकाळच्या सत्राला उशीर झाल्यामुळे परीक्षेचं दुपारचं सत्र देखील उशिराने सुरू करण्यात आलं असं संस्थेनं कळवलं आहे. उमेदवारांना झालेल्या त्रासाबद्दल राष्ट्रीय चाचणी संस्थेनं खेद व्यक्त केला आहे. गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही असं केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आज म्हणाले. एका खासगी वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. देशभरातल्या विविध गटांकडून अशा मागण्या सातत्यानं येत असतात. गोहत्येसंबंधीचे कायदे प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत आणि अनेकदा स्थानिक परिस्थिती आणि बाबींचा विचार करून त्याबाबत निर्णय घेतले जातात असं मेघवाल यांनी स्पष्ट केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 पोहोचला असून या प्रकरणात 10 जणांना अटक करण्यात आली आहे. मृतांमध्ये पुण्यातले 7, पिंपरी चिंचवड आणि उरळी कांचनमधल्या 14 जणांचा समावेश आहे. कर्तव्यात ढिसाळपणा केल्याच्या आरोपावरून पोलीस आणि राज्य उत्पादन

उत्पादन शुल्क विभागाच्या 22 जणांचं निलंबन करण्यात आलं आहे. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून तपास CIDकडे सोपवण्यात आला आहे. दारू विक्रेत्यांना रसायन पुरवठा करणाऱ्या भिवंडी इथल्या एका कंपनीच्या गोदामातून सुमारे 6,000 किलो मिथेनॉल जप्त करण्यात आलं आहे. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं आज ही कारवाई केली. रेक्स इंटरनॅशनल असं या कंपनीचं नाव आहे. कंपनीकडे मिथेनॉलसारख्या धोकादायक पदार्थाची खरेदी, साठवणूक किंवा वितरणाचा तपशील देणारी एकही व्यवहाराची नोंद किंवा खातेवही नव्हती, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या ISI आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डशी संबंधित 9 जणांना दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकानं आज अटक केली आहे. देशविघातक कृत्यांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. देशभरात टाकलेल्या छाप्यांमधून सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा हस्तगत केला आहे. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह देशाचं सशस्त्र दल कोणत्याही लष्करी मोहिमेसाठी तयार असल्याचं देशाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात खडकवासला इथं राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150 तुकडीच्या दीक्षांत संचलनाला संबोधित करताना बोलत होते. ऑपरेशन सिंदूरमधून सशस्त्र दलामधील परस्पर समन्वयाचं महत्त्व अधोरेखित झालं असं ते म्हणाले. या तुकडीतून 18 महिला आणि 12 मित्र देशातल्या 24 कॅडेट्ससह एकूण 353 कॅडेट्स उत्तीर्ण झाले आहेत. पदवी प्राप्त केलेल्या कॅडेट्सनी वेगानं बदलत असलेल्या संरक्षण विषयक परिस्थितीत सातत्यानं शिकत राहणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून प्रसारित केला जाणार आहे. या संबोधनाचा मराठी अनुवाद रात्री 8 वाजता आकाशवाणीवरून प्रसारित होईल. नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन यांनी आज पदभार स्वीकारला. पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी मुंबई इथल्या नौदल गोदीतल्या गौरव स्तंभावर शहीद सैनिकांना आदरांजली अर्पण केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठा आरक्षण आंदोलन करते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. मुंबईत CNGच्या दरात 2 रुपये तर PNGच्या दरात 50 पैसे वाढ. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या 22 जणांचं निलंबन. आणि ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह सर्व प्रकारच्या मोहिमांसाठी सशस्त्र दल सज्ज असल्याचं लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: निमित्तानं राज्य सरकारच्या शिक्षण धोरणाच्या उद्दिष्टांचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये घेणार आहोत. या संदर्भात राज्य सरकारने गठीत केलेल्या टास्क फोर्सचे सदस्य निवृत्त प्राचार्य डॉक्टर अनिल राव यांच्याशी केलेली बातचीत आपण ऐकूया.
1: टास्क फोर्सच्या स्थापनेमागील उद्दिष्ट नेमकं काय आहे?
2: टास्क फोर्स हा आता खरं म्हणजे दुसऱ्या फेज मधलं स्थापन आहे. 2022 डिसेंबरमध्ये राज्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत उच्च शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याकरता एक स्वतंत्र सुकाणू समिती तयार करण्यात आली होती. त्या समितीने 3 वर्ष काम केलं आणि जून 2025 त्या समितीचा कार्यकाळ संपला. तो संपल्यानंतर वर्षभर सर्व विद्यापीठांमधून महाविद्यालयातून त्या सुकाणू समितीने दिलेल्या क्रेडिट फ्रेमवर्क नुसार काम सुरू झालं. आता पुढलं फॉलोअप करता म्हणून हा टास्क फोर्स तयार केलेला आहे. टास्क फोर्स जो तयार केलेला आहे त्याला एकंदर 12-13 वेगवेगळे कामं दिलेली आहेत, त्याची कार्यकक्षा असं आपण म्हणूया. आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये सर्व विद्यापीठात आणि ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये जे एनईपी सुरू झालेलं आहे, नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाले आहेत, त्याच्या पुढल्या टप्प्यामध्ये येणारे जे सगळे प्रश्न आहेत, समस्या आहेत, नवीन इश्यूज आहेत, त्यावर हा टास्क फोर्स काही उपाययोजना देईल, मार्गदर्शन करेल, अशी याची प्रामुख्याने भूमिका असेल.
1: आता तुम्ही म्हणालात की वेगवेगळी कामं ही समिती करणार आहे, तर नेमकं कोणकोणत्या विषयांवर धोरणात्मक मार्गदर्शन ही समिती करेल?
2: आता याच्यामध्ये जो GR आलेला आहे ज्यानुसार हे टास्क फोर्स तयार केलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने सर्व विद्यापीठ राज्यातली म्हणजे पब्लिक युनिव्हर्सिटीज आणि स्वायत्त महाविद्यालय यांना आधीच्या सुकाणू समितीने 3 वर्षाची पदवी आणि 4 वर्षाची पदवी असे 2 प्रकार आहेत, त्यासाठी म्हणून 6 व्हर्टिकल्समध्ये श्रेयांकांचा एक आराखडा ज्याला आम्ही क्रेडिट फ्रेमवर्क म्हणतो ते तयार करून दिलेलं आहे. आणि प्रत्येक व्हर्टिकलसाठी एकंदर किती श्रेयांक किमान असायला पाहिजे, कमाल असायला पाहिजे असं सगळं दिलंय, तर ते बरोबर होतंय किंवा नाही याचा आढावा घ्यावा लागणार आहे. त्याबरोबरीनं आता पहिल्यांदाच नवीन शैक्षणिक धोरणात पदवी 4th वर्ष देखील सुरू होणार आहे. या 4th वर्षाकरताच्या क्षमता काय, त्याच्या पात्रतेचे नियम काय, त्याचं शुल्क काय, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष अनुभव घेण्याकरता, संशोधन करण्याकरता, ऑन जॉब ट्रेनिंग करता काय निकष असावेत, 4 वर्षाची पदवी झाल्यावर विशिष्ट त्याला गुण मिळाले विद्यार्थ्याला की तो डायरेक्ट PhD करू शकणार आहे त्याची काय नियमावली असावी, संपूर्ण राज्यात सर्व विद्यापीठांचं कॉमन किंवा युनिफॉर्म अकॅडमिक कॅलेंडर कसं असावं, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञान परंपरा हा एक महत्वाचा भाग आहे, त्याबद्दल निश्चित अशी मार्गदर्शक तत्व सर्व विद्यापीठांना आणि कॉलेजेसला द्यावी लागतील, अशी वेगवेगळी एकंदर 12 उद्दिष्ट दिलेली आहेत की ज्यावर मार्गदर्शक असे काही नियम बनवणं, तत्व बनवणं हे सगळं या टास्क फोर्स कडून अपेक्षित आहे.
1: तर तुम्ही आता म्हणालात की विद्यार्थ्यांचं हे 4th वर्ष जेव्हा 4 वर्षांची पदवी गेल्यानंतरच असणार आहे, तर ही पदवी घेणारे विद्यार्थी आहेत ते आता बाहेर पडतील पदवी घेऊन, तर त्यांच्यासाठी पुढचं शैक्षणिक टप्पा कसा असेल? म्हणजे अनेक जण प्राधान्य देतात उच्च शिक्षणाला, परदेशात जाऊन वगैरे, तर राज्यातच दर्जेदार उच्च शिक्षण मिळावं यासाठी शासन कोणकोणते प्रयत्न करत आहे?
2: हा, याचे 2 भाग आहेत. आतापर्यंत 10+2+3 10+2+3 हा जो फॉर्म्युला गेली 20-25 वर्ष राज्यात आणि देशभरात चालला त्याचा आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये वेगवेगळे टप्पे केले आणि त्या टप्प्यांना प्रत्येक स्तराला एक नंबर दिलेला आहे. उदाहरणार्थ 12वी पास होणाऱ्या मुलांकरता लेव्हल जी दिलेली आहे ती 4.0 असं म्हटलंय. मग फर्स्ट इयरच्या मुलांकरता 4.5, सेकंड इयर करता 5, थर्ड इयर करता 5.5 या पद्धतीनं ते पुढे सरकत जातात. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना ऑप्शन असणार आहे आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार 4 वर्षाची पदवी त्यांना घेता येऊ शकणार आहे. आतापर्यंत गेली 25 वर्ष आपल्याकडे 12वीनंतर 3 वर्ष केले की त्याला BA BSc बीकॉम मिळायची. आता त्याला 12वीनंतर 3 वर्षाने ही डिग्री मिळू शकेल, पण 4th वर्ष त्याने केलं तर त्याला ऑनर्सची डिग्री मिळेल. आणि या ऑनर्सच्या डिग्रीमध्ये देखील 2 भाग आहेत.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, देशात 2020 सालापासून नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झालं आहे. 21व्या शतकातल्या गरजांनुसार देशाच्या शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्यासाठी तयार केलेलं हे एक सर्वसमावेशक धोरण आहे. राज्यात या नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने काल एक राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन केला. या टास्क फोर्सच्या

0: एक ऑनर्स आहे आणि ऑनर्स विथ रिसर्च आहे. चांगली गोष्ट अशी आहे की ऑनर्स विथ रिसर्च किमान काही गुण प्राप्त करून 4 वर्षात जर विद्यार्थ्याने पूर्ण केलं तर त्याला डायरेक्ट PhD करायला संशोधन करायला संधी मिळणार आहे. हे नवीन आहे आणि आंतरराष्ट्रीय जे मानांकन आहेत पद्धती आहे त्याचा इथे उल्लेख होणार आहे. आता याचा उपयोग महाराष्ट्रातले विद्यार्थी महाराष्ट्रामध्येच पदव्युत्तर अभ्यासक्रम करतील, संशोधन करतील, कौशल्यावर आधारित काही श्रेयांक मिळवतील, क्रेडिट मिळवतील आणि म्हणून मूळ अभ्यासाबरोबरीने कौशल्य ही पण त्यांना मिळतील आणि हे सगळं राज्यातच त्यांना मिळू शकेल. आणि चांगली गोष्ट अशी आहे की एका विद्यार्थ्याला तो ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतो तिथे 60% क्रेडिट त्याला तिथे घ्यायचे, बाकी 40% क्रेडिट तो अन्य कुठूनही घेऊ शकतो, ऑनलाईन पद्धतीने पण घेऊ शकतो. आणि महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाच्या वतीने अशी एक व्यवस्था तयार करण्यात येते की ज्यामुळे महाज्ञानदीप नावाचं ऑनलाईन पोर्टल असणार आहे आणि त्यामधून या सगळ्या गोष्टी सुरू होणार आहे. महाराष्ट्रात भरपूर सारे असे इनिशिएटिव्ह गेल्या 2-3 वर्षामध्ये सुरू झालेले आहेत. मला खात्री आहे की महाराष्ट्र संपूर्ण देशात याबाबत अग्रेसर राज्य आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना अन्य ठिकाणी कुठे जाण्याची गरज पडणार नाही.
1: सर, याच प्रश्नाच्या अनुषंगाने असं विचारते मी की विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना केवळ पाठांतरावर भर न देता त्यांच्या एकूण प्रगतीचा समावेश असणारा एक होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड तयार केलं जाणार आहे नवीन शिक्षण धोरणांतर्गत, तर त्याविषयी काय माहिती द्याल?
0: नवीन शैक्षणिक धोरणाचे जे काही महत्वाचे शिफारसी आहेत त्यातलं सगळ्यात महत्वाची शिफारस म्हणजे विद्यार्थ्यांचं मूल्यमापन. आतापर्यंत जी काही मूल्यमापनाची पद्धत सर्व ठिकाणी वापरली गेली ती पाठांतरावर आधारित, तुम्ही म्हटलात ते बरोबर आहे, फक्त पाठांतरावर आधारित अशी होती. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पाठांतर हा विषय बाजूला पडलेला आहे आणि त्याचे जे काही वेगवेगळे त्याला कॉग्निटिव्ह स्किल्स म्हणतात त्या स्किल्समध्ये नुसतं पाठांतर नव्हे तर त्याचं ऍप्लिकेशन आहे, त्याची विश्लेषण क्षमता आहे, त्याची उपयोजन क्षमता आहे, त्याचं नवनिर्मितीची क्षमता आहे, या दृष्टिकोनातून त्याची परीक्षा घेतली जाणं अपेक्षित आहे. याला फलनिष्पत्ती आधारित मूल्यमापन असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याला जे वर्गात शिकवलं गेलेलं आहे, त्याने जे प्रॅक्टिकल केलंय, त्याने हँड्स ऑन केलेलं आहे, कौशल्य घेतली आहे, त्यामधून त्याला कुठल्या प्रकारानं आणि कुठल्या स्तरावरची कौशल्य मिळायला पाहिजे हे राष्ट्रीय स्तरावर आता ठरलेलं आहे, ते प्रमाणीकरण केलेलं आहे. मग पहिलं वर्ष त्याचं पूर्ण झालं की त्याला कुठली लर्निंग आउटकम लेवल असायला पाहिजे प्रत्येक विषयाची हे विद्यापीठांनी ठरवायचं आणि त्याने शिक्षण जे घेतलं पेडागॉजी जी पूर्ण केली वर्गात जे शिकला त्यामधून त्याला ते फलनिष्पत्ती किंवा लर्निंग आउटकम मिळालं का या पद्धतीनं आता त्याची तपासणी व्हायची. आणि एक टप्पा तर पुढे नाविन्यपूर्ण असा आहे की एखादा युवक असा असू शकतो की तो औपचारिक शिक्षण पद्धतीत आलेला नाही परंतु तो त्याच्या व्यवसायामध्ये अनुभवामध्ये अनेक गोष्टी शिकला आहे, तर त्या ज्या तो शिकलेला आहे औपचारिक नव्हे अनौपचारिक पद्धतीनं त्याचं पण मूल्यमापन करून त्याला तेवढे क्रेडिट मिळण्याची सोय या धोरणामध्ये रेकॉग्निशन ऑफ प्रायर लर्निंग असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे फलनिष्पत्ती आधारित मूल्यमापन हा पूर्णत 180 डिग्रीज मधला बदल आहे आणि यासाठी या टास्कफोर्सला येत्या वर्ष 2 वर्षात शिक्षकांची मानसिकता बदलावी लागेल, त्यांना कौशल्य द्यावी लागतील, त्यांना नवीन परीक्षा पद्धतीने कशी चालवायची, प्रश्न कोणते विचारायचे की ज्याच्यातून आउटकम तपासलं जाईल याचं प्रशिक्षण द्यावं लागेल. महाराष्ट्रामध्ये MSFDA महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अथॉरिटी असं नाव आहे या संस्थेचं, शासनाची संस्था पुण्यात आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व प्राध्यापकांना आता लर्निंग आउटकम बेस्ड असेसमेंट कसं करायचं याचं प्रशिक्षण द्यावं लागणार आहे आणि याचं पूर्ण नियोजन या कार्यबल गटाच्या वतीनं लवकरच 2 महिन्यात तयार केलं जाईल आणि राज्य शासनाच्या मदतीने विद्यापीठांच्या मदतीने राज्यातल्या सर्व शिक्षकांचं प्रशिक्षण आपण करणार आहोत जेणेकरून नवीन शैक्षणिक धोरणाला अपेक्षित असलेल्या गोष्टी येत्या 2-3 वर्षामध्ये आपल्याला प्रत्यक्ष

0: महाराष्ट्रात अस्तित्वात आलेल्या दिसतील. आणि कदाचित या अर्थानं महाराष्ट्र हे पहिलं राज्य देशभरात होऊ शकेल अशा प्रकारानं प्रयत्न करणार.
1: व्यावसायिक शिक्षणासह उच्च शिक्षणातील GER म्हणजेच एकूण नोंदणी गुणोत्तर 2035 पर्यंत 50% वाढवणं हे देखील या नवीन शिक्षण धोरणातलं एक प्रमुख उद्दिष्ट आहे. तर हा GER म्हणजे नेमकं काय आहे ते आमच्या श्रोत्यांना सांगाल का, आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काय केलं जाणार आहे त्याचीही माहिती द्या.
0: असं म्हणतात आंतरराष्ट्रीय स्तरावर समाजशास्त्रांचा अभ्यास असं सांगतो की कोणताही देश दीर्घकाळात विकसित व्हायचा असेल तर त्यातला जो युवा वर्ग आहे उच्च शिक्षण घेणारा त्यांचं प्रमाण 50% पलीकडे पाहिजे, त्यापेक्षा जास्त पाहिजे. यालाच थोडक्यात GER म्हणतात, म्हणजे ग्रॉस एनरोलमेंट रेशो, त्याला सकल प्रवेश गुणोत्तर असं आपण म्हणूया. ग्रॉस एनरोलमेंट रेशो अर्थ असा आहे टेक्निकली की 17 ते 23 वयोगटातली जी लोकसंख्या आहे राज्यातली त्या लोकसंख्येपैकी 50% युवक युवती उच्च शिक्षणामध्ये असायला पाहिजे. आणि ते जर असतील तर अर्थातच त्यांचं उच्च शिक्षण झाल्यामुळे त्यांच्या क्षमता कौशल्य वाढेल आणि पर्यायाने राज्याचा आणि देशाचा विकास होईल. सध्या महाराष्ट्राची ही जी ग्रॉस एनरोलमेंट रेशो टक्केवारी आहे ही सध्या 35-35% जवळपास आहे आणि 2035 पर्यंत म्हणजे येत्या 10 वर्षात ती 50% करणं अपेक्षित आहे. पूर्ण देशाच्या स्तरावर आपण विचार केला तर ग्रॉस एनरोलमेंट रेशो इतक्या प्रमाणात असणं हे राज्य पहिल्या 5 राज्यांमध्ये पूर्ण देशभरात आहे आणि संपूर्ण देशाकरताचं उद्दिष्ट 2035 पर्यंत 50% ठेवलंय. एक त्यामध्ये ऍडिशनल भाग जरूर सांगितला पाहिजे की निव्वळ ती मुलं उच्च शिक्षणात येऊन चालणार नाही तर मिनिंगफुल GER अशी नवीन संकल्पना आता कार्यबल गट आम्ही ती रुजवणार आहोत. म्हणजे नुसते शिकलेत असं नाही तर त्याला काही अर्थ असला पाहिजे, म्हणजे क्षमता असल्या पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून भरपूर सारे नवनवीन प्रयोग येत्या वर्षभरात कार्यबल गटाच्या वतीने होणार आहेत.
1: तर आपण आकाशवाणीशी संवाद साधलात आणि या विषयावर आपल्या श्रोत्यांना माहिती दिलीत त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर सर्जनशील आणि जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यासाठी सक्षम बनवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला राज्यातल्या या दुसऱ्या टप्प्यावरच्या समितीच्या माध्यमातून कशी गती मिळेल हे आपण डॉक्टर अनिल राव यांच्याकडून आता ऐकलं. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज
3: 100.1 MHz आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सायंकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठी प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 9 ज्येष्ठ शके 1948
1: म्हणजेच 30 मे 2026.
0: आजच्या किसानवाणी कार्यक्रमात मी अंकुश जोशी
1: आणि मी अक्षता अन्नदाते
0: आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला ऐकूयात हवामानाचा अंदाज.
1: प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडनं प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार येत्या 24 तासात अहिल्यानगर जिल्ह्याचं हवामान स्वच्छ सूर्यप्रकाशित राहील.
0: हा होता हवामानाचा अंदाज. शेतकरी बंधू भगिनींनो, खरीपाची तयारी आपली चालू आहे आणि या खरीप तयारीमध्ये पेरणीपूर्वी बीज प्रक्रियेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. बीज प्रक्रियेमध्ये अनेक प्रकारचे घटक आपण वापरत असतो. यामध्ये काही कीटकनाशकं, बुरशीनाशकं आणि तसंच जैविक खतांचा समावेश करणं आवश्यक आहे. यामुळं बियाणाची उगवण क्षमता सुधारते. बियाणावरती किंवा पिकावरती सुरुवातीच्या अवस्थेतले कीड आणि रोग यांचा प्रादुर्भाव

0: प्रादुर्भाव होत नाही, त्यामुळं पिकांची वाढ जोमदार होते आणि त्यामुळं उत्पादनाची गुणवत्ता आणि उत्पादन या दोन्ही गोष्टींमध्ये वाढ दिसून येते. त्यामुळं खरीप हंगामामध्ये आपण पिकाच्या पेरणीबरोबरच बीज प्रक्रियेकडं पण लक्ष देण्याची आवश्यकता आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर वळूयात आजच्या मुलाखतींकडं.
1: ऐकूयात विद्युत कुंपण याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय इथल्या विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर ममता पटवर्धन यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत.
0: ऐकूयात.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, सध्या शेती करत असताना विविध समस्यांना आपण जसं तोंड देतो तसं जंगली श्वापदं असतील किंवा आणखी इतर अनेक गोष्टी असतील की त्यामुळं आपल्या पिकाचं नुकसान होण्याची शक्यता असते आणि त्यामुळं आपल्या शेतीला कुंपण करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. तर ते कुंपण कशा पद्धतीचं करायचं याचेही अनेक पर्याय आहेत, पण आज आपण विशेषतः विद्युत कुंपण याविषयी जाणून घेणार आहोत. डॉक्टर, विद्युत कुंपण म्हणजे काय आणि त्याची आवश्यकता कशासाठी आहे याविषयी सांगा.
1: विद्युत कुंपण म्हणजे आपण की कोणत्याही भूभागाच्या संरक्षणासाठी वीजवाहक तार वापरून घातलेल्या कुंपणाला आपण विद्युत कुंपण म्हणू शकतो. तर आता आपण बऱ्याचदा ऐकतो की स्फोटकं भरलेला अननस खाल्ल्यानं की एखाद्या माता बनणाऱ्या हत्तीणीचा मृत्यू झाला, ही बातमी खूपच सगळीकडं गाजली होती. तर या बाबतीत विचार करता आपण प्राण्यांच्या विषयी कणव व्यक्त करतो, हळहळ वाटते आणि ह्या गोष्टी आपण नंतर सोडून देतो. परंतु ह्या घटना टाळता कशा येतील ह्या दृष्टीनं या विद्युत कुंपणाची गरज खूप मोठी आहे. तर दुर्गम भागात खास करून वन्य पशूंपासून होणारं शेतीचं जे नुकसान आहे ते टाळण्यासाठी त्याची आवश्यकता आहे. आणि ह्यात सगळ्यात महत्त्वाचा फायदा हा आहे की त्यामुळं त्या पशूंना कोणतीही इजा पोचत नाही आणि आपलेही नुकसान होत नाही. तर त्याच्यामुळं विद्युत कुंपणाची गरज खूप मोठी आहे.
0: आता हे कुठं वापरता येऊ शकतं आणि त्यासाठी काय काय घटकांची गरज आहे याविषयी सांगा.
1: आपण म्हटल्याप्रकारे आपल्या शेतीचं नुकसान टाळण्यासाठी म्हणून किंवा आपण बऱ्याच ठिकाणी अस्थायी वैरण साठवण क्षेत्र असतात की त्याच्यासाठी आपल्याला कुंपणाची आवश्यकता असते. आपले बांध व्यवस्थित राहण्यासाठी सरद्ध कुंपण असेल किंवा बैल किंवा गायींचा गोठा असेल किंवा दुर्गम भागातली महत्त्वाची ठिकाणं असतील अशा विविध ठिकाणी किंवा आपल्या घरात सुद्धा या प्रकारचं कुंपण आपण वापरू शकतो. तर ह्या कुंपणासाठी आणि आपण जे नेहमीचं कुंपण घालतो ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे आणि त्याच्यासाठी काही वेगळे घटक आवश्यक आहेत. की सगळ्यात महत्त्वाचा घटक किंवा त्याचं आपण हार्ट म्हणतो, हृदय म्हणतो, ते म्हणजे नियंत्रक. नियंत्रक असल्याशिवाय कुठल्याही पद्धतीनं विद्युत कुंपण घालू नये. त्याबरोबरच आपल्याला कुंपणाची तार लागेल, पोर्सेलिनचे इन्सुलेटर्स लागतील आणि खांब लागतील. तर अशा पद्धतीनं सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आपल्याला नियंत्रक लागेल. तर आता त्या नियंत्रकाचे काम कसे चालते, तर या कुंपणाला जो विद्युत प्रवाह सोडतात तो साधारणपणानं 300 व्होल्ट ते 1200 व्होल्ट इतका असतो आणि हा कायमस्वरूपी त्याच्यातनं सोडलेला नसतो, तर तो फक्त सेकंदाचा फक्त 25% भाग म्हणजेच 0.1 ते 0.2 सेकंदासाठी तो फक्त कार्यान्वित होतो आणि जवळजवळ 75% भाग सेकंदाचा तो बंद असतो. म्हणजे आपण कल्पना करा की फक्त 25% सेकंदाच्या भागापुरताच हा एवढा मोठा विद्युत प्रवाह त्या तारेतून खेळवला जातो. आणि दुसरा प्रकार एक असतो ह्याच्यामधून किती प्रकारचा करंट, म्हणजे ज्याला आपण विद्युतधारा किंवा विद्युत प्रवाह म्हणतो, तो मर्यादित ठेवायचं काम हे नियंत्रक करते. तर आपण जाणतो की ज्यावेळेला आपल्याला विद्युत शॉक लागतो तर जर का तो 10 mA पेक्षा जास्त विद्युत प्रवाह असेल तर तो धोकादायक ठरतो. म्हणूनच हा जो नियंत्रक आहे तो साधारण 3 ते 5 mA इतक्या प्रमाणातच सुरक्षितपणाने हा विद्युत प्रवाह त्या कुंपणातून खेळवण्याला मदत करते. म्हणजेच नियंत्रक काय करतो की विद्युत दाब हा मर्यादित प्रकारे त्याच्यामध्ये ऑन ऑफ चालू बंद करतो आणि त्याची जी विद्युतधारा आहे ती नियंत्रित मर्यादित स्वरूपात ठेवतो.
0: आता हे कुंपण कसं बसवलं जातं आणि

0: कोणत्या प्राण्यांपासून संरक्षण मिळवायचं आहे त्यानुसार काही बदल करावे लागतात का, याविषयी सांगा.
1: आपल्या नेहमीच्या कुंपणानुसार ह्याच्यामध्ये आपण जे आपल्याकडे उपलब्ध असतील ते खांब वापरू शकतो. तर ह्याच्यामध्ये आपण लाकडी किंवा धातूचे खांब वापरतो आणि आपल्या नेहमीच्या कुंपणापेक्षा ह्या दोन खांबामधलं अंतर आपण जास्त ठेवू शकतो. त्यामुळंच 8 ते 10 मीटर अंतरावर हे कुंपण बसवता येतं आणि त्या प्रत्येक खांबावर एक पोर्सेलिनचा विद्युतरोधक म्हणजेच इन्सुलेटर असतो. त्याच्यावर कुंपणाची तार बसवलेली असते की जी साधारण 12.5 गेजची असते आणि ह्या कुंपणाचं जे सर्किट आहे ते जमिनीतून पूर्ण होतं आणि त्याच्यामुळंच ह्या नियंत्रकाच्या शेजारी खूप व्यवस्थित पद्धतीनं त्याचं अर्थिंग केलेलं असतं. तर म्हणजेच काय आहे की लाकडी किंवा धातूचे खांब हे 8 किंवा 10 मीटर अंतरावर रोवायचे आणि विद्युतरोधकाच्या साह्यानं कुंपणाची तार ओढायची आणि जमीन ही एक परिपथाचा भाग म्हणून वापरला गेल्यामुळं नियंत्रकाच्या शेजारी ही उत्तम रीतीने भूसंपर्कित म्हणजे अर्थिंग केलेले असते आणि ह्याच्यामध्ये 8 वेटोळ्यांची बनवलेली कुंडली आणि विद्युत विरोधक यांच्या उपयोगानं जर का विद्युत लता म्हणजेच आपल्याला जे लाईटनिंग होतं आकाशामध्ये वीज चमकली कोसळली म्हणतो ती जर का या कुंपण तारांवर पडली तर ती सुरक्षितपणानं जमिनीकडे प्रवाहित केली जाईल ह्या पद्धतीनं ते अर्थिंग केलेलं असतं आणि त्यामुळंच नियंत्रकाचे पण हानीपासून संरक्षण होते. तर अशा पद्धतीनं हे कुंपण बसवलं जातं. तर ह्या कुंपणामुळं आपल्याला कोणत्या प्राण्यांपासून संरक्षण करता येऊ शकतं तर आपल्याला जी विद्युत तार आपण बसवतोय तर त्यामुळं गाई असू देत घोडे म्हैस तसंच शेळ्या आणि मेंढ्या ह्या सगळ्यांसाठी पण आपल्याला हे वापरता येतं. फक्त याच्यामध्ये असं आहे की शेळ्या आणि मेंढ्या त्यांच्या पाठीवरती असलेल्या जाड केसांच्यामुळं हव्या त्या प्रमाणात त्यांना विद्युत धक्का बसत नाही आणि म्हणूनच ज्या प्राण्यांच्यापासून आपल्याला संरक्षण मिळवायचं आहे त्यानुसार नियंत्रकाचं सेटिंग थोडंसं बदलावं लागतं. किंवा तसंच प्राण्यांची जशी उंची असते त्यानुसार खांबावरील कुंपण तारेची उंची आणि संख्या ही निर्धारित करावी लागते आणि ह्या सर्व सेटिंगच्या नंतरच आपल्याला कार्य जास्त समाधानकारकरित्या मिळू शकतं. कारण बऱ्याचदा जंगली श्वापदामध्ये रानटी डुकरे असतात आणि हत्तीसुद्धा असतात. आता महाराष्ट्रामध्ये हत्तींचा त्रास कमी आहे परंतु दक्षिण भारतामध्ये हत्तीसुद्धा असतात. तर त्या दृष्टीनं आपण जे काही कुंपण बसवू त्याची जी उंची आहे ती आणि ज्या प्राण्यांच्यापासून आपल्याला संरक्षण मिळवायचं आहे त्यानुसार नियंत्रकात बदल करून आपण कुंपणाचं काम व्यवस्थितरित्या करू शकतो.
0: कुंपण तारीची जी निवड आहे ती कशी करतात आणि त्या पद्धतीनंच कुंपण घालण्याचे फायदे जे आहेत त्याविषयी काय सांगू शकाल आणि त्यासोबतच सुधारित तंत्राचा वापर करणं शक्य आहे का या सगळ्या प्रणालीमध्ये?
1: आता कुंपण तार निवडणं हा एक खूप महत्वाचा भाग आहे. तर साधारणपणानं 2.5 स्क्वेअर mm किंवा 12.5 गेजची जास्त तन्यता असलेली तार ही विद्युत कुंपणासाठी योग्य असते. तिचा ताण हा बारीक तारेपेक्षा चांगला राहतो आणि योग्य प्रमाणात गरजेनुसार त्यातून विद्युत प्रवाह वाहू शकतो आणि ही तार सर्वसाधारण दृष्टीला दिसण्याजोगी असते त्यामुळं माणसाला ती दिसू शकते आणि तो काळजी घेऊ शकतो. आणि जर का अंतर खूप जास्त असेल किलोमीटरमध्ये असेल तर जास्त सुवाहक अशी ॲल्युमिनियम कोटेड तार वापरायची आणि जेथं गॅल्वनाइज तार जमिनीमुळे गंजू शकते अशा इमारतींच्या ठिकाणी डबल इन्सुलेटेड केबल वापरायची. म्हणजेच काय आहे की तारेची सुवाहकता हा भाग विचारात घ्यायचा आहे आणि कुंपणाची तार निवडायची आहे. तर अशा पद्धतीनं हे विद्युत कुंपण आपण केलं तर त्याचे काय फायदे आहेत? तर मगाशीच म्हटल्याप्रमाणे आपल्याला साध्या नेहमीच्या कुंपणापेक्षा हे विद्युत कुंपण जास्त फायदेशीर अशा पद्धतीनं ठरतं की कुंपणातील अंतर जे आहे प्रत्येका खांबातलं ते जास्त असल्यामुळं एकूण खांब आहे ते कमी लागतात आणि काटेरी तार न लागता दणकट गोल तार लागते. कारण काही देशांमध्ये त्या काटेरी तारेवर प्रतिबंध लावलेले आहेत आणि कुठलाही दाब त्या तारेवर नसल्यामुळं त्याला झीज पण होत नाही किंवा तूट पण नसते. आणि ज्या प्राण्यांच्यापासून संरक्षण मिळवायचं आहे त्यानुसार आपण कुंपण करू शकतो. आता सध्या

0: ही पद्धती जवळजवळ देशातल्या जगातल्या 165 देशांमध्ये वापरली जाते आणि सर्वात सुरक्षित आणि प्रभावी पद्धत आहे. आणि कुंपण उभं करणं, देखभाल करणं खूप सोपं आहे. कमी कालावधीमध्ये आपण ते करू शकतो. आणि ह्याची आयुर्मर्यादा जास्त असून गरजेनुसार आपण एखादे कुंपण ह्या ठिकाणचे काढून दुसऱ्या ठिकाणी पण वापरू शकतो. आणि ह्या कुंपणामुळे सर्व प्रकारच्या जंगली श्वापदापासून उत्तम संरक्षण मिळते आणि यामध्ये जनावरांचा मृत्यूसुद्धा होत नाही. फक्त यामध्ये एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की कुंपण लावताना नियंत्रक न वापरता कधीही विद्युत कुंपण वापरू नये. आणि ह्यामध्येच आपण जर का सुधारित तंत्रज्ञान वापरलं तर सायरन किंवा अलार्म ह्यासारखी सुरक्षा उपकरणंसुद्धा बसवू शकतो आणि त्यामुळं धोक्याची सूचना संबंधितांना मिळू शकते. तसंच आता सुधारित AI टेक्नॉलॉजीचा पण आपण वापर करू शकतो, त्याच्यामध्ये कॅमेरा लावू शकतो. अशा पद्धतीनं सुधारित तंत्रज्ञान आणि विद्युत कुंपण ह्या दोन्हींच्या वापरानं आपण पूर्णतः सुरक्षा प्राप्त होऊ शकते. तर फक्त ग्रामीण भागात शेतीसाठीच न म्हणता अशा प्रकारे उभं केलेलं जे विद्युत कुंपण आहे ते शेती असू दे, कारखाने असू देत, जंगल असू दे, वन असू दे किंवा आपल्या शहरातली वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सुद्धा हे वापरता येऊ शकेल. तर अशा पद्धतीनं हे विद्युत कुंपण हे एक सुरक्षितता खूप मोठा भागच आहे.
1: डॉक्टर, आपण ही जी मुलाखत दिली आकाशवाणी अहमदनगर केंद्राच्या वतीनं आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो.
0: धन्यवाद.

शेतकरी बंधू भगिनींनो, आत्ताच आपण विद्युत कुंपण याविषयीची मुलाखत ऐकली. मुलाखत होती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर ममता पटवर्धन यांची. मुलाखत घेतली होती संतोष मते यांनी. ही मुलाखत आम्ही पुनः प्रसारित केली होती.

शेतकरी बंधू भगिनींनो, यानंतर कार्यक्रमात पुढे ऐकूयात खरीप हंगामातील भाजीपाला पिकांची पूर्वतयारी, याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या भाजीपाला सुधार प्रकल्पाच्या कनिष्ठ भाजीपाला पैदासकार डॉक्टर शर्मिला शिंदे यांची सोमनाथ कांडके यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार सर.
0: मॅडम, खरीप हंगामातील भाजीपाला पिकांचं उत्पादन घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये कोणती काळजी घेणं गरजेचं आहे, कोणत्या प्रमुख बाबींकडे लक्ष देणं गरजेचं आहे, त्याविषयी सांगूयात.
1: शेतीच्या कुठल्याही हंगामास आपण जर सुरुवात करायची म्हटली तर त्याचे योग्य नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी प्रथमतः माती परीक्षण ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे कोणत्याही हंगामास सुरुवात करण्यापूर्वी मातीचे परीक्षण करून घेणे खूप महत्त्वाचे आहे. तर त्या परीक्षणाचा जो अहवाल समजावून घेणे आवश्यक आहे, त्यानुसार आपण त्याच्या आपल्याला लागणाऱ्या निविष्टांची म्हणजे रासायनिक खते, कीटकनाशके ह्या सगळ्यांची ना आपण खरेदी करण्याची आपण निविष्टांची आपण त्याच्यामध्ये हे करू शकतो, म्हणजे त्यांचं योग्य नियोजन करू शकतो आणि त्याच्यात आपल्याला खर्चाची बचतही होण्यासाठी मदत होते.
0: मॅडम, भाजीपाला लागवड करताना जमीन कशा स्वरूपाची असणं गरजेचं आहे किंवा एकूणच चांगलं हवामान त्यासाठी कसं असावं याविषयी सांगूयात.
1: भाजीपाला लागवड करण्यासाठी अत्यंत भारी किंवा खूप हलकी अशी जमीन अजिबात निवडू नये. साधारणतः भाजीपालाची लागवड करताना मध्यम काळी, कसदार, पाण्याचा उत्तम निचरा होणारी तसेच भरपूर सेंद्रिय कर्ब असणारी जमीन निवडावी. तसेच जमिनीचा सामू हा साधारणतः 6.5 ते 7.5 तसेच ती 1.5 ते 2 मीटर खोल असलेली असावी. अशी जमीन ही भाजीपाला लागवडीसाठी योग्य समजली जाते. जर आपल्याला भारी जमिनीमध्ये लागवड करायची असेल तर आपल्याला हेक्टरी 400 किलोग्रॅम जिप्समचा वापर करावा. त्यामुळे जमीन हलकी होण्यास आणि त्याचा पाण्याचा योग्य निचरा होण्यास मदत होते. भाजीपाल्यांची निवड करताना साधारणतः आपल्या जमिनीचा मगदूर कसा आहे, पाण्याची उपलब्धता कशी आहे, बाजारपेठामध्ये कोणत्या भाजीपाल्याला जास्त बाजारभाव आहे आणि त्याचा एकूण लागवडीसाठी खर्च किती येईल, मुख्यतः मागील हंगामात आपण कोणते पीक घेतलेले आहे या बाबी आपण कटाक्षाने बघितल्या पाहिजे. तसेच जर आपण भाजीपाल्याची जातीची निवड करतो त्यावेळेला त्या परिसरातील ग्राहकांची मागणी कोणत्या जातीसाठी जास्त आहे, कोणत्या जातीला हमखास जास्त भाव आपल्याला मिळतो, अशाच जातीचा किंवा वाणाचा आपण निवड करावी. तसेच तो वाण हा भरपूर उत्पादन देणारा, रोग व किडी यांना कमी प्रमाणात बळी पडणारा, तसेच तेथील हवामानाशी मिळते जुळते घेणारा असावा.
0: आता भाजीपाला लागवड करत असताना बियाणांची निवड करताना कोणती काळजी शेतकरी बांधवांनी घ्यावी?
1: आपल्याला मिळणारे पूर्ण भाजीपालाचे उत्पादन हे उत्तम प्रतीच्या बियाण्यावर अवलंबून असते. बियाणे जर निकृष्ट दर्जाचे असेल तर आपण केलेले सर्व प्रयत्न, सर्व कष्ट आपले वाया जाऊ शकतात. म्हणून बियाणांची निवड करताना आपण किंवा ते विकत घेताना खात्रीच्या सरकारी बीजोत्पादन संस्था, कृषी विद्यापीठे, संशोधन केंद्रे तसेच खात्रीच्या विक्रेत्याकडूनच ती विकत घ्यावी. विकत घेताना त्यांची उगवण शक्ती, प्रमाण, बीज प्रक्रिया इत्यादी बाबी आवर्जून तपासाव्यात.
0: भाजीपाला लागवडीसाठी रोपवाटिका व्यवस्थापन शेतकरी बांधवांनी कसं करावं, त्यासाठी कोणत्या गोष्टींची शेतकरी बांधवांनी पूर्तता करावी त्याविषयी सांगूया.
1: भाजीपाला पिकामध्ये घेवडा, भेंडी, गवार, वेलवर्गीय भाज्या, पालेभाज्या, शेंगवर्गीय भाज्या इत्यादींचे जे बी आहे ते आपण कायम जागी लावून लागवड करतो, म्हणजे डायरेक्ट आपण शेतामध्ये त्यांची पेरणी करतो. आणि तसेच वांगी, मिरची, कांदा यासारख्या भाज्यांची आपण गादी वाफ्यावर प्रथम रोपे तयार करून त्यांची पुनर्लागवड करतो. तर साधारणतः रोपे तयार करण्यासाठी आपल्याला 3x2 मीटरच्या आकाराचे गादी वाफे करून त्यात चांगले कुजलेले शेणखत, संयुक्त खते, नंतर

0: कार्बोफ्युरॉन असे हे मातीत मिसळून गादी वाफे तयार करावे. त्याच्यानंतर त्याच्या बियाणांची लागवड ही ओळींमध्ये 3 ते 4 सेंटीमीटर खोलीवर बी पेरून त्याच्यामध्ये त्यांची पेरणी करावी व त्याच्यावर हलकेसे पाणी द्यावे, कारण भाजीपाल्या पिकाची जी बी आहे ते खूप हलके असतात. तुम्ही जर जास्त प्रमाणात पाणी दिले तर ते खोलवर जमिनीत जाऊन त्याची उगवण शक्तीवर त्याचा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे त्याला झारीने हलकेच पाणी द्यावे. आणि रोपवाटिका ही रोगमुक्त व कीडमुक्त राहण्यासाठी त्याच्यात मच्छरदाणीचा वापर करावा, जेणेकरून त्याची जोमदार व चांगली रोपे तयार करता येतात.
1: मॅडम, भाजीपाला पिकांच्या लागवडीपूर्वी आपल्या शेतकरी बांधवांनी कोणती काळजी घ्यावी, कोणत्या गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष द्यावं?
0: भाजीपाला पिकांमध्ये साधारणतः काकडी, घोसाळी, पडवळ, गवार, कारली, दोडका, दुधी भोपळा, भेंडी इत्यादीची लागवड आपण बियांपासून करतो, त्यामुळे त्याच्याची बीज प्रक्रिया ही खूप महत्त्वाची बाब आहे. तर बीज प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला थायरम किंवा कॅप्टन किंवा कार्बोफ्युरॉन 3 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात ती बियाणं सोळून घ्यावी व त्यामुळे काय होते की बियाणांचे रोग व किडीपासून त्यांचं संरक्षण होते. तसेच टोमॅटो, मिरची, वांगी, कांदा इत्यादी रोपे आपण तयार करून पुनर्लागवड करतो, त्यामुळं पुनर्लागवडीपूर्वी या रोपांची कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाच्या द्रावणात ती बुडवून घेणे खूप आवश्यक आहे, त्यामुळे त्यांची बुरशी व किडींमुळे त्यांचे नियंत्रण होऊ शकते. त्यासाठी इमिडाक्लोप्रिड 5 मिली, त्याच्यामध्ये 10 ग्रॅम कार्बन डॅझिम हे 10 लिटर पाण्यांमध्ये आपण बुडवून ह्याचे द्रावण बनवून त्यांची रोपं बुडवून मगच त्यांची पुनर्लागवड करावी. पूर्व मशागत करण्यासाठी जमिनीची उभी व आडवी दोन्ही नांगरट खोलवर नांगरट करणे गरजेचं आहे आणि लागवडीपूर्वी साधारणतः 1 महिन्यात म्हणजे फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये त्यांची नांगरट झाली पाहिजे, जेणेकरून सूर्यप्रकाशाच्या उष्णतेमुळे जे काही बुरशीजन्य रोग किंवा त्यांची कीटक किंवा रोग बुरशी आहे तर ही त्या उष्णतेमुळे त्यांचा नायनाट होतो. तसेच त्यांच्यानंतर नांगरटीनंतर कुळवणी करावी व शेणखत साधारणतः 10 ते 15 प्रति टन प्रति हेक्टरी हे मातीमध्ये मिसळावे. भाजीपाला पिके ही रासायनिक आणि सेंद्रिय खतांना चांगली प्रतिसाद देतात. जरी ते खरे असले तरी आपण रासायनिक खतांचा जास्तीत जास्त वापर हा आपण टाळला पाहिजे आणि जास्तीत जास्त सेंद्रिय गांडूळ खते, शेण खते यांचा वापर आपण केला पाहिजे. खतांचं व्यवस्थापन करताना आपण लागवडीच्या वेळी अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद आणि संपूर्ण पालाश हे दिले पाहिजेत आणि उरलेले अर्धे नत्र हे 2 हप्त्यामध्ये म्हणजे फुलोराच्या वेळी आणि फळधारणाच्या वेळी आपण त्यांना दिले पाहिजेत. तसेच पाणी व्यवस्थापन करताना पिकांच्या गरजेनुसार पावसाळी परिस्थिती, जमिनीचा मजदूर ह्या गोष्टी विचारात घेऊनच आपण पिकांना पाणी दिले पाहिजे. फळधारणाच्या काळात पिकांना पाणी कमी पडू दिले नाही पाहिजे, नाहीतर टोमॅटोसारख्या पिकांमध्ये त्यांना तडे जाण्यास सुरुवात होते. खरीप हंगामातील जर पाण्याचे व्यवस्थापन करायचे असेल तर खरीप हंगामात हलक्या जमिनीसाठी 8 ते 9 दिवसांनी पाणी द्यावे व भारी जमिनीत 10 ते 12 दिवसांनी पाणी द्यावे, त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन देण्यास मदत होऊ शकते. जर आपण भाजीपाला पिकाचे तण व्यवस्थापन जर बघितले तर भाजीपाला पिकं हे हंगामी असल्यामुळे लागवडीनंतर 1 ते 2 खुरपण्या करून पीक हे स्वच्छ ठेवावे आणि तणमुक्त ठेवावे, त्यामुळे रोगा व किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. सध्याची वाढती मजुरी आणि मजुरांचा पुरवठा यामुळे आपल्याला जे पिकांच्या तणांचा बंदोबस्त करणे हे खूप अडचणीचे जाते, त्यामुळे आपल्याला रासायनिक तणनाशकाचा वापर हा अपरिहार्य आहे, परंतु वारंवार तणनाशकाचा वापर करणे सुद्धा धोक्याचे आहे. त्यामुळे पिकांची फेरपालट करणे, जलद वाढणारी कमी कालावधीत वाढणारी पिकं ही करणे आवश्यक आहे. तणनाशकाचा वापर करताना आपण ज्या पिकांसाठी ते तणनाशक शिफारस केलेले आहे त्याच पिकांसाठी त्यांचा वापर करावा, त्यांचे प्रमाण आणि वेळ याही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. जर आपण कीड व रोगांचे व्यवस्थापन जर आपल्याला करायचे असेल तर बहुतेक भाजीपाला पिके ही रोग व किडींना लवकर बळी पडतात, त्यामुळे विशेषतः टोमॅटो, मिरचीवर येणारा चुरडामुरडा, वांग्यातील फळे व शेंडे पोखरणारी आळी, भोपळावर्गीय भाजीपाल्यामध्ये येणारी फळमाशी, कांद्यावरील फुलकिडे या रोग व किडींचा प्रमाण

0: जास्त प्रमाणात प्रादुर्भाव खरीप हंगामात दिसून येतो. तर फळमाशीच्या नियंत्रणासाठी साधारणतः 5 एकरी प्रमाणात कामगंध सापळ्यांचा वापर करावा. तसेच 5% निंबोळी अर्काची फवारणीसुद्धा करावी. मावा व तुडतुडे नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड 70% WG याच्यामध्ये साधारणतः 0.7 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी करावी. तसेच तुडतुड्यांसाठी पिवळे आणि निळे चिकट सापळे ठिकठिकाणी लावावे. अशा तऱ्हेने आपण रोग किडीचे पाण्याचे तणांचे व्यवस्थित जर आपण नियंत्रण केले तर आपल्याला निश्चितच त्याचा आपल्या भाजीपाल्याचे जास्तीत जास्त उत्पादन मिळण्यासाठी फायदा होऊ शकतो.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील, शंका असतील, तर मॅडम सोबत संपर्क साधून त्या विचारू शकता. त्यांचा मोबाईल नंबर आहे 9403182555. पुन्हा एकदा 9403182555. शिंदे मॅडम, आज आपण कार्यक्रमात सहभागी झाला त्यासाठी आकाशवाणीच्या वतीनं आणि शेतकरी बांधवांच्या वतीनं मनापासून आभार, धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण खरीप हंगामातील भाजीपाला पिकांची पूर्वतयारी याविषयीची मुलाखत ऐकलीत. मुलाखत होती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या भाजीपाला सुधार प्रकल्पाच्या कनिष्ठ भाजीपाला पैदासकार डॉक्टर शर्मिला शिंदे यांची. मुलाखत घेतली होती सोमनाथ काणके यांनी. ही मुलाखत आम्ही पुनः प्रसारित केली होती.
1: प्रधानमंत्री शेतकरी मान

0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित
1: आणि 60 वर्ष वयापासून 3000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित.
0: 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी.
1: या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान.
0: सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे
1: आणि आपले निःशुल्क नोंदणीकरण करावे.
0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर आजच्या किसान वाणी कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. जाता जाता एक आठवण उद्याच्या शेतीविषयक कार्यक्रमांची. उद्या सकाळी 6:40 प्रसारित होणाऱ्या कृषीवाणी कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेऊयात सिलिकॉन विषयी. तर शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर आजच्या किसानवाणी कार्यक्रमात मी अंकुश जोशी
3: आणि मी अक्षता अन्नदाते
2: आपला इथेच निरोप घेतो. पुन्हा भेटूया आधुनिक शेतीविषयीच्या मुलाखती घेऊन. तोपर्यंत

0: श्रोतेहो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठी प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. रात्रीचे 8 वाजले आहेत. ऐकूयात काही निवेदनं.
1: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
2: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
2: वरत नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
1: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया.
2: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरत नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
3: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
4: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची अँजिओप्लास्टी व स्टेंटिंग.
3: थायरॉइडच्या गाठी,
4: गर्भाशयातील फायब्रॉइड,
3: वाढलेली प्रोस्टेट,
4: विविध बायोप्सीज,
3: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
4: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
3: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
4: फोन 7400484088.
3: 7400484088.
5: ऐका

0: ऐका ऐका गाव वाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका, तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा। दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
3: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात। शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला।
2: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर।
4: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे। प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी। सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद।
5: श्रोते हो, ऐकूयात हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधी निवेदन। श्रोते हो, येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 3 जून 2026 विषय आहे स्किझोफ्रेनिया, मानसिक आजार, कारणं, लक्षणं आणि उपचार। आपल्या शंकांचं निरसन करतील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे। लाईव्ह प्रसारणाची वेळ 9 ते 10। संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 0241 242 3471 आणि 242 36 72। निवेदन संपलं। आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे। यानंतर ठीक 8:05 मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत।

आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ। तांत्रिक अडचणींमुळे CUET UG परीक्षेला विलंब। सुमारे 4,500 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार। गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी लादण्याचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण। कर्नाटक काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी DK शिवकुमार यांची निवड। बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी। आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बातद्वारे देशवासियांना संबोधित करणार। देशात होणाऱ्या कापसाच्या आयातीवरचं सर्व प्रकारचं आयात शुल्क पुढच्या 5 महिन्यांसाठी माफ केल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे। हा नियम 1 जून 2026 पासून 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत लागू असेल असं अर्थ मंत्रालयानं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे। देशातल्या वस्त्रोद्योगाला विशेषतः SME क्षेत्राला पुरेसा कच्चा माल रास्त दरात उपलब्ध व्हावा यासाठी हे पाऊल उचलल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे। केंद्रीय विद्यापीठांमधल्या पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा असलेल्या CUET UG मध्ये आज तांत्रिक अडचणी आल्या, त्यामुळे 3,765 विद्यार्थ्यांना ही परीक्षा पुन्हा देण्याची संधी NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं उपलब्ध करून दिली आहे।

परीक्षा केंद्रात बायोमेट्रिक पडताळणी झाल्यावर तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा देता येणार नाही असं लक्षात आल्यानं हे विद्यार्थी निघून गेले होते. परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर करणार असल्याचं एनटीएनं सांगितलं आहे. सकाळच्या सत्रात तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा काही ठिकाणी सुमारे 2 तास उशिरा सुरू झाली, त्यामुळे दुपारचं सत्रही उशिरा सुरू झाल्याचं संस्थेनं कळवलं. ही परीक्षा घेणाऱ्या TCS आयऑन संस्थेनं तांत्रिक अडचणींचा अहवाल NTA सादर केला आहे. महानगर गॅसनं वाहनांसाठी वापरला जाणारा CNG आणि पाईपाद्वारे पुरवल्या जाणाऱ्या घरगुती वापराच्या PNG दरात वाढ केली आहे. CNG प्रति किलो 2 रुपयांनी महाग झाल्यानं 1 किलो CNG आता 86 रुपये मोजावे लागणार आहेत. PNG दरात प्रति युनिट 50 पैशांनी वाढ केल्यानं त्याचा प्रति युनिट दर 52 रुपयांवर पोहोचला आहे. गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही असं केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आज म्हणाले. एका खासगी वृत्तसंस्थेनं घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. देशभरातल्या विविध गटांकडून अशा मागण्या सातत्यानं येत असतात. गोहत्येसंबंधीचे कायदे प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत आणि अनेकदा स्थानिक परिस्थिती आणि बाबींचा विचार करूनच त्याबाबत निर्णय घेतले जातात असं मेघवाल यांनी स्पष्ट केलं. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह देशाचं सशस्त्र दल कोणत्याही लष्करी मोहिमेसाठी तयार असल्याचं देशाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात खडकवासला इथं राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाला संबोधित करताना बोलत होते. ऑपरेशन सिंदूरमधून सशस्त्र दलांमधील परस्पर समन्वयाचं महत्व अधोरेखित झालं असं ते यावेळी म्हणाले. या तुकडीतून 18 महिला आणि 12 मित्र देशातल्या 24 कॅडेटसह 53 कॅडेट्स उत्तीर्ण झाले. पदवी प्राप्त केलेल्या कॅडेट्सनी वेगानं बदलत असलेल्या संरक्षणविषयक परिस्थितीत सातत्यानं शिकत राहणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी यावेळी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते यावेळी म्हणाले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान देशाच्या नौदलानं पाकिस्तानच्या संपूर्ण नौदलाला त्यांच्या बंदरामध्येच अडकवून ठेवलं होतं असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. लखनऊ इथं आज नौसेना शौर्य वाटिका या खुल्या नौदल संग्रहालयाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या मोहिमेदरम्यान पाकिस्तानवरचा दबाव टिकून ठेवण्यात भारतीय नौदलानं महत्त्वाची भूमिका बजावली. आपलं नौदल अरबी समुद्रात पूर्ण सज्जतेनं आणि ताकदीनं तैनात होतं. परिणामी पाकिस्तानचं संपूर्ण नौदल स्वतःच्याच बंदरामध्ये अडकून राहिलं असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी DK शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा आमंत्रित केलं आहे. 3 जून रोजी संध्याकाळी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. त्यापूर्वी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी शिवकुमार यांची निवड झाली. त्यानंतर त्यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केला. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानं शिवकुमार यांना ही संधी मिळाली आहे. AIADMK 4 आमदारांना आमिष दाखवून TVK पक्षात घेतल्याचा आरोप AIADMK केला आहे. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी पक्षाचे प्रतोद अग्री SS कृष्णमूर्ती यांनी आज राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांना केली. या 4 आमदारांनी पक्षादेश न मानता TVK पक्षाला मतदान केलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून प्रसारित केला जाणार आहे. या संबोधनाचा मराठी अनुवाद रात्री 8 वाजता आकाशवाणीवरून प्रसारित केला जाईल. पाकिस्तानच्या ISI आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डशी संबंधित 9 जणांना दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकानं आज अटक केली आहे. देश विघातक कृत्यांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. देशभरात टाकलेल्या छाप्यांमधून सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा

हस्तगत केला आहे. अटक केलेल्यांमध्ये मुंबईतल्या दोन जणांचा तसंच नेपाळी नागरिकांचाही समावेश आहे. देशभरातले अणुऊर्जा प्रकल्प, वीज उत्पादन प्रकल्प, रेल्वे स्थानकं, विमानतळं इत्यादी महत्वाच्या ठिकाणांवर हल्ले करण्याच्या सूचना या व्यक्तींना मिळाल्या होत्या. पाकिस्तानातल्या कुख्यात गुंडांशी समाज माध्यमाद्वारे संपर्कात असलेल्या देशभरातल्या सुमारे 600 संशयितांना पोलिसांनी ओळखून काढलं आहे. या कारवायांमध्ये कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि ISI ही पाकिस्तानी गुप्तचर संस्था एकत्रितरित्या सामील असल्याचा निष्कर्ष अन्वेषण संस्थांनी काढला आहे. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन ओंग लाईंग यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं. ते भारताच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. राष्ट्राध्यक्ष म्हणून हा त्यांचा पहिलाच भारत दौरा आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. त्यापूर्वी राष्ट्राध्यक्षांनी बिहारमध्ये गया इथं महाबोधी मंदिराला भेट दिली. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचं अजिंक्यपद यंदा नव्या टेनिसपटूकडे जाणार हे स्पष्ट झालं आहे. पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत

0: केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. त्यापूर्वी राष्ट्राध्यक्षांनी बिहारमध्ये गया इथं महाबोधी मंदिराला भेट दिली. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचं अजिंक्यपद यंदा नव्या टेनिसपटूकडे जाणार हे स्पष्ट झालं आहे. पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत काल 19 वर्षाचा जुआओ फॉन्सेका यानं दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच याला पराभवाचा धक्का दिला. अटीतटीच्या या सामन्यात पहिले दोन सेट्स गमावल्यानंतर फॉन्सेकानं जोरदार पुनरागमन करत सामना 4-6, 4-6, 6-3, 7-5, 7-5 असा जिंकला. अग्रमानांकित यॅनिक सिनर, दानिल मेदवेदेव, टेलर फ्रिड्स हे आघाडीचे टेनिसपटू यापूर्वीच स्पर्धेबाहेर गेले आहेत. महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंका, एलिना स्वितोलिना, मीरा अँड्रीवा, इगा स्वियांतेक, नाओमी ओसाका यांनी आपापल्या प्रतिस्पर्धांना नमवत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. सिंगापूर खुल्या टेनिस स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं आज पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत च्या सामन्यात त्यांनी कोरियाच्या अग्रमानांकित जोडीवर मात केली. या स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीतल्या सामन्यात मात्र आज ध्रुव कपिल आणि तनिषा क्रॅस्टो या भारतीय जोडगोळीला पराभवाचा धक्का बसला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. तांत्रिक अडचणीमुळे CUET UG परीक्षेला विलंब. सुमारे 4,500 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार. गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी लादण्याचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. कर्नाटक काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी DK शिवकुमार यांची निवड. बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बातद्वारे देशवासियांना संबोधित करणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: Shambharaunsh 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं प्रसारण सभेत पुन्हा एकदा स्वागत. रात्रीचे 8:15 आहेत.
2: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन्स ओपन.
3: पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
1: श्रोतेहो, प्रसारित करत आहोत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने कार्यक्रम मौजे चौंडी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. लेखन प्राध्यापक डॉक्टर नवनाथ वाव्हळ यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.
4: श्रोते हो, आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात थोर पुरुषांची जशी वाण नाही तशीच थोर स्त्रियांची देखील कमतरता नाही. आणि त्यामध्ये देखील स्त्रियांचं कार्य हे भरीव असं आहे, प्रेरक आहे. या स्त्रिया नुसत्याच कीर्तिशालिनी नाहीत तर त्या स्फूर्तीदात्या आणि प्रातस्मरणीय अशा ठरल्या आहेत.
5: श्रोते हो, आपला भारत देश एक विशाल देश आहे. या देशाला इतिहास आहे, संस्कृती आहे. इतिहासाला आणि संस्कृतीला घडविणारे, जोपासणारे थोर स्त्री पुरुष आणि त्यांची थोर परंपरा आहे. केवळ राज्यकारभाराच्या सत्तेचा उपभोग न घेता जनसेवेला ईश्वर सेवा मानणारे काही राज्यकर्ते या भारतात झाले. त्यापैकीच एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर.
4: कृतज्ञता हे भारतीय संस्कृतीचं खास असं वैशिष्ट्य सांगता येतं. कृतज्ञता हा आपल्या संस्कृतीचा

0: अविभाज्य घटक ठरलाय. म्हणूनच आपल्या देशातल्या थोर महान स्त्री पुरुषांचं आपण सतत स्मरण करतो आहोत आणि ते तर आपलं आद्य कर्तव्यच आहे.
1: श्रोते हो, यंदा राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचा त्रिशताब्दी जन्मोत्सव आपण साजरा करतोय. या निमित्तानं अवघ्या देशवासियांना अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी जाणून घेण्याची फार मोठी जिज्ञासा दिसते.

0: श्रोते हो, पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांनी चौंडीच्या मातीला सुगंधित केलंय. इथंच राजमाता अहिल्याबाईंनी बालपणी मिळालेलं शिक्षण, प्रशिक्षण, संस्कार, प्रथा आणि चालीरीती त्यांच्या भावी जीवनाचा पाया ठरल्या.
1: पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर आणि चौंडी यांचा इतिहास मोठा रोमांचकारी आढळून आलाय. या दोन्ही बाबींचा परस्पर संबंध रेखाटताना कवी असं म्हणतो, पूर्व दिव्य हे ज्यांचे मंगल, भविष्य त्यांचे साच सुमंगल.
0: या काव्यपंक्तीप्रमाणे चौंडी भूमीच्या वैभवाचं हे प्रतीक म्हणता येईल. अहिल्याबाईंनी आपल्या लोकोत्तर कार्यामुळे चौंडीला अवघ्या भारतात ओळख दिली आहे. पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकरांनी अखिल भारतवर्षाकडून चौंडीला आपल्या लोककल्याणकारी कार्यानं बहुमान मिळवून दिलाय.
1: पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांना आपण एक आदर्श माता, आदर्श कन्या, आदर्श पत्नी, आदर्श सून, आदर्श प्रशासक म्हणून ओळखतो. अवघ्या भारतात त्यांच्या लोकोपयोगी कार्यामुळं त्यांच्या हयातीतच देवी, लोकमाता, राजमाता, पुण्यश्लोक या नावानं जनता त्यांच्याकडे आदरानं पाहत आलीय.
0: अहिल्याबाईंनी 18व्या शतकातल्या अस्थिर, अशांत, अधर्म आणि अनितीच्या साम्राज्यात आपल्या सार्वजनिक कल्याणकारी कार्यानं भावनात्मक पद्धतीनं अवघ्या भारताला एका सूत्रानं बांधलंय.
1: त्यांनी सांस्कृतिक एकात्मता निर्माण केली. वास्तुशिल्पाच्या निर्मितीनं भारताचा सांस्कृतिक समन्वय साधला. इतकंच नव्हे तर त्यांनी माणुसकीशी माणूस जोडला आणि माणसांना राष्ट्रांशी जोडून इंदूरच्या मालवभूमीचा आणि महाराष्ट्रातल्या श्री क्षेत्र चौंडीचा गौरव एक पावनभूमी म्हणून निर्मित केलाय. श्रोते हो, लोकमाता अहिल्याबाईंच्या जीवनाचा प्रवास हा सीनेपासून सुरू होतो आणि नर्मदा नदीच्या काठी संपतो. आपल्या प्राचीन साहित्यात नदीला लोकमाता म्हटलं जातं. या सीना आणि नर्मदेचाच लोककल्याणाचा वारसा आणि वसा जन्मापासून मृत्यूपर्यंत पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकरांनी अगदी मनापासून जपला.
0: चौंडी गावातल्या उंच टेकाडावर पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकरांच्या वडिलांची म्हणजेच मानकोजी शिंदे पाटलांची भली मोठी गडी होती. त्या गडीसमोरूनच सीना वाहते, त्यामुळं त्यांना पाण्याचं मोल जन्मापासून माहीत होत.
1: नगरेची रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविधे, हे तत्वज्ञान पुढे जीवनभर राजमाता अहिल्याबाई होळकरांनी जपलं. पाणपोया, जलकुंड, विहिरी, बारवा, नहरी, तलाव, जलाशयांच्या निर्मितीचं जणू काही ते शिक्षणच होतं.
0: 8 वर्षांची निरागस अहिल्या वाळूचं शिवलिंग बनवित होती. इतक्यात शेजारच्या सैनिकी छावणीतला एक घोडा बेभान उधळला आणि आता त्याच्या टापाखाली चिमुरडीचा खेळ उधळणार तेवढ्यात ती छोटी पोर त्या वाळूच्या शिवलिंगावर आडवी पडली. तिनं त्याचं रक्षण केलं.
1: असं करण्याचं कारण विचारल्यावर ती ताडकन म्हणाली,

0: केवळ वाळूच नाहीये, शिवलिंग आहे. मी माझ्या हातांनी ते घडवलंय. आपण जे घडवावं ते प्राणपणानं रक्षावं असंच थोरांनी सांगितलंय ना.
1: या सीनातल्या जलाशयानं बाल अहिलेला शिकवलंय, मन वाचावं पाण्याचं, स्वर वेचावं गाण्याचं, मग हळूहळू लागत कळुरे अंतरंग जगण्याचं.
0: अहिल्या देवींचं प्रशासन हे समाजकेंद्री होतं. समाजातल्या सगळ्या घटकांना समान न्याय हे त्यांचं वैशिष्ट्य होतं.
1: याची मूळ शोधली असता अहिल्या देवींचे वडील मानकोजी पाटील शिंदे हे गावचे पाटील. त्या काळी पाटील हा गावचा प्रमुख असायचा. राज्यात जसा राजाला मान तसा गावात पाटलाला मान असे. परिणामी गावातील समाजाचा दररोजचा संबंध पाटलाशी येत असे. लहानपणापासून गावातील अडला नडल्या समाजाचे प्रश्न, त्यांचे दुःख, समस्या या अहिल्या देवींनी पाहिलेल्या होत्या.
0: आणि याचा खोल परिणाम त्यांच्या मनावर झालेला दिसून येतो. ज्या वेळेला त्या राज्यकर्त्या झाल्या त्यावेळी त्यांनी आपलं प्रशासन समाजकेंद्री केलं. याबाबत अहिल्या देवींचं प्रशासन हे ब्रिटिशांना देखील आदर्शभूत असं ठरलं.
1: अवघ्या देशात जेव्हा दांडगाईचं राज्य होतं, कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नव्हता, त्या काळात अत्यंत सुरळीत चालणारे एकमेव राज्य म्हणजे माळवा होतं.
0: अहिल्याबाईंचा जन्म चोंडीमध्ये ज्या गढीतल्या वाड्यात झाला ती शिंदे पाटलांची अवघी गढी, वाडा आणि चोंडी आनंदली आणि धन्य धन्य जाहली. त्यावेळेच्या आयाबायांनी अहिल्याबाईंच्या जन्माचा पाळणा गायला आणि त्यांचे भाव मंदाकिनी गावडे यांनी आपल्या अहिल्याबाईंचा पाळणा यामध्ये अचूकपणे टिपले आहेत.
1: बाल अहिल्या एकदा चौंडीत घोड्यावर बसून रपेटीला निघाली होती. यावेळी दोन अनोळखी व्यक्तींशी तिची भेट झाली. या दोन व्यक्ती म्हणजे श्रीमंत बाजीराव पेशवे आणि त्यांचे सरदार मल्हारराव होळकर होते.
0: आपल्या राज्यातला प्रदेश नजरेखालून घालत घालत ते चोंडीशी येऊन पोचले. चोंडी एक छोटस गाव. भर दुपारचं रणरणत ऊन आणि ते दोघे जण तहानेनं व्याकुळले होते. सूर्य माथ्यावर आलेला होता. जवळपास सावलीही नाही. जवळपास कुठे विहीर किंवा तलाव दिसतोय का हे ते दोघे जण पाहत होते. इतक्यात त्यांना मागून घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला आणि त्या दोघांनी मागे वळून पाहिलं.
1: एक 7-8 वर्षांची मुलगी घोड्यावर बसून दौडत येत होती. घोडे जवळ येऊन थांबले. त्यांची नजरानजर झाली. ती मुलगी त्या दोघांकडे रोखून बघत होती. गालात हसत श्रीमंत बाजीराव पेशवे त्या मुलीला म्हणाले, बाळ, पाणी आहे का जवळपास?
0: त्यांच्या नजरेला तसंच रोखून पाहत ती मुलगी म्हणाली, आहे की, चला माझ्या मागोमाग. तिच्या पाठोपाठ श्रीमंत बाजीराव पेशवे आणि मल्हाररावांनी आपले घोडे वळवले.
1: ही चुनचुनीत मुलगी जाता जाता पाहुण्यांची चौकशी करत होती. पाहुणे कुठल्या गावचे? फौजेतील मातबर दिसता? त्यावर पाहुणे म्हणालेत, आम्ही इथले नाहीत, फौजेतील मातबर तर मुळीच नाही, आम्ही व्यापारी आहोत.
0: या श्रीमंतांच्या उत्तरावर ती खळखळून हसत म्हणाली, साप खोट, तुम्ही व्यापारी नाहीत. मग पाहुणे बोलले कशावरून बरं? या प्रश्नावर तिनं उत्तर दिलं, व्यापारी घोड्यावर पोक काढून बसतात आणि गाव सोडून असे आडरानामध्ये रपेट करत नाहीत. ते दोघंही एकमेकांकडे बघून हसले.
1: मुलीचा चाणाक्षपणा त्यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. तोपर्यंत ते गावात येऊन पोहोचले. घोड्यावरून खाली उतरून तेथे विसावा घेतला. मुलीची त्यांनी चौकशी केली. इतिहास संशोधक डॉक्टर राम इंगळे यांच्या अहिल्याबाई होळकर या ग्रंथात हीच हकीकत आलेली आहे.
0: एकदा काय प्रकार झाला? श्रीमंत बाजीराव पेशवे आणि मल्हारराव होळकर यांनी छावणी टाकली चौंडीला. मारुतीच्या देवळात त्यांचा मुक्काम राहिला. पंतोजी तात्या गेले त्यांच्या भेटीला. बरोबर होती मुलगी अहिल्या. तात्यांनी नमस्कार केला पेशव्यांना. तेव्हा अहिल्या बोलली, तात्या तुम्ही नमस्कार केला तो कुणाला? कोण बुवा आलाय हे सांगा ना सारं तुम्ही मला. तेव्हा तात्या बोलले तिला, बाळ, हे पेशवे छत्रपतींचे, यांचा दरारा साऱ्या मुलखाला. तेव्हा बाळ बोलली पेशव्याला, तुम्ही प्रधान छत्रपतींचे, तर कुठपर्यंत तुम्ही गाजवले त्यांच्या नावाला? प्रधान आणि सेनापती हे दोन हात शाहू राजाला.

0: पेशव्यांना वाटलं कौतुक फार त्यावेळा, अन बोलले मल्हाररावाला, सुभेदार तुमच्या खंडूला हीच बायको करा, यावेळा हाच जोडा चांगला शोभला. चौंडीतल्या श्री मारुती मंदिरात 8 वर्षांच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा विवाह या ठिकाणी निश्चित झाला होता.
1: पेशव्यांनी पुढाकार घेऊन 1733 मध्ये पुणे इथं थाटामाटात विवाह साजरा केला. बाजीरावाच्या रोजनिशीत खंडेरावाच्या विवाहासाठी झालेल्या खर्चाची नोंद आपल्याला पाहायला मिळते.
0: श्रोतेहो, गतकाळात चौंडीचं मोठं वास्तुवैभव होतं. इथं प्रमुख वास्तू म्हणजे गढी. चौंडी गावाच्या उंच ठिकाणी ही मध्ययुगीन काळात गढी उभारलेली होती. शिंदे पाटलांच्या या गढीस 4 भव्य बुरुज आहेत. या गढीस सर्व बाजूंनी मोठी संरक्षक तटबंदी आहे. याच गढीतून गावाचा राज्यकारभार त्या काळी चालायचा.
1: याच गढीमध्ये मध्यभागी सागवानी लाकडी बांधकाम केलेला मोठा देखणा वाडा आहे. हीच ती अहिल्यादेवींचे वडील माणकोजी शिंदे पाटलांची इतिहास प्रसिद्ध गढी. या गढीतील वाड्यात अहिल्यादेवींचं जन्मस्थान आहे.
0: महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्मवाडा पाहण्यासाठी लोक गर्दी करतात. माणकोजी शिंदे पाटलांचा हा लाकडी बांधकाम असलेला वाडा वास्तुशिल्पाचं उत्कृष्ट उदाहरण सांगता येतं.
1: मध्ययुगीन वाड्याची सर्व वैशिष्ट्य इथं आढळतात. माणकोजी शिंदे पाटलांचा हा वाडा महादेव ओढ्याच्या पूर्वेला आहे. या वाड्यातील मजबूत संरक्षण व्यवस्था ही त्या काळाशी सुसंगत अशी होती. संरक्षण दृष्ट्या अनेक उपाययोजना यामध्ये होत्या.
0: तळघर, भुयारी मार्ग, टेहाळणी व्यवस्था, चावडी, राजगृह, सदर, विश्रामगृह, ओसरी, कोठी, देवघर, इथंच कुळाचार करण्याची जागा. बाल अहिल्येचे धार्मिक शिक्षण प्रशिक्षण याच देवघरातून झालं. याच देवघरात सुशीला देवी आपल्या बाल अहिल्येला घेऊन आलेल्या.
1: इथं त्या पूजा अर्चा आणि उपासना करायच्या. अहिल्याबाईंचं भावविश्व समृद्ध करण्यामध्ये आणि धार्मिक जडणघडण करण्यामध्ये सुशीला देवी यांचं मोठं योगदान आहे. त्या तिला रामायण आणि महाभारतातल्या कथा सांगायच्या. पुढं स्वयंपाकगृह, स्नानगृह, जीना मार्ग, खलबतखाना, सज्जा, तुळशी वृंदावन, आड, रहाट अशा अनेक वैशिष्ट्यांनी मूळ वाडा सज्ज होता. याच वाड्यात बाल अहिल्या लिहायला आणि वाचायला शिकली.
0: पण इथं पुढं अनेक आक्रमणे झाली. त्यात मूळ वाडा जमीन दोस्त झालाय. त्याच धर्तीवर आजचा हा वाडा सजलेला आहे. या वाड्यातील प्रत्येक वस्तूशी अहिल्याबाईंचा थेट संबंध आलेला आहे. पुढे 28 वर्ष मावळचा राज्य कारभार करताना या वास्तूत मिळालेले संस्कार, ज्ञान, अनुभव अहिल्याबाईंना पुढील आयुष्यात उपयोगी पडलं. ही वास्तू म्हणजे त्यांचा मोठा अनमोल ठेवा होता, संस्कार केंद्र होतं.
1: श्रोते हो, पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांनी अवघ्या भारतवर्षामध्ये जी सांस्कृतिक एकात्मता निर्माण केली त्याचं मूळ चोंडीत सापडतं. इथं हनुमान मंदिर, अहिल्येश्वर मंदिर, श्री चोंडेश्वरी देवीचं मंदिर, श्री चोंडेश्वर किंवा सिनेश्वर मंदिर अशी देवळांची मोठी रेलचेल आहे. यातल्या प्रत्येक मंदिराला खूप मोठा स्वतंत्र इतिहास आणि महत्त्व आढळतं.
0: सीना नदीवर चौंडी गावाच्या समोर ऐतिहासिक घाट होता. तो अहिल्यादेवींनी बांधून घेतला होता. याच घाटावर शिंदे पाटलांच्या राजघराण्यातील महापराक्रमी, कर्तबगार, महान अशा स्त्री पुरुषांच्या समाध्या आहेत.
1: अहिल्यादेवींचे वडील माणकोजी शिंदे पाटील, मातोश्री सुशीला देवी, बंधू सरदार शहाजी शिंदे पाटील तर दुसरे बंधू सरदार महाजी शिंदे पाटील आदींची समाधीस्थानं आहेत. सर्व समाधीस्थळं घडीव दगडामध्ये बांधलेली आहेत. या समाधीस्थळाच्या बांधकामावर आकर्षक दगडी कमळ कोरण्यात आलं आहे.
0: श्रोते हो, भारताचे तत्कालीन महामहिम राष्ट्रपती डॉक्टर शंकर दयाळ शर्मा, त्यावेळचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मनोहर जोशी, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे आणि ग्रामविकास आणि पाणी पुरवठा मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 201वी पुण्यतिथी 11 सप्टेंबर 1996 रोजी अहिल्यादेवींच्या जन्मगावी अर्थात चौंडी इथे साजरी झाली.
1: राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

0: यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव म्हणून त्यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्र शासनाची मंत्री परिषद बैठक ग्रामीण भागामध्ये घेण्यात आली, तीही श्री क्षेत्र चौंडी या ठिकाणी।
1: यावेळी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे सभापती आणि चौंडी गावचे सुपुत्र प्राध्यापक राम शिंदे यांच्यासोबत संपूर्ण मंत्रिमंडळ चौंडी गावी आलं होतं।
0: यावेळी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या भव्य स्मारकाची उभारणी करण्याचा संकल्प करण्यात आला। भविष्यात हे दैदिप्यमान स्मारक पुढच्या शेकडो पिढ्यांना नवी ऊर्जा, नवी स्फूर्ती देत राहील। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना त्रिवार अभिवादन।

श्रोतेहो, आत्ताच आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने कार्यक्रम ऐकलात. मौजे चौंडी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. लेखन होतं प्राध्यापक डॉक्टर नवनाथ वाभळ यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. हा कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला.

आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 8:35 झाली आहेत. आनंद घेऊयात सुगम संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांचं गीत. संगीत आहे अशोक पत्की यांचं.

0: अशोक पत्की यांनी संगीत दिलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता सुरेश वाडकर यांचा.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे आपली आवड आणि आपकी पसंत. श्रोते हो, मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपली आवड आणि हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत हे दोन्ही कार्यक्रम आता प्रसारित होतील दर मंगळवारी आणि शनिवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा आपण आपली पत्रपसंती नक्की कळवा आणि असंख्य श्रोत्यांसोबत आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
0: श्रोते हो, तेव्हा जरूर ऐका आतापासून थोड्याच वेळात म्हणजे 9 वाजता श्रोत्यांच्या पत्रपसंतीच्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपकी पसंत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz. सुगम संगीताच्या कार्यक्रमात ऐकूयात सुमन कल्याणपूर यांचा स्वर, गीत आहे अशोकजी परांजपे यांचं आणि संगीतकार आहेत अशोक पत्की.

100.1 मेगाहर्ट्झ FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम. रात्रीचे 9 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत श्रोत्यांच्या पत्रपसंतीचा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपकी पसंत.

श्रोतेहो नमस्कार. आपल्या आवडत्या आपकी पसंत कार्यक्रमात मी सुजाता जपे सर्व रसिक श्रोतांचं मनपूर्वक स्वागत करते. रसिक श्रोतेहो हा कार्यक्रम पूर्णपणे तुमच्या पसंतीवर आधारित आहे. तुम्ही पाठवलेली पत्र आणि तुमच्या लाडक्या गाण्यांचा हा एक सुरेख संगम आहे. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत देशभरातून आमच्या रसिक श्रोत्यांनी आवर्जून मागवलेली काही सदाबहार हिंदी चित्रपट गीते. चला तर मग आजच्या या सांगीतिक मैफिलीची सुरुवात करूया. कार्यक्रमातल्या सुरुवातीच्या गीतासाठी पसंती कळवणारे आपले श्रोते आहेत साई रेडिओ श्रोता संघ देवगड फाटा तालुका नेवासा इथून दत्तात्रय चिंधे, दीपक, संदीप, साई, स्वरा, भावी, गीतांजली, कोमल आणि जनाबाई चिंधे आणि समस्त चिंधे परिवार. संकेत रेडिओ श्रोता संघ अहिल्यानगर इथून संकेत सकट, रामदास सकट, नंदा सकट, जुबेदा शेख, कोमल आणि राहुल पाटोळे. तसंच विठ्ठल मंदिर चौक बीड इथून या गीतासाठी पसंती कळवली प्रकाश पगारिया, पराग, प्रदीप पगारिया, केशव पटेल आणि रामनिवास अग्रवाल यांनी. याचबरोबर या गीतासाठी पसंती कळवणारे आणखी श्रोते आहेत बेर्डी इथून हुकुम करमरकर, सुनीता, हार्दिक, प्राची आणि तनु करमरकर. या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे सिलसिला चित्रपटातलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं जावेद अख्तर यांचं गीत. संगीत आहे शिवहरी यांचं. ऐकूयात.

किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं जावेद अख्तर यांचं हे गीत होतं सिलसिला चित्रपटातलं. संगीत होतं शिवहरी यांचं. श्रोतेहो

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात कयामत से कयामत तक चित्रपटातलं अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या स्वरातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत आहे आनंद मिलिंद यांचं आणि या गीतासाठी पसंती कळवली म्हैसवाडी तालुका मलकापूर इथून शत्रुघ्न वाल्मिक निनाजी स्वप्नील धाडे आणि अजय खिरोडकर. वंदनानगर एअरपोर्ट चौक गरीब नवाज कॉलनी इंदोर मध्य प्रदेश इथून पूजा बबीता शोभा रेखा सूर्यवंशी स्वाती प्रयाग चौधरी परी ललिता गणेश कार्तिक आणि नारायण खर्चे. रामनगर रोड शांतीनगर इंदौर इथून पसंती कळवणारे आणखी श्रोते आहेत कुमारी देविका चौधरी कविता संजय वाणी मनीष वाणी आणि मालती चौधरी. त्याचबरोबर वाघेश्वर रेडिओ श्रोता संघ वाघाडी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून बाबासाहेब काळे पांडुरंग काळे प्रेरणा वेदांत आणि बद्रीनाथ पठाडे या सर्व श्रोत्यांनी पसंती कळवली कयामत से कयामत तक चित्रपटातल्या गीतासाठी. ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या स्वरातलं कयामत से कयामत तक चित्रपटातलं हे गीत होतं मजरूह सुलतानपुरी यांचं. संगीतकार होते आनंद मिलिंद. आपकी पसंत कार्यक्रमात यानंतरच्या गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते आहेत सुरेवाडी छत्रपती संभाजीनगर इथून प्रकाश बोरगावकर, सुषमा, प्रकाश, प्राजक्ता, प्रांजली आणि सोहम बोरगावकर. माळीवेस बीड इथून किशोर उबाळे, मंगला, सपना, शीतल आणि अभिजित, बाळराजे आणि सचिन उबाळे. तसेच सेक्टर 67 मोहाली चंदीगड इथून टी डी मल्होत्रा, रितिक आणि प्रतीक मल्होत्रा, जयवीर सिंह ठाकूर, डॉक्टर अमनदीप आणि अनिल शर्मा. कालका इथून शुभचंद बजाज, बिट्टा बजाज आणि साहिल. या सर्व श्रोत्यांना ऐकायचंय हॅपी न्यू इयर 2 चित्रपटातलं इर्शाद कामिल यांचं गीत. संगीत आहे विशाल शेखर यांचं आणि गायक आहेत श्रेया घोषाल आणि अरिजित सिंग. ऐकूया या श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

0: श्रेया घोषाल आणि अरिजित सिंग यांच्या स्वरातल्या इर्शाद कामिल यांच्या गीताला संगीत होतं विशाल शेखर यांचं. चित्रपट होता हॅपी न्यू इयर 2. श्रोतेहो, आपकी पसंद हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात चांदणी चित्रपटातलं श्रीदेवी आणि जॉली मुखर्जी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत आहे शिवहरी यांचं आणि या गीतासाठी पसंती कळवली देवपेठ वाशिमहून राजेश, प्रेमा आणि प्रीती खंबाईतकर, तसेच राजश्री आणि राजू भावसार. गुरुचौक पोफळी तालुका उमरखेड इथून गणेशराव, विमलताई, अलका, कुमार विनायक आणि वरुण लांडगे. ढांडकी तालुका उमरखेड इथून श्रीकांत, करुणा, ओमकार आणि अंजली डांगे. याचबरोबर या गीतासाठी आणखी पसंती कळवली बेर्डी इथून राजेश आणि कंचन सोनी, गायत्री, वैष्णवी आणि चंचल ढोमणे, तसेच अर्जुन आणि धीरज सव्वासेरे यांनी. तेव्हा ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं चांदणी चित्रपटातलं हे गीत.
1: चांदणी

Yeah.

चांदणी चित्रपटातलं श्रीदेवी आणि जॉली मुखर्जी यांनी गायलेलं आनंदबक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते शिवहरी. कार्यक्रमातल्या यानंतरच्या गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट भावी निमगाव तालुका शेवगाव इथून श्रीराम गोंधळी, उषा वैष्णवी, पूनम आणि युवराज गोंधळी, तसेच आदर्श आणि हर्षदा पवार. संघमित्रा श्रोता संघ पोफळी जिल्हा यवतमाळ इथून जयराम सिंगनकर, दिशांत कुमार, वंदना, अर्पिता आणि समस्त सिंगनकर परिवार. काशीनिवास नागपूरहून हर्षल रंभाडे, वैष्णवी प्रकाश भारती आणि जान्हवी रंभाडे, लावण्य बुर्डे. या श्रोत्यांना ऐकायचंय दिल अपना और प्रीत पराई चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं शैलेंद्र यांचं गीत. संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता दिल अपना और प्रीत पराई. श्रोतेहो, आपकी पसंद कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 मेगाहर्ट्सवर. कार्यक्रमात आता ऐकूयात वो सात दिन चित्रपटातलं लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. आणि या गीतासाठी पसंती कळवली मुक्काम पोस्ट नवीन दहीफळ तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर इथून विठ्ठल, संगीता, आविष्कार आणि मकरंद काटे. सुंदरखेड राजमातानगर बुलढाणा इथून नरेंद्र, ज्योती आणि आकांक्षा नरवाडे, आकाशकुमार, प्रदीप अंचरवाडकर आणि आसिफ पेंटर. त्याचबरोबर MIDC चंदननगर सातारा इथून या गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते आहेत सतीश वाघमारे, अतिश, स्वाती, वर्षा, श्रमण आणि श्रुमेन वाघमारे. वारणा शहापूर कोल्हापूर इथून या गीतासाठी पसंती कळवणारे आणखी श्रोते आहेत विजय चव्हाण, तेजस्विनी, अंकिता, अनिकेत आणि माया चव्हाण. ऐकूयात या श्रोत्यांच्या पसंतीचं वो सात दिन चित्रपटातलं हे गीत.

लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांच्या स्वरातलं वो सात दिन चित्रपटातलं हे गीत होतं आनंद बक्षी यांचं. संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल. कार्यक्रमातल्या यानंतरच्या गीताला पसंती कळवणारे श्रोते आहेत पार्थ रेडिओ श्रोता संघ छत्रपती संभाजीनगर इथून राजेश साबळे, राजदीप राशी आणि शीतल साबळे. गुंडेवाडी तालुका अंबड जिल्हा जालना इथून निजाम शेख, वरुण नुपूर आणि उद्धव साबळे. मुक्काम पोस्ट बोराळा धरण इथून दत्ता घायाळ, सुनीता आणि गजानन घायाळ. मुक्काम जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथून या गीतासाठी पसंती कळवली डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक गणेश, कार्तिक आणि अश्विनी भुतेकर. छत्रपती संभाजीनगर इथून हर्सुल सावंगीचे वैष्णवी जगदाळे, भावसिंगपुराचे वैभव गौरव लोखंडे. वाकुळणी तालुका बदनापूर इथून या गीतासाठी पसंती कळवली रुद्र कोळकर आणि रिधोरादेवी इथून मेघराज युवराज कोलते यांनी. या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे उत्सव चित्रपटातलं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं वसंतदेव यांचं गीत. गायलं आहे लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी. ऐकूयात या श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

उत्सव चित्रपटातल्या या गीताला स्वर होता लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचा. गीतकार होते वसंत देव आणि संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात कल हो ना हो चित्रपटातलं सोनू निगम यांच्या स्वरात जावेद अख्तर यांचं गीत. संगीत आहे शंकर एहसान लॉय यांचं आणि या गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते आहेत दयानंद नगर नांदेड इथून प्रकाश जैन, फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीडचे रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना आणि गबरू पैलवान थोरात, रभाजीनगर केडगाव इथून भाऊसाहेब नवथर, अक्षय आणि जयकुमार, चंदन, हरीश शेठ, दादाभाऊ तांबे, लक्ष्मण जगताप, दादाभाऊ सूर्यवंशी, राजेंद्र मिसाळ आणि रुचिता चंदन, गाव विडूळ उमरखेड इथून गंगाधर, सम्यक, प्रियंका आणि स्वरित पोपलवाड, उत्तम जमधाडे वाकोडीकर, गांधी चौक रोपड पंजाब इथून या गीतासाठी पसंती कळवली हरदेव मिका, बलविंदर जैतेग आणि मिका बिरक यांनी. या श्रोत्यांना ऐकायचं आहे कल हो ना हो चित्रपटातलं गीत. ऐकूयात या श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

सोनू निगम यांच्या स्वरात कल हो ना हो चित्रपटातलं गीत आपण ऐकलत. गीतकार होते जावेद अख्तर आणि संगीतकार शंकर एहसान लॉय. श्रोते हो 100.1 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपकी पसंद कार्यक्रमात. यानंतरचं गीत आहे अवतार चित्रपटातलं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं. स्वर आहे किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचा. आणि या गीतासाठी पसंती कळवली हिंदराज रेडिओ श्रोता संघ खुपटी तालुका नेवासा इथून, बंडू लोहार, माया, शिवांश, चंद्रकला आणि देवीदास पोपळघट, हरिभाऊ बिडवे, गणेश पेठ पाथर्डी इथून अंबादास, संगीता, अमोल, अमृत आणि सुवर्णा शिंदे, डोंगरगाव जिल्हा राजनांदगाव छत्तीसगड इथून या गीतासाठी पसंती कळवली राधिका, बेबी अनिष्का आणि तन्मय गजभिये. तसेच भिलाईगड छत्तीसगड इथून पसंती कळवणारे आणखी श्रोते आहेत रोशन, कौशल्या, हेमलता आणि डिंपल देवांगन. ऐकूयात या श्रोत्यांच्या पसंतीचं

किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत होतं अवतार चित्रपटातलं. आनंद बक्षी यांचं. संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल. श्रोतेहो, कार्यक्रमातल्या यानंतरच्या गीतासाठी पसंती कळवली पंचवटी नगर साईबन कॉलनी अहिल्यानगर इथून मधुकर तेजस माधुरी सुनंदा आणि विजय भाले शंतनू काजळे. जांभरून तालुका अर्धापूर इथून दुर्गादास गंगाधर गजानन संजय आशिष पृथ्वीराज आणि साध्वी जोशी. तसेच परभणीहून गणेश हारगावकर. ग्राम बठेना पाटण इथून बलकरण अंजनी ज्योती मुरली शिवम. चटोद सारागाव इथून सुजान सोहद्रा आयुषी निर्मला आणि कृष वर्मा. या सर्व श्रोत्यांना ऐकायचंय जिने की राह चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि गायक आहेत मोहम्मद रफी. ऐकूयात.

मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं हे गीत होतं जिने की राह चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं. संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल. श्रोतेहो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, तेव्हा आपकी पसंद कार्यक्रमातून मी सुजाता जपे आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो, आपकी पसंद हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत जुन्या लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. ममता चित्रपटातल्या या गीताला संगीत दिलंय रोशन यांनी.

ममता चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. गीतकार होते मजरूह सुलतानपुरी आणि संगीतकार रोशन.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: रजनीगंधा कार्यक्रमात आता ऐकूयात कुदरत चित्रपटातलं पुन्हा एकदा लता मंगेशकर यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत। संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं।

राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं मजरूह सुलतानपुरी यांचं. कुदरत चित्रपटासाठी स्वर होता लता मंगेशकर यांचा. यानंतरचं गीत आहे हॉटेल चित्रपटातलं उषा खन्ना यांच्या संगीत नियोजनात. इंदिवर यांच्या गीताला स्वर आहे आशा भोसले आणि मनहर उदास यांचा.

आशा भोसले आणि मनहर उदास यांच्या स्वरात हॉटेल चित्रपटातलं इंदिवर यांचं गीत आपण ऐकलत. संगीत होतं उषा खन्ना यांचं. श्रोते हो, रजनीगंधा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूयात चिराग चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. गायक आहेत मोहम्मद रफी आणि संगीतकार मदन मोहन.

मदन मोहन यांनी संगीत दिलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत होतं चिराग चित्रपटातलं. गायक होते मोहम्मद रफी. यानंतर परवाना चित्रपटातलं कैफी आजमी यांचं गीत. संगीत आहे मदन मोहन यांचं आणि गायक आहेत किशोर कुमार.

मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं किशोर कुमार यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलत. गीतकार होते कैफी आजमी आणि चित्रपट परवाना. यानंतर ऐकूयात ये गुलिस्ता हमारा चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा स्वर. गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि संगीतकार सचिन देव बर्मन.

लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरात ये गुलिस्ता हमारा चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतकार होते आनंद बक्षी आणि संगीतकार सचिन देव बर्मन. 100.1 MHz आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रजनीगंधा कार्यक्रमात आता ऐकूयात गुमराह चित्रपटातलं रवी यांनी संगीतबद्ध केलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत. गायक आहेत महेंद्र कपूर.

गुमराह चित्रपटासाठी हा स्वर होता महेंद्र कपूर यांचा. गीतकार होते साहिर लुधियानवी आणि संगीतकार रवी. या गीताबरोबरच रजनीगंधा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. 100.1 MHz हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. ऐकूयात शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित विश्वमोहन भट यांचं गिटारवादन, राग बागेश्री आणि हंसध्वनी.